सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ, शके 1948, 15 जून 2026। पहाटेचे 5:50 झाले आहेत। आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत। या प्रातकालीन सभेत

श्रीनिवास उपासनी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रसारणास आरंभ करूया सनईच्या मंगल स्वरांनी.

0: पंडित भीमसेन जोशी आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली प्रभात रागातील धुनं पण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: सकाळचे 5:55 झालेत. गिरवाणवाणी यामध्ये आता ऐकूया शर्वरी लेले आणि सहकारी यांच्या स्वरात श्रीमद शंकराचार्य रचित शिवमानस पूजा.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:05 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रभात वंदन, हा भक्तिगीतांचा कार्यक्रम.

प्रभात वंदन या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात श्रोते आपण ऐकलत ऋषिकेश रानडे यांनी गालेली ऋतुराज यांची ही रचना. संगीत होतं ऋतुराज यांचंच. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित संजीव अभ्यंकर यांनी गालेली सदाशिव जावडेकर यांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं.

आपण ऐकलत किशोरी अमोलकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची पारंपरिक रचना. संगीत होतं किशोरी अमोलकर यांचंच.

0: श्रोतेहो, प्रभात वंदन यामध्ये आता आपण ऐकलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली गोनी दांडेकर यांची रचना. आता चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार.
1: भारतीय संस्कृती संगीतशास्त्राचे प्रणेते अशोक दामोदर रानडे यांनी भारतीय संगीताच्या 6 कोटी म्हणजे 6 गट किंवा प्रकार सैद्धांतिक रूपानं मांडलेत. आदिमसंगीत, लोकसंगीत आणि कलासंगीत या पहिल्या 3 कोटी विकासक्रमातल्या आहेत, म्हणजेच पहिल्या कोटीतून पुढची अवस्था विकसित होत होत गेली आहे. तर धर्मसंगीत, जनसंगीत आणि संगमसंगीत या 3 उपयोजित संगीतकोटी आहेत, म्हणजेच त्यातील सांगीतिक घटक आणि रचना पहिल्या 3 कोटींप्रमाणेच असल्या तरी प्रयोगजन भिन्नतेमुळे त्यांचा सांगीतिक आशय, पोचवला जाणारा अर्थ आणि परिणामही भिन्न असतो. आदिम संगीताचं स्वरूप पाहता लक्षात येतं की अर्थपूर्ण शब्द किंवा गीतरचनेचं महत्व इथं फारसं नसतं. अनेकदा निरर्थक शब्दांचाही वापर इथे होतो. गुंजन असलेला एखादा शब्दही आदिम संगीताला पुरतो, मग तो सार्थ असो किंवा निरर्थक. लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी गोळा केलेल्या लोकगीतांच्या, आदिवासी गीतांच्या संग्रहाकडे पाहिलं की लक्षात येतं बऱ्याचशा गीतांमध्ये पुनरावर्तन आहे, गुंगवणारा नाद आहे, पण साहित्य म्हणून त्यांचा विचार करता त्यांची अवस्था आदिम आहे. आता इथे लक्षात घेतलं पाहिजे की आदिम म्हणजे अप्रगत नव्हे, तर मूलाधाराला चिकटून राहील अशी अनघड प्राकृतिक अवस्था म्हणजे आदिम. लोकसंगीताच्या साहित्याकडे, गीतांच्या संहितांकडे पाहिलं तर दिसतं की आता इथे गीततत्व अधिक महत्वाचं बनलंय. लोकगीतात अनेकदा दीर्घ कथागीतं, खेळगीतं, ऋतुगीतं, दैनंदिन जगण्याशी संबंध असणारी गाणी असतात. त्यात निश्चित आखीव

0: प्रेखीव अशी धून तर असतेच, पण त्यांना सहज प्रवाही करेल अशा लहान लहान तालांची चौकटही असते. लोकगीतांची सांगीतिक बांधणी ही आदिम संगीतापेक्षा अधिक आकर्षक बांधीव वाटते, शिवाय त्यातल्या साहित्यिक आशयामुळे ती अधिक अर्थवाही वैविध्यपूर्णही असते. शास्त्रोक्त संगीत म्हणून अधिक परिचित असणारं कला संगीत हे आदिम संगीत आणि लोकसंगीताची पुढची पायरी. इथे धून, लघुताल आणि गीत यांचे अधिक परिष्कृत, व्याकरणबद्ध आणि विस्तारशील असे स्वरूप म्हणून राग, ताल आणि बंदिश हे घटक अवतरतात. प्रबंध किंवा बंदिशीतील काव्य हे गेय असावं, त्याखेरीज रागताल संकल्पनांचा विस्तार करण्यासाठी पोषक असावं अशीच प्राथमिक अट असते. त्यामुळे साहित्यिकदृष्ट्या उत्तम दर्जाचं काव्य असलंच पाहिजे असं काही नाही. तसं असलं तर चांगलंच, नाहीतर गवयांचं फार काही बिघडत नाही. शिवाय कलासंगीतात वाद्यसंगीतही अधिक विकसित असतं. त्यात स्वरवाद्य, तालवाद्य यांचं स्वतंत्र वादन होतं. आता वाद्यसंगीतात उच्चारित शब्द नसतोच, त्यामुळे काव्य हा घटक गायनात असणारं महत्व वाद्यसंगीतात गमावून बसतो. म्हणजेच लोकसंगीत किंवा जनसंगीतापेक्षा कलासंगीतात साहित्याचं, काव्याचं महत्व कमी होतं, त्यावरची भिस्त कमी होते. ध्रुपद, ख्याल हे गानप्रकार अधिक रागाश्रयी असल्यानं शब्दार्थाकडे, काव्याचा भाव पोचवण्याकडे गायकाचं अवधान असेलच असं नाही. मात्र ठुमरी, टप्पा अशा गीतात गीताला, शब्दार्थाला महत्व असतं, कारण हे प्रकारच मुळी गीताश्रयी आहेत. मात्र टप्पा, ठुमरी, भजन, गझल, नाट्यगीत आणि भावगीत या गायन प्रकारात काव्याचं महत्व क्रमाक्रमानं वाढतं असतं. हे प्रकार गाणाऱ्या गायकाला शब्दांकडे, काव्यभावाकडे दुर्लक्ष करून मुळी चालतच नाही. याचं कारणच असं की आता इथे साहित्याचं तत्व वाढलेलं असतं.
1: आताच आपण चिंतन या सदरात डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार ऐकलेत. श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतो.

आकाशवाणी से पुणे केंद्र आहे 6:30 झाल्यात. ऐकूया आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करतील मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात चारा टंचाई काळात जनावरांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये अंडाशयातील गाठींची लक्षणं निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कामडी. परिसर यामध्ये आपण ऐकाल पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती लेखन निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कामडी. हे दोन्ही कार्यक्रम परभणी केंद्र निर्मित असून आम्ही ते मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता यामध्ये अध्याय पहिला श्लोक पहिला आपण ऐकाल. विवरण लेखक डॉक्टर मुकुंद दातार यांचं. श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर यांचं. निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:40 भावधारा. 9:00 आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 10:00 व्यक्तिभेद यामध्ये महिला उद्योजिका मानसी बिडकर यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते विनायक मोरे. 10:10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत. 10:25 काही स्थानिक निवेदने आपण ऐकाल. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीत कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली आपण ऐकाल. 11:30 गाता रहे मिरादिल. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात नवनाट्य आपण ऐकाल ती विमुक्ता लेखन वर्षा धांदळे यांचं निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करू.

दुपारी 1 वाजता प्रायोजित कार्यक्रम NCERT 1:40 नांदेड जिल्हा वार्तापत्र. दुपारी 2:45 या दरम्यान आपण ऐकाल द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आमच्या सायंकालीन सभेत 5 वाजता आपण ऐकाल चित्रपट संगीत. 5:30 युवाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात फिफा वर्ल्ड कप 2026च्या अनुषंगाने वेग, कौशल्य, संघभावना आणि रणनीती यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीसोबत शिस्त, नेतृत्वगुण आणि सहकार्याची भावना विकसित करणाऱ्या फुटबॉल खेळावर आधारित खास कार्यक्रम गोलपोस्ट. लेखन निवेदन गायत्री सुतार्यांचं, सादरकर्ते धीरज केदारी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्र. सायंकाळी 6:10 आपण ऐकाल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 साहित्य सौरभ, यामध्ये माझा साहित्य प्रवास या मालिकेत वृषाली श्रीकांत यांच्याशी संवाद आपण ऐकाल. निर्मिती छत्रपती संभाजीनगर, हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत, यामध्ये पशु व्यवसायातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी डॉ तेजस शेंडे, सहयोगी प्राध्यापक पशु अनुवंश आणि पैदास विभाग, क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती. त्यानंतर कृषीवाणी या सदरात चारा टंचाई काळात जनावरांचे व्यवस्थापन याविषयी माहिती. बाजारभाव सादरकर्ते धीरज केदारी. 8:15 एक कलाकार. 9:00 न्यूज ऑन नाईट. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. आणि रात्री 10:00 फोन इन आपली आवड. श्रोतो, याशिवाय आमची विविध बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेत प्रसारित तसेच सहक्षेपित होतील. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत.

0: सकाळचे 6:35 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आजचे जनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज 15 जून. या दिवसाची ओळख इतिहासामध्ये ज्या कारणांमुळे आहे त्यापैकी काही पाहूया. 1667 वैद्यकीय इतिहासामध्ये प्रथमच रक्तदान करण्यात आलं. जॉ बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरनं 15 वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचं रक्त टोचलं. त्या मुलाला काहीही अपाय झाला नाही, पण नंतर सर्वच माणसांना असलं रक्तदान सोसत नाही हे स्पष्ट झालं. चार्ल्स गुड इयरनं रबराच्या व्हल्कनायझेशनचं पेटंट 1844 साली या दिवशी घेतलं. 1919 कॅप्टन जॉन अलकॉक आणि लेफ्टनंट ऑर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला. संपूर्ण देशी बनावटीच्या 6 अर्जुन रणगाड्यांची पहिली तुकडी 1993 साली या तारखेला लष्कराकडे सुपूर्त करण्यात आली. 1898 पुणे विद्यार्थीगृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर. स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले नेते आणि समाजवादी विचारवंत नाग गोरे यांचा जन्म 15 जून 1907 या दिवशी झाला. त्यांनी काही काळ इंग्लंडमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणूनही काम केलं.
2: तसं पाहिलं तर मला ग्रीन फिंगर्स आहेत, म्हणजे मी पेरलेली बी किंवा लावलेले रोपटं वाढले नाही असं सहसा होत नाही. मी तळमजल्यावर लावलेली द्राक्षवेल दुसऱ्या मजल्याच्या गच्चीपर्यंत वाढवीत नेली आणि तिच्यावर 100 लहान मोठे घड लोंबलेले मी ज्यावेळी पाहिले तेव्हा मला वाटले की माझे हात खरोखरीच आंबळायला लागले.
1: संगीतकार आणि मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचाच जन्मदिवस. 1917 साली त्यांचा जन्म झाला. एक प्रतिभा संपन्न संगीतकार म्हणून ओळखले गेलेल्या सज्जाद हुसेन यांना मोजकेच चित्रपट मिळाले, मात्र त्यातल्या संगीताला दर्दी रसिकांची पसंती मिळाली.

केशव जगन्नाथ पुरोहित उर्फ शांताराम यांचा 15 जून 1923 हा जन्मदिन. 1928 साहित्यिक शंकर वैद्य. गायिका आणि अभिनेत्री सुरैया जमाल शेख उर्फ सुरैया यांचा जन्म 15 जून 1929 या दिवशी झाला. मिर्झा गालिब, प्यार की जीत, अफसर, क्षमा परवाना या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका आणि

आदर्श ग्रामपरिवर्तन करून समाज परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजसेवक किसन बाबूराव तथा अण्णा हजारे यांचा 1937 साली या तारखेला जन्म झाला. 1947 साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गजवी. आज ज्यांचे स्मृतिदिन आहेत ती व्यक्तिमत्वही आहेत. 1534 योगी चैतन्य महाप्रभू. 1931 अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर. कवी आणि गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचं निधन 1979 साली या दिवशी झालं.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:40 झाले आहेत. आता कृषीवाणी या सदरात ऐकूया. चारा टंचाई काळात जनावरांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांचं व्यवस्थापन या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. हवामानातील बदलाच्या परिस्थितीत पावसाचं प्रमाण कमी होणं, पावसाचं अनियमित वितरण किंवा दीर्घ कोरडे कालावधी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरांसाठी आवश्यक असणारा हिरवा आणि कोरडा चारा कमी पडतो. त्यामुळे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आणि शास्त्रीय व्यवस्थापन करणं टंचाई काळात अत्यंत आवश्यक आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे चारा पिकांची पेरणी उशिरा होते, हिरव्या चाऱ्याचं उत्पादन घटतं, त्यामुळे दूध उत्पादन आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. चारा टंचाईमुळे जनावरांना पुरेसा आणि संतुलित आहार मिळत नाही, त्यामुळे जनावरांची वाढ खुंटते, पुनरुत्पादनावर विपरीत परिणाम होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणून अशा परिस्थितीत पशुधन व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. कमी पावसाच्या काळातील उपाययोजना करताना ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी ज्वारी, मका, बाजरी, चवळी तसंच संकरित नेपियर यांसारख्या बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करायला हवी. पावसाचं प्रमाण कमी असतानाही वाढणारी किंवा तग धरू शकणारी चारा पिकं जसं की संकरित नेपियर, दशरथ, स्टायलोल यांची लागवड करायला हवी. यामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता राहते. टंचाईच्या काळात उपलब्ध चारा वाया जाऊ न देणे अत्यंत महत्वाचं आहे. चारा कुट्टी करून गव्हाणीतून द्यावा. चारा एकदम न देता आवश्यकतेनुसार विभागातून द्यावा. कमी प्रतीच्या चाऱ्याचं चांगल्या प्रतीच्या चाऱ्यासोबत मिश्रण करून द्यावं. चारा आणि वैरणीची योग्य साठवण करावी. पावसात भिजून उपलब्ध चारा वैरण खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. उच्च उत्पादन देणारी

0: वाढीच्या अवस्थेतील आणि गाभण जनावरे यांना चांगल्या प्रतीचा चारा द्यावा. कमी दूध देणारी अनुत्पादक जनावरं वेगळी करून त्यांना तुलनेने दुय्यम प्रतीचा चारा द्यावा. भविष्यात उत्पादनक्षम होणाऱ्या जनावरांसाठी चांगल्या दर्जाचा चारा राखून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. चारा कमी असताना संतुलित पशुखाद्यांचा वापर अधिक महत्वाचा ठरतो. दुधाळ जनावरांना त्यांच्या दूध उत्पादनानुसार संतुलित खाद्य मिश्रण दिलं तर कमी चाऱ्यातही उत्पादन टिकून ठेवता येतं. पशुखाद्यात प्रथिन, ऊर्जा, खनिज आणि जीवनसत्व यांचा चांगला समतोल असणं आवश्यक आहे. विविध पिकांचे अवशेष, ऊसाचा बगास आणि झाडांची वाळलेली पानं जंगली गवतावर प्रक्रिया करून त्यांचा आहारात वापर करावा. विविध झाडाझुडपांची पानं त्यांचा आहारात समावेश करावा किंवा इतर चाऱ्यांच्या कुट्टीसोबत मिश्रण करून द्यावा. जनावरांच्या आहारात अपारंपरिक खाद्य जसं की बाभळीच्या बिया, बाभळीच्या शेंगा, चिंचोके, आंबा, कोईंचा समावेश करावा. भाजी मंडईतील उरलेल्या भाज्या आणि फळं देखील जनावरांच्या आहारात वापरता येतात. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर मीठ आणि युरियाची प्रक्रिया केली तर पौष्टिकता आणि पचनक्षमता वाढते. हा चारा इतर चांगल्या प्रतीच्या चाऱ्यासोबत मिश्रण करून दिला तर जनावरांना जास्त फायदा होतो. पावसाळ्यात होणाऱ्या आजाराच्या नियंत्रणासाठी जनावरांचं लसीकरण करणं आवश्यक आहे. जंत निर्मूलन त्यांचं करून घ्यावं आणि जनावरांच्या अंगावर गोठ्यात असणाऱ्या बाह्य परिजीवींचं सुद्धा नियंत्रण करावं. आजारी जनावरांना पशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत. जनावरांचं शेड स्वच्छ ठेवून हवा खेळती राहील याची मात्र काळजी घ्यावी.
1: आताच आपण कृषीवाणी या सदरात चारा टंचाई काळात जनावरांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

आता ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर. आम्ही मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्याच्यानं ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान

0: ती द्रवरूप आहे की घन स्वरूपाची आहे, शीसची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो. आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो, त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत? तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात, ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही. आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्ट तयार झालेली असते ती शिस्ट पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती, आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत.

0: प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो, तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत, तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत, तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयाची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 वाजून पुन्हा प्रसारित करण्यात येईल. 6:55 मिनिट

0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रुती हो सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
0: ऐकूया आजचा विचार. आईचा प्रेमळपणाने पाठीवरून हात फिरवणं केलेला उपदेश साऱ्या ग्रंथालयातील ज्ञानापेक्षा पवित्र असतो. साने गुरुजी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा, आणि बाकी सुविधा?
5: अहो

0: उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर, कोथरूड, फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: ऐकूया आजचा विचार पुन्हा एकदा. आईचा प्रेमळपणाने पाठीवरून हात फिरवून केलेला उपदेश साऱ्या ग्रंथालयातील ज्ञानापेक्षा पवित्र असतो. साने गुरुजी.
3: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
4: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

श्रोते हो, आज सायंकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात स्टेट युनियन या सदरात आपण ऐकाला फिफा वर्ल्ड कप 2026 च्या अनुषंगाने वेग, कौशल्य, संघभावना आणि रणनीती यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीसोबत शिस्त, नेतृत्वगुण आणि सहकार्याची भावना विकसित करणाऱ्या फुटबॉल खेळावर आधारित खास कार्यक्रम गोलपोस्ट. लेखन निवेदन गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्र. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 आणि 7 सेकंद झाल्यात. आता ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे. आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाचं भान ठेवून, प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं एसपी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी

0: येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातलं अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र. तर तिथे आज 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले.

मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: छान. अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे 7:22 झाले आहेत.
2: संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
3: गुलाब चंपक बन फुले.
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकाल नभोनाट्य ती विमुक्ता, लेखन वर्षा धांदळे यांचं. आज सकाळी 9:30 वाजता व्यक्तिभेद या कार्यक्रमात महिला उद्योजिका मानसी बिडकर यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला विसरू नका. सादर करते विनायक मोरे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याचविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगाल?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण, हे कळलं पाहिजे मला. कारण निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू.

0: आहेत, पिकाय शत्रू कोण आहे मित्र कोण ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट, आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण, हे बाबा मित्र आपले आहेत त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसे की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी बिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो खातो तो आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याची एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारच्या किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत, आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कटकट नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत, म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष झालं असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्याला गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्यात आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा ओढून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शक्यतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे, म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे, आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक

0: कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्या वेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढणीच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे, पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आता ती गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत, ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथे आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसे या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
0: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
1: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे कावाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण कावाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे कावड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीत अनेक काम महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम महिला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटांनी जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसं काढणीच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीची कामं असतील, ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे. आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या. मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे. निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट

0: ते महत्वाचे आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर ठेवून यंत्र निर्मिती होते का? ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा. ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोतेहो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाले आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम
1: श्रोतेहो. बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: आजही प्रत्येक घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
3: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
3: संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17.

0: श्रोतेहो नमस्कार. आजपासून दररोज श्रीमद भगवद गीतेतल्या निवडक श्लोकांचं गायन आणि विवरणावर आधारित मालिका आपण ऐकणार आहोत. बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या मालिकेसाठी पुण्याच्या गीताधर्म मंडळाच्या माध्यमातून श्रीमद भगवद गीतेचा अभ्यास करणारे अभ्यासक लेखन करणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ऐकूया श्रीमद भगवद गीतेतल्या पहिल्या अध्यायातला आरंभीचा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखक डॉक्टर मुकुंद दातार. श्लोक गायन प्रीती गंगा खेडकर. निवेदन आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रीमद भगवद गीता हा केवळ एक धर्मग्रंथ नाही तर मानवी जीवनाचं सार आहे हे आपल्याला वारंवार भगवद्गीतेच्या अभ्यासकांनी तत्वचिंतकांनी सांगितलं आहेच. माऊली ज्ञानेश्वरांनी तर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीता जनसामान्यांसाठी सोपी करून सांगितली. हेच कार्य आचार्य विनोबा भावे यांनी गीताईच्या माध्यमातून केलं आणि लोकमान्य टिळकांनी गीतेवर भाष्य करणारा

गीता रहस्य हा ग्रंथच लिहिला. अनेक विद्वानांनीही त्या त्या काळात भगवद्गीता लोकांसाठी सोपी करण्याचा प्रयत्न केला. 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धात गोंधळलेल्या अर्जुनाला गीतोपदेश केला, पण इतक्या वर्षांनंतरही तो आपल्यासारख्या गोंधळलेल्या सामान्य जनांना, भौतिकात सुख शोधणाऱ्या पामरांसाठी उपयोगी पडतोय. गरज आहे ती फक्त भगवद्गीतेकडे डोळस होऊन बघण्याची, समजून घेण्याची, त्यातला उपदेश आत्मसात करण्याची. या मालिकेतून आपण भगवद्गीतेतल्या काही निवडक श्लोकांचं गायन आणि विवरण ऐकणार आहोत. आजच्या संदर्भात त्यातून काही बोध घेण्याचाही प्रयत्न करणार आहोत.

भगवद्गीतेतला अगदी प्रारंभीचा हा श्लोक राजा धृतराष्ट्र संजयला म्हणाला, अरे संजया, धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचरणास योग्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्र नावाच्या मैदानावर युद्धाच्या इच्छेने जमलेले माझे पुत्र म्हणजे कौरव आणि माझा भाऊ पंडू त्याचे पुत्र म्हणजे पांडव काय करतायत ते मला सांग. याच गीता श्लोकाचा भावानुवाद करताना तत्वचिंतक आचार्य विनोबा भावे त्यांच्या गीताई या ग्रंथात म्हणतात, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमूचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया. या श्लोकाचं विवरण करताना आपल्या गीता रहस्य या ग्रंथात लोकमान्य टिळक सांगतात, महाभारतीय युद्धाच्या प्रसंगी महर्षी व्यास हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र याच्याकडे जाऊन म्हणाले, हे राजा, आता येऊ घातलेलं युद्ध स्वतः पाहण्याची तुला इच्छा असली तर तू अंध असलास तरी मी तुला दृष्टी प्राप्त होईल असं वरदान देतो. यावर धृतराष्ट्र म्हणाला, मला आपला कुलक्षय पाहण्याची इच्छा नाही. तेव्हा मग महर्षी व्यासांनी धृतराष्ट्राची निकटची व्यक्ती म्हणून संजय याला बसल्या जागीच सर्व परिस्थिती दिसावी, त्याचं ज्ञान व्हावं अशी दिव्य दृष्टी दिली आणि त्यांनी धृतराष्ट्राला येऊ घातलेल्या युद्धाची सर्व हकीकत सांगावी अशी व्यवस्थाही केली. लोकमान्य पुढे म्हणतात, कौरव आणि पांडव यांचा पूर्वज जो सुप्रसिद्ध राजा कुरु हा आपल्या राजधानीजवळ एका मैदानात प्रजेच्या हितासाठी स्वतः नांगर धरून ती भूमी मोठ्या कष्टांनी नांगरत होता, तेव्हा प्रत्यक्ष राजाचे हे अपार कष्ट पाहून स्वर्गलोकात वास करणारा राजा इंद्र हा चकितही झाला आणि प्रसन्नही झाला आणि राजा कुरु समोर प्रकट होऊन त्यांनी कुरु राजाला वरदान दिलं की या भूमीवर यापुढे जो कोणी तपश्चर्या करील किंवा युद्धामध्ये वीरगती प्राप्त करील त्याला खचितच स्वर्ग प्राप्ती होईल. या प्रसंगामुळेच त्या भूमीला पुण्यभूमी कुरुक्षेत्र असं म्हटलं जाऊ लागलं. आता प्रश्न असा की राजा धृतराष्ट्राने आपल्या पहिल्याच प्रश्नात संजयाशी बोलताना त्या युद्धभूमीचा उल्लेख धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र असा मुद्दाम का केला असावा, यामागे धृतराष्ट्राची काही खास भूमिका असेल का? तर धृतराष्ट्राला असं वाटत असावं की पांडवांचा पक्ष हाच केवळ न्यायाचा आहे असं अनेक लोक म्हणतात, ते सतत कानावरही येत असतं, तेव्हा युद्ध करण्याचा कौरवांचा हेतू सुद्धा न्यायाला धरूनच आहे, आमचंही हे युद्ध धर्मयुद्धच आहे असं खास भासवण्यासाठी कुरुक्षेत्राच्या त्या मैदानाला धर्मक्षेत्र असं विशेषण राजा धृतराष्ट्रांनी मुद्दामच योजलं असावं. तसं पाहिलं तर भगवद्गीतेच्या या पहिल्या श्लोकाने राजा धृतराष्ट्राच्या मूळ स्वभावाची यथार्थ कल्पना येते. श्री ज्ञानदेव माऊली म्हणतात त्याप्रमाणे धृतराष्ट्र हा बाहेरून आंधळा तसा आतूनही आंधळाच आहे. धृतराष्ट्र हा स्वभावतःच अत्यंत लोभी असल्याने तो पांडवांना आपले आप्त म्हणजे नातेवाईकही म्हणायला तयार नाही, म्हणूनच त्याच्या मुखात शब्द येतात माझे पुत्र आणि पंडूचे पुत्र, मामका हा पांडवा हा चैव. एवढंच नव्हे तर असंही असू शकेल की धृतराष्ट्राच्या लोभी मनाला अशीही आशा वाटू लागली असावी की पुण्यभूमी अशा कुरुक्षेत्रावर गेल्यावर युधिष्ठिराच्या म्हणजे धर्मराजाच्या नेहमीच्या अत्यंत पापभीरू अशा स्वभावामुळे युद्ध करण्याच्या त्याच्या निर्णयामध्ये कदाचित पालट होईल आणि तो मुळात आतापर्यंतचे सगळे घनघोर अन्याय विसरून युद्ध करण्याचीच भूमिका सोडून देईल आणि धृतराष्ट्राची ही शंका काही अगदीच चुकीची नव्हती, कारण धर्मराजा

झाला नाही, पण अकस्मात अर्जुनाला मात्र विषाद प्राप्त झाला. त्यामागे धृतराष्ट्रांनी पूर्वी घडवलेली संजयकृत शिष्टाई होती. परिणामी अर्जुनाला विषण्णता प्राप्त झाली. संजयाच्या शिष्टाईचा परिणाम नकळत का होईना, पण अर्जुनाच्या शौर्य, वीर्य, प्रभाव आणि पौरुष यावर झालाच. हे गीतेच्या पहिल्या अध्यायात आपण पाहतोच. याच संस्कृत श्लोकाबद्दल मायबोली मराठीत भाष्य करताना माऊली ज्ञानदेव म्हणतात, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंझाचे. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातल्या या पहिल्या श्लोकाचा आणखीन एक सामाजिक अर्थही आहे. तो पुरुषार्थ बोधिनीकार पंडित श्रीपाद दामोदर सातवळकर यांनी सांगितलेला आहे. ते म्हणतात, भगवद्गीतेच्या या पहिल्या श्लोकात अर्जुनाचा विषाद नाही, पण राजा धृतराष्ट्राची चिंता मात्र आहे. कारण धृतराष्ट्र हा अन्यायी राजा होता. इथे धृतराष्ट्र या संज्ञेचा वेगळाही अर्थ आहे. धृतराष्ट्र म्हणजे ज्यांनी पाशवी बळाने दुसऱ्याचं राष्ट्र आपल्या ताब्यात ठेवलं आहे. धृतम राष्ट्रम येन सहा. उलट पांडव मात्र धृतराष्ट्र होते, कारण त्यांचं राष्ट्र हिरावलं गेलं होतं. धृतम राष्ट्रम यस्य सहा. खर तर नेहमीच धृतराष्ट्र आणि हृतराष्ट्र यांच्यातच युद्ध होत असतं. पहिल्याचा पक्ष अन्यायाचा असतो, ते अधर्म युद्ध करत असतात. उलट दुसऱ्यांचा पक्ष न्यायाचा असतो, ते मात्र निष्ठापूर्वक आणि प्राणपणाने धर्मयुद्ध करत असतात. अशा या भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकात आचार्य विनोबाजींच्या अधिकरणाच्या भाषेत इतिहास आहे. म्हणजे असं असं घडलं, पण या श्लोकाचा तत्वप्रधान परिभाषेत अर्थ सांगता येतो. कारण भगवद्गीतेत मानवी शरीराला क्षेत्र असं म्हणतात. क्षेत्र म्हणायचं कारण मानवी शरीर हे कर्म करण्याचं क्षेत्र आहे, म्हणजे कुरुक्षेत्र आहे. असं कुरुक्षेत्र प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात असतं. या कुरुक्षेत्रावर भल्या आणि बुऱ्या अशा दोन्ही चित्तवृत्तींचा झगडा नेहमीच चालतो. म्हणजे घडतं ते असं, मानवी शरीरात आत्म्याच्या आश्रयाने काही घटक राहतात, ते म्हणजे बुद्धी, मन, चित्त, अहंकार, प्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यासारखे. आणि या प्रत्येकामध्ये सत्प्रवृत्ती आणि असत्प्रवृत्ती वास करतात. त्या चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीत सदैव झगडा चालतो. तेच पांडव आणि कौरव होत, अशी ही आध्यात्मिक भूमिका आहे. आजच्या संदर्भात या श्लोकाचा अर्थ समजून घेतला तर श्रीमद भगवद्गीतेत जागोजागी येत असलेल्या अनेक प्रश्नांपैकी हा एक आणि पहिलाच प्रश्न. कारण आपलं मनच एक कुरुक्षेत्र आहे, जिथे क्षणोक्षणी स्वार्थ आणि परमार्थ यांच्यात युद्ध सुरू असतं. आपण धृतराष्ट्राप्रमाणे मी माझं असं म्हणत बसणार आहोत? एवढाच आपण विचार करूया की धर्मक्षेत्रावर उभं राहून योग्य अयोग्य याची निवड करण्याची क्षमता आपण निर्माण करणार आहोत का? आपण धर्मक्षेत्रावर आहोत की कुरुक्षेत्रावर?

श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाच्या आजच्या भागात श्रीमद भगवद्गीतेतल्या पहिल्या अध्यायातला आरंभीचा श्लोक आणि त्याचं विवरण आपण ऐकलं. विवरण लेखक होते डॉक्टर मुकुंद दातार. श्लोकगायन केलं होतं प्रीती गंगाखेडकर यांनी. निवेदन आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा prasaran.pune@gmail.com या ईमेलवर, किंवा पत्रही पाठवू शकता केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: अद्यापि प्रत्येकं गृहे नभोवाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति।
1: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति।
0: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्।
1: सौजन्यं बाळ एम् जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः।
0: संपर्कः अमेय जोगळेकर 9920111917।
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून।
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड।
3: श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो। हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले। राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या। तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी। ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना?

0: मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा, आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
1: व्हिजिट देशपांडे AI हॉस्पिटल लेजर सेंटर कोथरूड पिरंगुटाणी देहू। कॉल 8

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो सकाळचे 8 वाजतायत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: body clock to watch World Cup football magic. In its opening weekend, the FIFA World Cup has begun capturing the imagination of Indian fans and viewers, juggling work, family commitments, obligations for the games beginning after midnight and ending at dawn, sometimes even well into mornings, prompting Indian fans to step into a portal, choosing to live by another continent's clock, reads a story in the Times of India. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Sarabjit. And now, before we end the bulletin, the headlines once again. US and Iran reach agreement to end military operations, open Strait of Hormuz, and lift US naval blockade of Iranian ports. Prime Minister Narendra Modi to hold talks with his Slovak counterpart Robert Fico in Bratislava today. 52nd G7 summit to begin today at Avignon in France. Prime Minister Modi to participate in outreach sessions tomorrow. Noida International Airport in Jewar begins commercial flight operations. National Testing Agency releases admit cards for NEET UG 2026 re-exam to be held on 21st of this month. And in cricket, India beat Pakistan by 64 runs in their ICC Women's T20 World Cup opener at Edgbaston in Birmingham. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवकेंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इन्व्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इन्व्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इन्व्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक

संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 435,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विशेष सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. यावर्षीच्या महोत्सवात वेव्ज डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CIDनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. बीडच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली.

0: विश्वचषकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएर या फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आज कवी गीतकार सूर्यकांत खांडेकर यांचा स्मृतिदिन. त्या अनुषंगाने सुरुवातीला ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे गीत. स्वर आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आपण ऐकलं तर सरोज वेलिंगकर यांनी गायलेली मनमोहन नातू यांची ही रचना. संगीत होतं गजानन वाटवे यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

आपण ऐकलं ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गालेली वंदना विटणकर यांची रचना. आता ऐकूया मधुबाला जवेरी यांनी गालेली संजीव मराठे यांची रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते हो, मधुबाला जवेरे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया सुंदर माझे घर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेली नितीन आखवे यांची रचना.

आपण ऐकलं तर फोटोकॉपी या चित्रपटातील केतकी माटेगावकर यांनी गायलेली नेहा राजपाल यांची रचना, संगीत होतं नेहा राजपाल यांचंच. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अगबाई अरेच्या या चित्रपटातील अवधूत गुप्ते यांनी गायलेली चंद्रशेखर सानेकर यांची रचना, संगीत आहे अजय अतुल यांचंच.

0: अवधूत गुप्त यांचं संगीत असलेली बॉईज टू या चित्रपटातील मंदार चोळकर यांची रचना आपण ऐकलीत. स्वर होता रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: आपण ऐकत होतात सावरिया डॉट कॉम या चित्रपटातील सोनू निगम यांनी गायलेली सुधीर मोघे यांची रचना. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो शेवटी ऐकूया बोकड या चित्रपटातील राहुल सक्सेना यांनी गायलेली अशोक बागवे यांची रचना. संगीत अवधूत गुप्ते यांचं.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत व्यक्तिवेध.
1: श्रोतेहो नमस्कार. व्यक्तिवेध या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आज आपल्या पुण्याचा आणि महाराष्ट्राचा औद्योगिक विकास गतीनं होत आहे. यामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं महिला उद्योजिकासुद्धा आपल्या कर्तृत्वानं स्वतःचं वेगळेपण सिद्ध करत आहे. पण असं असलं तरी एका महिलेला जेव्हा उद्योग सुरू करायचा असतो तेव्हा घरची जबाबदारी, मानसिक आणि आर्थिक आधार अशा अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर गेल्या 90 वर्षापासून कार्यरत आहे. याच संस्थेनं महिलांसाठी सुरू केलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर वुमन एंटरप्रिन्युअर्स या केंद्राच्या माध्यमातून शेकडो महिलांचे उद्योग उभे राहत आहेत. आज या सेंटरचं कामकाज अतिशय समर्थपणे सांभाळणाऱ्या, स्वतः एक यशस्वी इलेक्ट्रॉनिक्स उद्योजिका असलेल्या आणि ज्यांनी अगदी घराच्या एका खोलीतून व्यवसायाची सुरुवात करून आज एक मोठी कंपनी उभी केली आहे अशा आपल्या पुण्याच्या महाराष्ट्र उद्योगिनी मानसी बिडकर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मानसीताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: व्यक्तिवेध या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: मानसीताई, तुमचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये झालंय आणि नंतर तुम्ही एमबीए सुद्धा केलंय, तर या तांत्रिक शिक्षणाचा तुमच्या उद्योजकीय प्रवासाला कसा उपयोग झालाय?
2: आपण नेहमीच म्हणतो की जसं शिक्षण कुठल्याही प्रकारचं वाया जात नाही, तसं आपण 10वी 12वी झाल्यानंतर साधारण पाहतो की आपला कल कुठे आहे. तर जेव्हा मला सायन्समध्ये माझी रुची आहे असं कळलं तेव्हा 12वी सायन्स झाल्यावरती इलेक्ट्रॉनिक्स मी निवडलं क्षेत्र आणि त्यामध्ये माझं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. आणि त्यानंतर मग मी छोट्या मोठ्या कंपनीत काम करून जेव्हा स्वतःचा बिझनेस प्रोप्रायटरी फॉर्ममध्ये काम करायला लागले तेव्हा त्याचा नक्कीच उपयोग झाला असं म्हणता येईल. कारण टेक्निकल जी आव्हानं असतात त्याला आपल्याला शिक्षणाची जोड लागतेच.
1: बरोबर.
2: आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर इतकं जगत पुढं जातंय, अगदी आपण जसं पाहतो रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला खूप गोष्टी नव्याने येताना दिसतात
1: आणि वेगवेगळं तंत्रज्ञान सध्या
2: वापरून हो आणि ऍडव्हान्स त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी असते आणि बरीच फीचर असतात. साधं एखादं छोटंसं आपण युनिट घ्यायचं म्हटलं, मोबाईल हे जर एक्झाम्पल घेतलं तर त्यात आज घेतलेला मोबाईल आणि 4 वर्षांनी घेतलेला अजून मोबाईल आपण पाहतो, त्यात ऍडिशनल फीचर
1: वेगवेगळे.
2: मग या सगळ्या गोष्टीला अपडेशन आपल्याला जर ठेवायचं असेल तर त्या सेक्टरचं, ज्या सेक्टरमध्ये आपण काम करणार आहोत त्या सेक्टरचं बेसिक टेक्निकल शिक्षण, तांत्रिकदृष्ट्या शिक्षण असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे गोष्टी सोप्या होत्यात. म्हणजे आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर आपण म्हणतो की एखादं स्पेसिफिकेशन आल्यानंतर आपल्याला जर सर्किट डिझाईन करायचं असेल तर त्याला नक्कीच टेक्निकल एज्युकेशन जे आहे, आपलं तांत्रिक शिक्षण आहे, त्याची खूप मोठी मदत होते. आणि ते शिक्षण चांगल्या पद्धतीत घेतलेलं असणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट असतात. आपण जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असतो तेव्हा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाबरोबरच प्रोजेक्ट असतात, त्याच्यामध्ये आपण स्किल्स वापरून जर केलेला असेल आणि त्याचा पुढा अनुभव आपल्याला आपल्या पाठीशी असेल तर त्याचा नक्की उपयोग होतो. आता तर कॉलेजनी इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप या सगळ्या गोष्टी सुरू केल्यामुळे मुलांना शिकत असताना सुद्धा हा इंडस्ट्रीचा अनुभव मिळतो. कारण इंडस्ट्री अकॅडमी या आता बऱ्यापैकी हँड इन हँड आहेत. आमच्या वेळेस ते जरा नव्हतं, पण आपल्याला आपल्या तांत्रिक शिक्षणाचा नक्कीच आपल्या बिझनेसमध्ये उपयोग होतो आणि उपयोग करूनच पुढे जावं असं माझं मत आहे.
1: आणि मुळातच बेस हा पक्का असला, पाया जर पक्का असेल तर त्याची पुढे बांधणी पण खूप सोपी जाते.
2: आणि याचाच एक माझाच आता याच प्रश्नावरून मी तुम्हाला सांगते की मी पूर्वी एमबीए केलेलं नव्हतं, मी ते 2020-21 केलं.
1: अच्छा.
2: त्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट सारख्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्हणजे कसं होतं, बिझनेसमध्ये तुम्ही तांत्रिकदृष्ट्या आपल्या स्किलवरती पुढे गेलो, काही प्रोडक्ट्स डिझाईन केली, त्यातून काही अचीव्ह केलं, पुढे गेल्यानंतर

0: थांबत नाही ना, रोज नवीन आव्हानं
1: नवीन
0: आहेत.
1: आव्हान
0: मग
1: आहेत.
0: त्यामध्ये आपल्याला पुढे कसं आणखीन जाता येईल? बाहेरची जर आपल्याला ग्लोबली स्प्रे करायचं असेल तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टी कशा अवगत करून घेता येईल, त्याच्या प्रोसिजर्स काय असतात, त्या ती सगळी कला किंवा ते सगळं टेक्निक शिकून घेणं गरजेचं असतं.
1: खरं
0: आणि मग जिथं जिथं कुठं आपल्याला गरज लागते की इथं आपल्याला थोडीशी आपल्याला
1: अपडेट
0: कमी
1: होणं.
0: आहे, अपडेट होणं गरजेचं आहे, आपल्याला इथं अजून कमी आपला बेस, तसं त्या पद्धतीत शिकायला लागतं. आणि त्यामुळे मी एमबीए पण तोच पर्टिक्युलर सब्जेक्ट घेऊन, इम्पोर्ट एक्सपोर्ट सब्जेक्ट घेऊन केलं, आणि पुढं त्याचा मला एक्सपोर्टसाठी खूप उपयोग झाला.
1: आता तुम्ही सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक सारख्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये फील्ड वर्कचा अनुभव घेतलाय, तर एका महिलेसाठी त्या काळात इलेक्ट्रॉनिक सारख्या क्षेत्रात फील्ड वर्क करणं हे किती आव्हानात्मक होतं?
0: खरं तर म्हणजे आता तो 95-96 मी पासआउट झाले, त्यानंतरचा मी 2-3 वर्ष फील्डवरती अनुभव घेतला, आणि नंतर तर स्वतःच्या व्यवसायात उतरल्यावर फील्ड वर्क आणि होम पिच दोन्ही सांभाळणं चालू होतं. फील्डवर जेव्हा तुम्ही म्हणता फील्डवर आणि महिला, तेव्हा तर खूप कमी होत्या. ऍक्च्युली इंजिनिअरिंगलाच महिलांचं प्रमाण कमी असायचं, कारण एक एक साचा ठरला होता. महिला म्हटलं की 12वी मग आर्ट्स किंवा बीकॉम बीएससी बीए अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन फारात फार एमकॉम एमएससी असं मास्टर्स करून मग लग्न करून घर सांभाळायचं आणि छोटी मोठी सर्व्हिस केली तर करायची, तीही कंपल्सरी नसायची.
1: एक शक्यतो
0: हा अशा पद्धतीत सगळं असल्यामुळे एकूणच म्हणजे अभियांत्रिकीमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा याच्यामध्ये महिलांचं प्रमाण कमी होतं. मग त्यामुळे जेव्हा मी स्मॉल स्केलमध्ये काम करायचे म्हणजे मोठ्या मोठ्या पॉवर्सची ती अनइंटरप्टेबल पॉवर्स आपल्या युपीएस ज्याला म्हणतो त्याचं टेस्टिंग वगैरे करताना खूप चॅलेंजिंग वाटायचं सगळ्यांना. आपल्याला असं काही वाटत नाही कारण आपण काम करत असतो, पण बाकीच्यांना खूप ते असं वाटायचं की बापरे ही महिला असून एवढ्या मोठ्या युनिटचं टेस्टिंग करत. फील्डवर आपण जेव्हा जातो काही प्रॉब्लेम आला आपल्या युनिटला ते पाहायला जातो, तर तिथं सुद्धा म्हणजे तुमच्याकडनं दुसरं कुणी नाही का येणार आहे
1: बघण्याचा दृष्टिकोन
0: असं विचारलं जायचं, म्हणजे तुम्ही आलात का असं, किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत. नंतर मी माझ्या व्यवसायात आल्यानंतर सुद्धा म्हणजे पहिल्या पहिल्यांदा आपल्याला सगळीच कामं करायला लागतात. आता 50-55 पर्यंत स्ट्रेंथ आहे आणि आपल्या हाताखाली प्रत्येक डिपार्टमेंट आणि आपले टीम असते, पण तेव्हा प्रत्येक काम जेव्हा आपल्याला करायला लागतं तेव्हा आपण जर काही टेक्निकल डिस्कशनसाठी मीटिंगसाठी किंवा कोटेशनसाठी निगोसिएशनसाठी किंवा अगदी रिकव्हरीसाठी सुद्धा आपण जर फील्डवर गेलो तर तुम्ही तुमच्या म्हणजे काय ऑफिसमधील कोणाला तरी पाठवा किंवा दुसरं कोणी पाहत नाही का हे असं विचारलं जायचं, कारण तेव्हा नव्हते आहे.
1: आणि समाजाची जडणघडण महिलांच्या दृष्टीनं अशी करण्यात आली होती, त्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन
0: इव्हन मी नेटवर्किंग प्रोग्रॅमला सुद्धा तेव्हा एकतर कमी असायचे तेव्हा नेटवर्किंग प्रोग्रॅम प्रशिक्षण, पण चेंबरच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा मी जेव्हा नेटवर्किंग प्रोग्रॅमला किंवा सेशन्सला जायचे इलेक्ट्रॉनिक्ससाठी तेव्हा अगदी एखादीच महिला मला दिसायची.
1: पण मानसीताई, तेव्हाच्या काळात स्त्रियांचा या क्षेत्रातला वावर ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे.
0: हो हो हो, म्हणजे कौतुकाची गोष्ट म्हणजे जिथं आपण म्हणतो ना की 10 ते 5 जॉब करायचा, 10 आधी घर, 5 नंतर घर, अशा पद्धतीत महिलांचं जे असं फिक्स रुटीन असायचं
1: आणि फक्त स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी
0: की स्वावलंबी होण्यासाठी. कारण आता स्वतःचा जेव्हा आपण व्यवसाय करतो म्हणजे मी जॉबही केलाय आणि व्यवसाय करते त्याच्यामध्ये फरक असं असतो की मी जेव्हा माझा जॉब करते तेव्हा मी एक 8 तासाची 10 तासाची टाइम शेड्यूल असलेली एक नोकरी असते
1: बरोबर,
0: आणि इथे 24 तासाचा तो ती हे असते जबाबदारी असते. मग आपल्याला आपले एम्प्लॉईज असतील, स्टेक होल्डर्स असतील किंवा आपल्यावरती अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या कंपनी असतील, आपले सप्लायर असतील, या सगळ्यांची इनडायरेक्टली आपण जबाबदारी पेलत असतो. म्हणजे ते मी प्रत्येक वेळेस म्हणते की प्रत्येक कंपनीमध्ये जी काही 8-9 डिपार्टमेंट असतील त्या एका डिपार्टमेंटमध्ये काम करणं हा झाला जॉब, आणि ह्या सगळ्या डिपार्टमेंटचे की पॉइंट्स हँडल करून ते व्यवस्थित कार्यरत आहेत ना आणि तिथं कुठं काही म्हणजे गॅप्स नाही आहेत ना आणि ते असतील तर त्या रिमूव्ह करून ते इम्प्रूव्ह करणं, इथे आपला कसा कसरा जो आहे तो पणाला लागतो बिझनेसमध्ये आणि ते सगळं अष्टावधानी किंवा
1: हा शब्द म्हणणार होते की महिला मुळातच या अष्टावधानी असतात आणि त्याचा या क्षेत्रातही तुम्हाला उपयोग झाला.
0: उपयोग होतो अगदी अगदी.
1: आता तुमची मेलक्स कंट्रोल गिअर्स ही कंपनी आज खूप मोठी आहे आणि तुम्ही याची सुरुवात अगदी घरच्या एका खोलीतून केली होती, तर तो सुरुवातीचा काळ आणि तिथून

0: लेला हा प्रवास हा आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.
1: हो, सुरुवातीला म्हणजे अगदी घरातून म्हणतो ना आपण बिझनेस सुरू केलेला होता की अगदी लिव्हिंग रूममध्ये दोन तीन टेबल्स आणि बेसिक काही इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याच्यातून सुरुवात केलेली होती. दोन हाताशी फक्त दोन तीन ऑपरेटर आणि त्यानंतर मिडल मॅनेजमेंट वगैरे असा काहीच प्रकार नाही, कारण अजून बघायचं होतं, आजमावून पण बघायचं होतं, सुरुवात करूनही बघायची होती. आणि त्या सगळ्या फेसमध्ये मग छोट्या छोट्या प्रॉडक्ट्सना सुरुवात केली की तेव्हाची जी काळाची गरज होती, इलेक्ट्रॉनिक म्हणजे सीएफएल असतील, इलेक्ट्रॉनिक ब्लास्ट असतील, की तेव्हा अगदी अपकमिंग होते, त्या प्रॉडक्टपासून सुरुवात केली ती घरातूनच. आणि मग हळूहळू जसं वाढत गेलं, जो आपण त्यातनं काम करत गेले पुढं,
0: वेगवेगळे
1: अनुभव आल्यानंतर आणि ग्रो झाल्यानंतर मग आम्ही मुकुंदनगरमध्ये छोट्या छोट्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्स करायला सुरुवात केली, जागा घ्यायला सुरुवात केली कंपनीसाठी. आमचा इंडस्ट्रीयलच सेक्टर आहे तिथे. तिथे मग आधी एक ऑफिस घेणं, मग दुसरं, मग तिसरं, असं करत करत एक ऑफिस घेऊन 2005 काही, 8 काही, 11 काही असे करत आता तिथं 6500 स्क्वेअर फीट असा स्वतःचा ओन सेटअप आहे. सुरुवातीला इन्स्ट्रुमेंट्स जी असतात अगदी आपण प्रिसाईज म्हणतो त्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं ते, कारण रिझल्ट्स तर आपल्याला एक्सपेक्टेड हवे असतील तर इन्स्ट्रुमेंट्स पण प्रिसाईज आणि ऍडव्हान्स लागतात. ती जेव्हा नव्हती तेव्हा आम्हाला मग वेगवेगळ्या लॅबला जायला लागायचं प्रॉडक्टचं सर्टिफिकेशन घेण्यासाठी, गुणवत्ता चेक करण्यासाठी. ती त्यानंतर मग आम्हाला हळूहळू ती इन्स्ट्रुमेंट्स घेणं शक्य झालं हळूहळू, बँकेचं अर्थसहाय्य मिळालं त्यामुळे. आणि असं करत करत इन्स्ट्रुमेंट्स डिझाईन लॅब झाली, मग प्रॉडक्टला कंपनीला आम्ही क्वालिटी सर्टिफिकेशन आधी घेतलं, ISO 9001 हे घेतलं गेलं. त्याच्यानंतर मग 2005 असेल, 2008 असेल, 2015 असेल, ही सगळी क्वालिटी मानांकन क्वालिटी सर्टिफिकेशन घेतली गेली. मग त्यानंतर वॉश आणि ZED सारखी गुणवत्तेची सर्टिफिकेट घेतली. मग त्यानंतर BIS, त्याच्यानंतर ENEC, CE, CB ही सगळी प्रॉडक्टची सर्टिफिकेशन घेतली.
0: अच्छा,
1: म्हणजे प्रॉडक्ट मार्किंग आपण जे म्हणतो, आपण सुद्धा एखादी गोष्ट खरेदी करताना प्रॉडक्ट सर्टिफाय आहे का बघतो, ती सगळी प्रॉडक्टची सर्टिफिकेशन जी आमच्या प्रॉडक्ट सेक्टरला लागू आहे ती सगळी घेतली गेली. आता आम्ही प्री कम्प्लायन्स सगळा आमच्या इनहाऊस लॅबमध्ये होईल अशी सगळी यंत्रणा किंवा सोय आम्ही आमच्या लॅबमध्ये केलेली आहे.
0: बरं, आता घराच्या एका खोलीपासून तुमच्या कंपनीचा जो प्रवास सुरू झाला होता तो आता तुम्ही सांगितला, तुमच्या एकूणच कामात मिस्टरांची सुद्धा साथ आहे. तर जेव्हा आपला लाईफ पार्टनर त्याची साथ आपल्याला मिळते तेव्हा कामाची गती आणि आत्मविश्वास हा किती वाढतो?
1: खूप चांगला प्रश्न आहे, कारण जेव्हा पुरुष एखाद्या बिझनेसमध्ये असतो किंवा एखाद्या यशाच्या शिखरावर असतो तेव्हा आपण असं नेहमीच म्हणतो की बाबा प्रत्येक सक्सेसफुल किंवा यशस्वी पुरुषाच्या मागे बाईचा हात लागतो. तसं बाई जर पुढे जाणार असेल तर तिला अख्ख्या कुटुंबाचा सपोर्ट मागे लागतो.
0: खरं,
1: कारण सगळ्यांनी समजून घेतलं आणि सपोर्ट केला तरच आपण पुढे जाऊ शकतो. मग आपले इनलॉज असतील, मुलं असतील किंवा नवरा असेल किंवा आपले नातेवाईक असतील,
0: आई वडील,
1: प्रत्येक घटक असतील, त्या सगळ्यांची जेव्हा साथ असते तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. कारण काय तर महिलांना या सगळ्यांचा विचार करायची सवय आणि या सगळ्यांचं करून तिला पुढे जायचं असतं. त्यांना हिला दुखून तिला कुठेही पुढे जर झालं तर ती अनइझी असते
0: आणि सगळ्या
1: गिल्ट असतं तिच्या मनात.
0: महिलांना सगळ्या पातळीवर सिद्ध करायचं असतं
1: आणि मग सगळ्यांना काय समान महत्व देऊन जर तिला पुढे द्यायचं असेल तर या लोकांचाही नक्कीच सपोर्ट लागतो. मिस्टरांनी म्हणजे मनोजनी तर मला अगदीच सांगावं असं वाटतं की छान पद्धतीत त्यांनी मला सपोर्ट केलं आणि नाही ठीक आहे तू जा मुंबईला जा दिल्लीला जा एकटी जा तू तुझं बघ तू तुझं कर. त्यांनी विश्वास ठेवला करायला मला काम करायला म्हणजे पुढे जायला प्रवृत्त केलं आणि त्यामुळेच पुढे जाता आलं.
0: असा कुणाचा तरी विश्वास मिळणं त्यामुळे आपल्या कॉन्फिडन्समध्ये सुद्धा वाढ होते आणि ते खूप महत्वाचं असतं.
1: खूप खूप महत्वाचं असतं. तेव्हाची ती मदत किती छोटी असली तरी खूप बळ वाढवून देणारी असते.
0: खरंय. आता तुमची कंपनी प्रामुख्यानं LED लाईटिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट बनवते तर ऊर्जा बचत हीच देशसेवा हा विचार तुम्ही तुमच्या व्यवसायात कसा रुजवलाय?
1: आता आम्ही 2000 जसं म्हटलं मी की 1996-97 जे आम्ही इलेक्ट्रॉनिक बलास्ट बनवत होतो त्यानंतर मग आम्ही हाँगकाँगला एक्झिबिशनला जेव्हा जाऊन आलो त्यानंतर आम्हाला कळलं की LED आता पॉवरमध्ये येत आहेत की ज्यामध्ये लाईटिंगमध्ये नवीन जनरेशन LED येते वगैरे. म्हणजे जी सुरुवात इलेक्ट्रिकल बॅलन्समध्ये जे काही लॉसेस होते त्याच्यापेक्षा 35% ऊर्जेची बचत

0: इलेक्ट्रॉनिक बलास्ट मध्ये होत होती आणि एलईडीज मध्ये तर ती 70% बचत होत होती. तर आपण ऊर्जा निर्माण करू शकत नाही तर आपण ती वेस्ट तरी नको करायला. आपल्या पद्धतीने आपल्या शिक्षणाचा उपयोग करून कशी वाचवता येईल याच्यावरती थोडासा भर देण्याचं प्रामुख्याने कारण होतं. तेव्हा अगदी भारनियमन टाइम टेबल म्हणजे लोडशेडिंग वेळ लावून प्रभागानुसार केलं जायचं. का तुटवडा होता विजेचा
1: आणि खरं तर काळाची गरज आहे.
0: काळाची गरज आहे. आपण किती जरी म्हटलं की आपण ज्या खोलीत नाही तिथले दिवे बंद करून दुसरीकडे जावं वगैरे पण ते फॅक्टरी सारख्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी शक्य होत नाही. मग आपल्या प्रॉडक्टमधनच कसं ते बचत करता येईल आणि राष्ट्रसेवा करता येईल यातून या माध्यमातून असा विचार करून म्हणजे आपल्याला जे बनवायचंय ते दोन्ही उद्देश पूर्ण झाला पाहिजे की एम्प्लॉयमेंट जनरेशन झाली पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, सप्लायर्स आणि स्टेक होल्डर आहेत त्यांच्याबरोबर आपण चांगल्या पद्धतीत काम करू शकलो पाहिजे. जसं घर आहे तशी कंपनी ही एक फॅमिली बनली पाहिजे आणि त्यातून निघणारं जे प्रॉडक्ट आहे ते गुणवत्तेनेही उच्च असलं पाहिजे, सर्टिफाईड असलं पाहिजे आणि ती काळाची गरज असून त्याच्यामध्ये राष्ट्राला काय उपयोग होईल आपला हा उद्देश ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण आजकाल म्हणजे नुसतं मनी मेकिंगसाठी एखादं प्रॉडक्ट बनवलंय त्याच्यामध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन नाही मिळत.
1: मी आता तेच म्हणणार होते स्वतःला कामातून मिळणारं समाधान हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं.
0: महत्वाचं असतं अगदी खरंय.
1: आता मानसीताई तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भरारी मारलीय तर जागतिक बाजारपेठेत तुमचे अनुभव काय?
0: जागतिक बाजारपेठेत म्हणजे मी 2015-16 नंतर जसं आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन पार्टिसिपेट करायला लागलो मग म्युनिक असेल दुबई असेल त्याच्यानंतर इस्तनबुल टर्की किंवा इवन चायनामध्ये सुद्धा आम्ही एक्झिबिशन पार्टिसिपेट केलं. बरेच जण म्हणतात की तिथे तुम्ही लोक प्रोक्युरमेंटला जातात आणि तिथं का तुम्ही म्हणजे एक्झिबिशन हे करतात पण आमचा स्टडी असा होता की बऱ्याच देशातले जे बायर्स आहेत ते मोठं एक्झिबिशन असल्यामुळे तिथं ते येतात आणि इंडियन मॅन्युफॅक्चर ऑफकोर्स क्वालिटी म्हणून बघितलं जातं आणि तिथं आम्हाला बराच चांगला फायदा पण झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या क्षेत्रात जसं आपण प्रवास करतो आता प्रॉडक्ट हा एक विषय घेतला तर इलेक्ट्रॉनिक बलास एलईडी ड्रायव्हर्स त्यानंतर पॉवर सप्लायज मग ते कॅमेऱ्याला लागणारे असोत कंट्रोल पॅनलला लागणारे असोत आणखीन किचन वूड अप्लायन्सेसमध्ये लागणारे असोत वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी लागणारे आता नव्याने येऊन घेतलेलं व्हीएलडीसी मोटर्ससाठी लागणारे कंट्रोल करणारे पॉवर सप्लायज असतील ते माझ्या मुलाने डेव्हलप केलेले आहेत. त्याच्याशिवाय आता ज्या एक्झिबिशन मधून आपल्याला काही गोष्टी मिळतात इनपुट ते नव्याने अगदी रिसेंटली आम्ही सुरू केलेलं जे प्रॉडक्ट आहे पीडी चार्जर्स म्हणजे ज्याला आपण टाईप सी किंवा यूएसबी चार्जर्स म्हणतो ते आता आम्ही नव्याने सुरुवात केलेले आहेत. हे सुद्धा इनपुट आपल्याला बाहेरून मिळतात. बऱ्याच वेळा आपण बघतो की कॉस्ट कटिंगच्या माध्यमातून जे आता काही मोबाईल सेट्स आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये चार्जेस नाही नसतात. कधी काही काही कंपन्यांचे आहेत पण काही काही कंपन्यांचे नसतात. तर आता चार्जर हा सेक्टरच वेगळा काढलेला असल्यामुळे मग त्याच्यामध्ये माझ्या मुलांनी डेव्हलपमेंट करून त्याचं आता आम्ही प्रॉडक्ट डेव्हलप केलेलं आहे आणि मेलकॉन आणि अजूनही वेगवेगळ्या ब्रँडिंगसाठी आम्ही करून देत आहोत. मेलकॉन हा आमचा स्वतःचा ब्रँड आहे.
1: अच्छा.
0: आणि त्या अंतर्गत आणि वेगवेगळ्या मोठ्या लोकांच्यासाठी मोठ्या कंपन्यांसाठी सुद्धा ब्रँडिंग करून आम्ही ते मोठ्या प्रमाणावर वितरित करत आहोत. कारण नव्याने येणारी अपडेट्स जी असतात ती आपल्याला प्रत्येक नवीन डिझाईनचा जन्म सुरू होतो तिथं आणि विचारांना दिशा सुरू होते तिथे
1: आणि कुठेतरी हे जे आधुनिक तंत्रज्ञान येतं ते अपडेट राहणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
0: अगदी निश्चित.
1: आता रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण यासाठी सुद्धा तुम्ही नेहमीच तत्पर असता तर महिलांना रोजगार देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करताना तुम्हाला एक स्त्री म्हणून किती समाधान मिळतं?
0: खूप छान वाटतं. आता मी दोन्ही बद्दल सांगते. महिलांच्या बाबतीत मी महिलांच्या मध्ये बऱ्यापैकी असते. एक माझ्या कंपनीतला अनुभव आणि एमसीसीआय मधला पण अनुभव आहे. जेव्हा माझ्या कंपनीतल्या मुली जास्तीत जास्त मुली आहेत माझ्याकडे तर त्यांना म्हणजे जे आपण म्हणतो की आपण त्यांना एक सपोर्ट करताना एक महिला म्हणून नक्कीच आनंद होतो कारण त्यांच्याकडे स्किल्स असतात पण लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतो घाबरतात. त्यांना पुढे येण्यासाठी एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट लागतो. नाही तू कर तू जे चांगलं करशील त्यासाठी तुझी पाठ ठोकटली जाईल चुकलीस तर माझं ट्रेनिंग कमी पडतंय हा अप्रोचनीच आपल्याला त्यांच्यावर काम करायला लागतं कारण त्याशिवाय तयार त्या होत नाहीत. आता ज्या अगदी आपण म्हणतो की क्लेरिकल किंवा अशा ठिकाणी काम करणाऱ्या ज्या काही महिला असतात त्याच्यापेक्षा पुढे जाऊन तांत्रिकदृष्ट्या टेस्टिंग करण्यासाठी डिझाईन डेव्हलपमेंटमध्ये काम करण्यासाठी पुढे येऊ लागतात. त्यांच्यामध्ये स्किल्स आहेत मी नाही म्हटलं नाहीच आहे.
1: आत्मविश्वास
0: निर्माण करून तुला येतं महत्त्वाचं आणि मग त्यांचा जो त्याच्यानंतरचा आनंद असतो तो खूप महत्वाचा असतो. बऱ्याच महिलांना घरातूनही खूप चॅलेंजेस असतात.

0: वेळेवर पोचण्यापासून ते अगदी घरी लवकर पोचायला पाहिजे इथंपर्यंतचं त्यांचं शेड्यूल जे असतं ते खूप त्रासाचं कटकटीचं असतं, त्यातून त्यांना आपल्याला आपल्या सब्जेक्टकडे डायव्हर्ट करून त्यात त्यांना पारंगत करणं, मल्टीस्किलिंग करणं, त्यांचा परफॉर्मन्स सुधारणं यावरती भर दिला जातो, त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि जसं मी म्हटलं की त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यासाठी ESIC, EPF, ग्रॅच्युटी किंवा टिफिन फॅसिलिटीज अशा सारख्या गोष्टीतून त्यांना कसं जास्तीत जास्त सपोर्ट मिळेल हे बघितलं जातं. कुठे प्रशिक्षण कमी होत मिळत असेल त्यांना किंवा त्यांना इच्छा असेल त्याची की मला अजून पुढे जायचं, त्या पद्धतीचं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यामुळं त्या नक्कीच पुढच्या स्तरावरती जातात. 8-10 वर्ष त्या सोबत असतात आणि म्हणजे एक एक गोष्ट मला पाहायला लागत नाहीत, इथंपर्यंत त्यांचं डिपार्टमेंट हँडल करू शकतात इंडिपेंडेंटली. हा जास्ती आनंदाचा भाग आहे. आणि ऑफकोर्स त्यांच्या त्या पर्सनल लाईफमध्ये पण रिफ्लेक्ट होतच,
1: खरं
0: कारण त्या स्वतःचा पण त्यामुळे त्याच्याबरोबरीने विकास करतातच.
1: की रोजगार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही तर त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करून एकूणच त्यांचा सर्वांगीण विकास त्या माध्यमातून
0: होणं महत्वाचं आहे. म्हणजे फक्त ती स्वयंपूर्ण पैसे अर्थार्जनासाठी नाही तर ती सर्वांगीण विकास होणं आणि तिच्यावर तिच्या घरात 4 जण अवलंबून आहेत, एस्पेशली मुलं, ती त्या पद्धतीने तयार होणं, ती अपडेट्स मुलांपर्यंत जाणं, हा सगळा प्रवास आपोआप होतो. तसंच आता मी म्हटलं ना की उद्योजकांमध्ये म्हणजे उद्योगामध्ये जिथं आमचं CEW सेंटर आहे तिथं सुद्धा बऱ्याच महिला नव्याने सुरुवात करतात जेव्हा बिझनेसला, तिथंही हाच हँडहोल्डिंग सपोर्ट आम्ही CEW माध्यमातून करतो.
1: मानसी मॅडम, तुम्ही MCCIA महिला उद्योजक समितीच्या चेअरपर्सन आहात, तर या सेंटरची नेमकी संकल्पना काय आणि CEW माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मोफत प्रशिक्षण दिलं जातं यामध्ये प्रामुख्यानं कोणत्या गोष्टींवर भर दिला जातो?
0: MCCIची वुमन कमिटी गेले 28-30 वर्ष कार्यरत आहेच आहे, पण 2021-22 CEW म्हणजे काय, तर MCCIची साधारण पुण्यामध्ये 4 ऑफिसेस आहेत, म्हणजे 4 सेटअप आहेत म्हणू आपण. SB रोड असेल, भोसरी असेल, हडपसर असेल आणि टिळक रोडचा तर सगळ्यात पहिला आहे, म्हणजे जिकडे इंडस्ट्री तिकडे MCCI स्प्रेड झालेला आहे. नॉट ओनली पुणा, आता ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पण जिल्हास्तरीय पण काम सुरू आहे MCCIचं. आणि वुमन कमिटी ऍक्टिव्ह होती गेले 30 वर्ष. यामध्ये आम्ही टिळक रोडचं जे ऑफिस आहे की जे मध्यवर्ती ठिकाण आहे महिलांसाठी आणि ते चांगलं आहे, महिलांसाठी ते खूप सोयीस्कर आहे असा विचार करून आमचे ते DG आणि प्रेसिडेंट करंदीकर सर यांच्या पुढाकाराने CEW म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर वुमन एंटरप्रेन्युअर्स याची स्थापना, म्हणजे महिलांना प्रशिक्षण मिळावं, उद्योग वाढवण्यासाठी प्रशिक्षण मिळावं यासाठी टिळक रोडला त्याची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये 4 मेन व्हर्टिकल आहेत. एक तर त्यांना शेअरिंग बेसिसवर केबिन मिळतात, कारण सुरुवात केल्यानंतर इमिजिएटली सगळं ऑफिस थाटणं वगैरे शक्य नसतं, त्यातल्या त्यात महिलेला तर अशक्य आहे, कारण महिलांचं उद्योगातलं प्रमाणच खूप कमी आहे
1: आणि आर्थिकदृष्ट्या पण ते परवडणारं नसतं,
0: पण ते परवडणारं नसतं. त्यामुळे मग त्यांना तिथे आम्ही शेअरिंग बेसिसवर खूप वाजवी दरामध्ये केबिन्स किंवा क्युबिकल्स अवेलेबल करून दिलेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांना प्रशिक्षण वेगळं, आणखीन वेगवेगळं मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, ब्रँडिंग असेल, प्रोडक्ट काय कसं असायला पाहिजे यावरती आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो. ई सुविधामधून किंवा MSME हेल्पलाईनमधून त्यांना आम्ही जेम असेल किंवा उद्योग आधार कसं काढायचं, या सगळ्या ज्या काही इनिशियल सर्टिफिकेशन लागतात कंपनी सुरू करण्यात, त्या आम्ही मोफत त्यांना तिथं आम्ही सपोर्ट किंवा मदत करतो काढण्यासाठी. आणि त्याचप्रमाणे महिला वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करतात तर त्यासाठी त्यांची प्रोडक्ट कशी असायला पाहिजेत, पॅकेजिंग कसं असायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्यासाठी, असे सगळे सेशन, म्हणजे तिचा सर्वांगीण विकास तिथं कसा होईल, उद्योजकीय प्रवास तिचा कसा सुलभ होईल, ती त्या जे वेगवेगळे सेशन आहेत त्या अॅटमॉस्फिअरमध्ये राहून ती कशी स्वतःला बिझनेसमध्ये ग्रो करेल किंवा वाढ होईल तिच्या, हा सगळा उद्देश सर्वांगीण विकास बिझनेसमधला हा आम्ही CEW करतो. आणि ह्याच्यामध्ये आमच्या अशी बऱ्याच बायका जोडल्या गेलेल्या आहेत महिला ज्या उद्योग क्षेत्रात आहेत. त्याचप्रमाणे वेगळे वेगळे बचत गट सुद्धा आम्हाला जोडले गेलेले आहेत जे छोट्या स्वरूपात काम करतात आणि मोठ्या प्रमाणात पण काही करतायत. ते सगळेच आम्हाला बरेचसे जोडले गेलेले, आमचं व्हॉट्सअप ग्रुपमधनं पण आम्ही काही ऍक्टिव्हिटीज करत असतो, काही प्रमोशन्स करत असतो किंवा काही प्रशिक्षणाची माहिती देत असतो. अशा सगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही त्यांचा विकास प्रवास करण्याचा प्रयत्न करतो आणि यात मला आवर्जून मी या आकाशवाणीच्या किंवा विविध भारतीच्या माध्यमावरनं सांगू इच्छिते, ज्या महिलांना काही उद्योग क्षेत्रामध्ये काही करायचंय किंवा स्वतःची सुरुवात करायची त्यांनी जरूर आम्हाला संपर्क करावा. आमच्या ऑफिसर इन्चार्ज सारिका दामले मॅडम तुम्हाला नक्की सपोर्ट करतील आणि या माध्यमातून मी

0: त्यांचा नंबरही तुम्हाला देऊ, 9320633556. सारिका मॅडमशी तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट केला तर तुमचा उद्योगाचा प्रवास नक्कीच सुलभ होऊन स्केलिंग अप करायला मदत होईल याची मी हमी देऊ शकते.
1: अनेक महिलांकडे कला असते पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांची आवड बाजूला पडते, तर अशा महिलांना घर आणि व्यवसाय यांचा ताळमेळ बसण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: या दोन्हीवरती जर कसरत करून पुढे जायचं असेल तर आपल्याला खूप गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करणं, ऍडजस्ट करणं, या सगळ्या ज्या गोष्टी त्या आता आपल्याला माहिती झाल्यात, म्हणजे त्यात नव्याने काही सांगायला नको. म्हणजे आपण काहीतरी मुरड घालून काहीतरी पुढे जातो असंच करत असतो आणि मग त्या स्वतःच्या आवडीनिवडी असतील, प्रायोरिटीज असतील, त्या आपण बदलत राहतो. म्हणजे जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा वेगळं असतं, लग्न झाल्यावर आणखीन गोष्टी आपल्या बदलतात, मुलं झाल्यानंतर आपण अजून आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून त्यांच्यासाठी आपण प्राधान्य देतो, हे करतच असतो आपण. पण घर आणि व्यवसाय ह्या दोन्ही जर सांभाळायचे असतील आणि आपल्याला पुढे जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला कुटुंब या व्यवस्थेतून सपोर्ट सिस्टम मिळवणं गरजेचं आहे आणि ती सपोर्ट सिस्टम अशीच मिळत नाही, आपल्याला मिळवावी लागते.
1: त्यासाठी आपल्याला पण एफर्ट्स घ्यावे लागतात,
0: तर ते कुटुंबाच्या स्तरावर करायला पाहिजे. आणि बिझनेसमध्ये जर काही करायचं असेल तर डेडिकेशन, डिव्होशन या सगळ्या गोष्टी आहेत, डेली स्मॉल इम्प्रुव्हमेंट आणि अपडेट्स ठेवणं, म्हणजे काय की नवीन येऊ काय घातलेलं आहे आणि नव्याने काही गोष्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टी
1: मुळात शिकण्याची प्रवृत्ती सुद्धा ही सुद्धा खूप महत्वाची वाटते,
0: खूप महत्वाची असते. तर या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. बरेच आता मी या जेव्हा प्रवासात मी बिझनेसच्या जाते तेव्हा मला बऱ्याच वेळा बरे वाईट अनुभव येतात, चांगले लोक भेटतात, कधी कधी काही खूप असं कानमंत्र देऊन जाणारी सुद्धा लोक भेटतात, म्हणजे आपण गुरुस्थानी मानतो. तसंच मला एक जण भेटले होते ग्रस्त, त्यांनी मला सांगितलं की आपण पाहतो की कोयनेच्या इथं टर्बाईन्स आणि पाणी जे काही वीज निर्मिती होते वगैरे वगैरे, तिथून मग तो विद्युत प्रवाह, मग ग्रीड्स असतील किंवा वायर्स असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, त्याच्या थ्रू प्रवास करत करत करत करत हा आपल्यापर्यंत येतो, आपल्या डोक्यावरती येतो आणि तो आपल्याला लाईट किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला तो अनुभवायला मिळतो. एक सेकंद जरी त्याचं काम थांबलं तरी आपल्याला काही बिघाड झाला तर चालत नाही. मग तो त्याचं जर काम, त्याला आपण त्या इलेक्ट्रॉन किंवा अणू किंवा रेणू याला आपण कुणीही डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये तरी तो त्याचं काम इतकं व्यवस्थित पार पाडतोय. आपल्याला तर सगळं आहे, बुद्धी, कान ऐकायला, अपडेट्स ऐकायला, डोळे, सगळं काही आहे, हात आहेत काम करायला, तर आपण आपली कामं कानही व्यवस्थित करू शकणार, कानही पुढे जाऊ शकणार, कानही अचीव करू शकणार आपलं साध्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे थिंक बिग असायला पाहिजे आणि परफेक्शन असलं पाहिजे, क्वालिटीची जाण असली पाहिजे, नाविन्याचा ध्यास असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असायला, म्हणजे एक कुठली तरी गोष्ट आहे आणि एक नाही असं नाही, या सगळ्या गोष्टी जेव्हा असेल तेव्हा आपल्याला नक्कीच पुढे जायला लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत की आपल्याला डेली अनुभवातून पण शिकायला मिळतात, पुढे जाता येतं आणि याचा सगळ्याचा विचार करून महिलांनी नक्की व्यवसायामध्ये यावं. अजूनही प्रमाण महिलांचं व्यवसायातलं कमी ते वाढवावं, कॉन्फिडन्स जो काही आहे सीईडब्ल्यूच्या माध्यमातून आम्ही तिथं सपोर्ट करतोच आहोत, त्याचा लाभ घेऊन किंवा त्याचा उपयोग करून त्यांनी नक्कीच पुढे जावं असं मला खूप वाटतं. आणि मग काय, तिला तिचं क्षेत्र उत्तुंग आहे, काहीच कोणीच अडवू शकत नाही.
1: मानसीताई, खूप मोलाचा आणि छान सल्ला तुम्ही दिलात. आणि एकूणच घरच्या एका छोट्या खोलीतून सुरू झालेला हा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यापर्यंतचा तुमचा स्वतःचा प्रवास आणि आता सीईडब्ल्यूच्या माध्यमातून हजारो शेकडो महिलांच्या स्वप्नांना आधार देण्याचं तुमचं कार्य खरंच एक नवी दृष्टी देणार आहे. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद प्रज्ञा, मला पण तुम्ही संधी दिली आकाशवाणीचे, तुमचे खूप खूप धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण व्यक्तिभेद या कार्यक्रमात महिला उद्योजिका मानसी बिडकर यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते विनायक मोरे. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1983 पासून सुरू झालेल्या आणि आज 2026 साली जागतिक स्तरावर पोचलेल्या माईस MIT या संस्थेच्या संस्थापकांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या गोष्टी सामान्य जनतेमध्ये ठाऊक नाहीत त्या कळवण्याचा प्रयत्न आहे. याचं कारण असं आहे की समाजहिताच्या असंख्य गोष्टी डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी आहेत, आर्थिक अडचणीतले विद्यार्थी आहेत की ज्यांच्या फीमध्ये भरघोस मदत करून किंवा फी नही घेता त्यांना शिक्षण दिलेले आहे. आज ही सर्व विद्यार्थी मंडळी परदेशामध्ये कंपन्यांचे मालक आहेत इथपर्यंत उत्कर्ष झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हे जेव्हा घडत राहतं त्यावेळेला या कर्तृत्ववान माणसांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांचा मागोवा घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. याचं कारण तुम्ही जर मागोवा घेतला नाही तर समाजाला कळणार नाही. आकाशवाणीसारख्या अत्यंत प्रभावी माध्यमाच्या माध्यमातून मी आपल्याशी हा संवाद साधतो आहे याचं कारण विविध क्षेत्रांमध्ये ऐकू जाणाऱ्या या आकाशवाणी पुणेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला माहिती होते. जेव्हा मी विश्वशांती घुमटाविषयी माहिती दिली तेव्हा मला SMS आले. अनेकांनी सांगितलं की हे आम्हाला ठाऊकच नव्हतं. विश्वनाथ कराड यांनी नेपाळमध्ये काठमांडूला जाऊन तिथल्या भूकंपग्रस्तांसाठी घरं बांधली हे आम्हाला ठाऊक नव्हतं. त्यांनी त्यांच्या रामेश्वर रुई गावामध्ये अख्खं गाव एका वेगळ्या पद्धतीनं एकोप्यानं निर्माण केलं, जिथे श्रीरामाचं मंदिर पुन्हा बांधण्यात आलं, पण त्याच वेळेला जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि गौतम बुद्ध विहार तिथेच बांधण्यात आला. त्यांच्या रामेश्वरी गावामध्ये मानवता भवन नावाचं मध्ये कुठचाही खांब नसलेलं मोठंच्या मोठं ज्याला आपण तळमजल्यावरचं स्टेडियम म्हणू शकतो इतका मोठा आवाका असलेलं मानवता भवन त्यांनी बांधलं. आज रामेश्वरी गावातल्या पंचक्रोशीतल्या कीर्तनकारांसाठी मोठ्या कार्यक्रमांसाठी ते मानवता भवन त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. हे सगळं करत असताना हे सर्वसामान्य जनतेला ठाऊक असणं, सर्वदूर ठाऊक असणं आणि त्याच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो तो माध्यमांचा. पण किती वेळा असं होतं श्रोते की माध्यमं जी आहेत ती आपापले रंग घेऊन जगतात. कित्येक वेळा अशी स्थिती असते की तुम्ही गर्भश्रीमंत मुळात असता, मग त्यातून तुम्ही राजकीय पक्षाशी संबंधित होता, मग राजकीय पक्षाशी संबंधित झाल्यानंतर तुम्हीच वर्तमानपत्र काढता आणि मग तुमच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून तुमच्या सोयीची जी माणसं आहेत त्या माणसांचा ओदो ओदो केला जातो.

पण कित्येक वेळा एखाद्या माणसाचा अशा पद्धतीचा काहीच संपर्क नसेल तर त्या माणसाने स्वकर्तृत्वावर निर्माण केलेल्या विश्वातून निर्माण झालेलं सामाजिक कार्य आहे, त्याची दखल घ्यायला हरकत नाही. आपण दखल कित्येक लोकांची घेत आहोत, ज्या विषयांवरती दुर्लक्ष केलं तरी चालणाऱ्या इतक्या क्षुल्लक विषयांवरती दखल घेतली जाते, पण मग इथे दखल का नाही घेतली जात? आणि म्हणून हा प्रश्न माझ्यासमोर पडतो. आणि गेले काही महिने मी थोडा आढावा घेतो आहे ह्या कार्यक्रमाचा. असं कारण असं आहे की तुमच्याकडनं मला त्याच्यावरती प्रतिसाद हवा आहे. तुमच्याकडनं मला, मी जो नंबर देणार आहे किंवा नेहमी देतो त्या नंबरावरती SMS द्वारे तुम्ही मला कळवा की तुमच्या व्यक्तिगत रचनेमध्ये जेव्हा विश्वनाथ कराड यांच्या ह्या सर्व कार्याची माहिती तुमच्यापर्यंत पोचते त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही SMS द्वारे कळवलं तर मलाही बरं पडेल, कारण हा उपक्रम अजून डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आणि डिसेंबरपर्यंत जेव्हा विश्वनाथ कराड सरांनी केलेल्या कर्तृत्वाचा आढावा मी घेईन, तेवढं काम त्यांनी केलेलं आहे की मला ते डिसेंबरपर्यंत पुरणारच नाही तर ते पुरून उरेल एवढं कार्य शिल्लक राहतं. तुमच्या प्रतिसादावरती माझे आडाखे अवलंबून असणार आहेत की हे मी काम करण्या पाठीमागचं कारण काय. पहिला मुद्दा आहे, अगदी जवळून विश्वनाथ कराड यांच्याशी संपर्क आल्यानंतर लक्षात आलं की ह्या गोष्टी घडतात म्हणून. आणि मग सगळ्याच ठिकाणी, म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची प्रक्रिया केल्यामुळे आज जसं उत्तराखंडमधल्या माणा गावामध्ये सरांनी सरस्वतीचं मंदिर बांधलं. आता तिथे मूळ जे सरस्वतीचं मंदिर होतं त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, आणि जिथे महर्षी व्यासांनी गणपतीला महाभारत सांगितलं आणि गणपतीनं ते लिहून घेतलं अशी कथा आहे, तेव्हा हा जो ऋषी आणि परमेश्वरातला संवाद आहे तो संवाद अक्षरबद्ध होताना जी जागा निवडली गेली त्या जागेला महत्त्व आहे. पण आम्हा भारतीयांकडे भाळणं आहे पण सांभाळणं नाही, त्यामुळे अडचण आहे. आणि म्हणून 150 वर्ष आमच्यावरती इंग्रजांनी राज्य केलं, जे इंग्रज बारीक सारी गोष्ट अत्यंत जपून ठेवतात, त्याच्यावरती खर्च करून ती मेंटेन करतात, इतकी करतात की क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या चेंडूमुळे एक पक्षी मेला तर तो पक्षी सुद्धा आज इंग्लंडमध्ये जपून ठेवलेला आहे, त्याला भरून ठेवलेला आहे तो मेल्यानंतर. हे जे एखाद्या घटनेचं मोठं करणं आहे ते आपल्या इकडे इतक्या ताकदीनं शासनातर्फेही होत नाही आणि सर्वसामान्य माणसांमध्ये समाज संस्था ज्या आहेत त्याही या पद्धतीनं बघत नाही. याचं कारण प्रत्येकजण आत्मकेंद्रित पद्धतीनं या सर्व रचनांकडे बघतो. त्यामुळे इंद्रायणीचे घाट, देहूच्या गावाच्या दरवाजावरती बांधलेली कमान विश्वनाथ कराड सरांनी, वाखरी गावामध्ये बांधलेलं देऊळ, वाखरीला वारकऱ्यांची केलेली सोय, वारकऱ्यांना दिला जाणारा प्रसाद, मी कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला असं वाटतं की अरे हे शासनाकडून व्हायला हवं होतं किंवा हे सामाजिक संस्थांकडनं व्हायला हवं होतं, पण हे सगळं घडलेलं आहे श्रोते. आणि मग हे घडलेलं मी तुमच्यासमोर मांडतोय कारण मला त्याबद्दल नितांत आदर आहे आणि आश्चर्य वाटत राहतं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती रामेश्वर रुईसारख्या गावातून, 1000 वस्तीच्या गावातून शिक्षणाची ओढ असलेला एक विद्यार्थी जो तिकडनं माढा गाव रामेश्वरवरनं पुढच्या शिक्षणासाठी, कारण माढा गावात 1ली ते 4थी शाळा होती, माढा गावात शिकून नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी सोलापूर, सोलापूरहून पुढच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे, पुण्यामध्ये COEP मध्ये इंजिनियर झाल्यानंतर तिथेच थर्मोडायनामिक्सचा प्राध्यापक, 20 वर्ष प्राध्यापकी केल्यानंतर असं लक्षात येतं की महाराष्ट्राचं नुकसान होतोय, कारण इंजिनियर होण्याची इच्छा खूप आहे मुलांची आणि तेवढी महाविद्यालय उपलब्ध नाहीत, म्हणून स्वतःच एक महाविद्यालय स्थापन करतो. श्रोतेहो, हा प्रवास आता सहज 1 मिनिटामध्ये मी मांडला पण तो तेवढा सोपा नाही आहे, आणि तो सोपा नाही हे सर्वसामान्य माणसांना, जनतेला, आकाशवाणीच्या श्रोत्यांना कळलं पाहिजे. ते कळणं आवश्यक आहे कारण पुन्हा आता तोच मुद्दा येतो की विश्वनाथ कराड यांच्या बाजूनी व्यक्त होणारा असा एखादा माध्यमांचा समूह नाही, कारण स्वतः डॉक्टर विश्वनाथ कराड कुठच्याही राजकीय पक्षाला अलाइंड नाही आहेत. असो, माझ्या मनातलं मुद्दा मी तुमच्या

म्हणला तुम्ही 9657723 9657723 9 या नंबरवरती मला कळवा, SMS करून. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात.

श्रोतेहो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा याचा वचनपूर्तीची. आकाशवाणीचं हे सकाळचे 10:10 झालेले आहेत. ऐकूया सुगम संगीत.

0: आपण ऐकलत उषा मंगेशकर यांच्या स्वरातील आत्माराम रावजी देशपांडे यांची ही रचना, संगीत होतं यशवंत देव यांचं. आपण ऐकत आहात सुगम संगीत.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
3: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.

रंजना पेठे यांनी गायलेली सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकली. तर श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:25 झाले आहेत. आता ऐकूया काही स्थानिक निवेदने. हे पहिलं निवेदन आहे, विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे येथील माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमा प्रवेशाबाबत. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे येथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून म्हणजे आजपासून सुरू होत आहे. एका वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळे फुले आणि भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खाजगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे यांनी केले आहे. पुढील निवेदन आहे मयत व्यक्तीसंबंधीचे. एक अनोळखी पुरुष, वय अंदाजे 35 वर्ष, डोळे बंद, तोंड बंद, रंगाने सावळा वर्ण, अंगाने सडपातळ, डोक्याचे केस मोठे आणि अर्धवट, काळे पांढरे, चेहरा उभट, नाक धारदार, दाढी मिशी वाढलेली काळी, उंची 5 फूट 5 इंच, उजव्या हाताच्या पोटीवर छत्रपती के राजू असं गोंदलेलं आहे, तसंच उजव्या हाताच्या अंगठ्यावर ओम गोंदलेलं आहे. सदर व्यक्तीचा पत्ता माहीत नाही. हा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोरील हडपसर बस स्टॉप येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने उपचारासाठी ससून हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी पेशंटची तपासणी करून पेशंट उपचारापूर्वी म्हणजेच 5 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास मृत घोषित केले आहे. तरी सदर वर्णनाची व्यक्ती कुणाच्या ओळखीची असल्यास बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. हे पुन्हा निवेदन आहे मयत व्यक्तीसंबंधीचं. एक अनोळखी पुरुष, इसम नामे नारायण माणिकराव नादंगे, पत्ता माहीत नाही, वय अंदाजे 70 वर्ष, उंची अंदाजे 5 फूट 2 इंच, नाक सरळ, डोळे बंद, तोंड बंद, डोक्याचे केस काळे पांढरे, शरीरावर कोणत्याही प्रकारचे मारहाणी किंवा संशयास्पद खून नाही. सदर व्यक्ती हा ममता हॉटेल मनपा बिल्डिंग जवळ शिवाजीनगर पुणे येथे बेशुद्ध अवस्थेत झाल्याने उपचारासाठी ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणले असता डॉक्टरांनी सदर पेशंट यांची तपासणी करून 17 मार्च 2026 रोजी रात्री 3:30 सुमारास मयत घोषित केले आहे. तरी या वर्णनाची व्यक्ती कोणाच्याही ओळखीची असल्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 10:30 झाले आहेत. आता इथून पुढे तुमच्यासोबत असणार आहे माझी सहकारी अपर्णा जोग. घेऊन येत आहे हिंदी चित्रपट संगीत.

श्रोते हो, हे गीत आहे खिलाडी या चित्रपटातलं देव कोहली यांचं. संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी. आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि अभिजित यांच्या युगुलस्वरात.

आता ऐकूया बेटा या चित्रपटातलं समीर यांचं आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत उदित नारायण अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

हे आहे जान तेरे नाम या चित्रपटातलं अजीज खान शहनाई यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी आणि स्वर आहेत कुमार सानू आणि सहकार्यांचे.

श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण हिंदी चित्रपट संगीत ऐकत आहात. यानंतरचं गीत आहे दीवाना या चित्रपटातलं. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे समीर यांचं, आणि स्वर आहेत कुमार सानू आणि साधना सरगम यांचे.

यानंतर आपल्याला ऐकवत आहोत जो जीता वही सिकंदर या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी आणि स्वर आहेत साधना सरगम, जतीन आणि सहकार्यांचे.

0: याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आम्ही आपल्याला खिलाडी, बेटा, जान तेरे नाम, दीवाना आणि जो जीता वही सिकंदर या चित्रपटांमधली काही गीतं ऐकवली.
1: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग. सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706. तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी.

0: 11 वाजता.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. यातली विलंबित आणि द्रुतगत त्रितालात निबद्ध आहे.

जोशी यांनी गायलेला राग रामकली. आकाशवाणीच्या पुणे केंद्राने हे गायन प्रसारित केलं. सकाळचे 11:30 आणि 45 सेकंद झाले आहेत. यानंतर ऐकूया

कार्यक्रमात सुरुवातीला दिल्लगी या चित्रपटातली शकील बदायून यांची रचना ऐकूया. नौशाद यांनी संगीतबद्ध केली आहे. स्वर आहे सुरैया यांचा. कार्यक्रमात हे गीत सुरुवातीला घेण्याचं कारण असं की आज सुरैया यांचा जन्मदिवस.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संगदिल या चित्रपटातली राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. तलत मेहमूद यांचा स्वर आहे आणि ही रचना संगीतबद्ध केली आहे सज्जाद हुसेन यांनी. आज सज्जाद हुसेन यांचा देखील जन्मदिन आहे.

0: हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत आहात. यानंतर या कार्यक्रमात ऐकूया आह या चित्रपटातलं कमल जलालाबादी यांचं गीत. ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलं आहे. स्वर आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा.

0: हेमंत कुमार आणि गीता रॉय यांच्या युगुलस्वरात सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं शैलेंद्र यांचं हे गीत होतं अमानत या चित्रपटातलं. आपण ते ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण हिंदी चित्रपट संगीत ऐकत आहात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. कार्यक्रमात आता ऐकूया 2 बिघा जमीन या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर आहेत लता मंगेशकर, मन्नाडे आणि सहकार्यांचे.

श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंत मध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित केला जाणारा गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आता ऐकत आहात. या कार्यक्रमात आता ऐकलेली रचना होती बागी या चित्रपटातली हसरत जयपुरी यांची, चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेली. यातला मुख्य गायनस्वर होता आशा भोसले यांचा. आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे साहिर लुधियानवी यांचं गीत आहे. प्रमुख स्वर किशोर कुमार आणि गीता रॉय यांचे, चित्रपट जाल.
1: देख चुके हम दिल नजराना दिल का

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण दिल्लगी, संगदिल, आह, अमानत, दुबिघा जमीन, बाघी आणि जाल या चित्रपटांमधली काही गीतं ऐकली.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर काही क्षणातच म्हणजे दुपारच्या 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण ऐकूया नभोनाट्य ती विमुक्ता, लेखिका वर्षा धानदळे. ऐकूया मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट ती विमुक्ता.

0: हा बस मागे येऊ दे येऊ दे येऊ दे हा बस बस बस बस हा चला मॅडम येतो.
1: थँक्यू हा चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलं.
0: अहो आम्ही कोण वरून आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला.
1: नाही नाही पण भारी आहे सगळं फारच गोड आहे. हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: नाही तेच सांगते फार गोड वातावरण आहे हो इथे किती शांती आहे.
0: हाली लोकांना शांती नको डीजे लागतो. लग्न लागलं वाजवा डीजे. मॅच जिंकली वाजवा डीजे. गणपती आले वाजवा डीजे. गणपती गेले वाजवा डीजे.
1: अहो अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडा तुम्हा शहरातल्या लोकांना इथे जास्त करमत नाही थोडा बरं वाटत. तिकडे स्विमिंग पूल आहे डीजे तिकडे गर्दी आहे जा.
1: नाही नाही नाही नको बाई बर ते जाऊ दे तशी भीती नाही ना इथे.
0: छा
1: नाही जनावर वगैरे हो
0: तिथूनच आलात ना बघ. नाही तर जनावर नाहीयेत त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे.
1: हो का बरं झालं बाई. बरं किती पैसे झालेत.
0: कसले
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: हो का बरं झालं. मला मला मला सांगा संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल.
0: तशी सोय नाही इथं.
1: हो बरं झालं सांगितलं. माझ्या मुलाला फोन करते तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो
0: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.
1: अयो बाई अई फुलपाखरू थांब थांब थांब. अरे देवा कृपा राहू दे रे बाबा. हा हा हा हा हा किती स्वच्छ पाणी आहे. अरे अरे अरे मला गुदगुल्या होतात रे. अरे मला सवय नाही फिस मसाजची. मॉलमध्ये ढिगानं पैसे घेतात तुमच्या या मसाजची. इथे फुकट आहे पण काय करू सवय नाही बाबा. गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग तर कितीही चांगल्या अस्वस्थ व्हायला होतं. कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही. अगं बाई चिकूब कसं लगडलेत. अगं बाई तोडू का. नाही नाही असं कसं कुणी आहे.

0: का इथं? कुणी आहे का? माळी माळी
1: हिंदी असते.
0: बागबान बागबान कोई है क्या? इस फळ का कैसे दिया?
2: आओ थोड़ा उबिंदास चलते.
1: अगं मी मराठीच आहे. नाही हो, विचारलेलं बरं. सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते आहो. त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जहागिरी वाटत असते. मला नाही आवडत तसं. आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्यात. मी सांभाळते या गोष्टी.
2: सांभाळा सांभाळा. कसं आहे, पाहणं सोपं असतंय, सांभाळणं कठीण.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
2: नाही, माझंच विद्यापीठ आहे. हे फुलं पानं लई काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास, हे तुमच्या पॅकेज मध्ये.
1: पॅकेज?
2: हवा पाणी पर

0: नाही माझच विद्यापीठ आहे, हे फुलं पानं लय काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास, हे तुमच्या पॅकेज मध्ये.
1: पॅकेज?
0: हे हवा, पाणी, प्रकाश, फुलं, फळं, समजा निसर्ग देवाचं पॅकेज. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
1: अगं एकच घेते बरं का?
0: थोडा.
2: वा, ताज्या फळांचं गोडवा काय आवरच असतो. हा
1: वा वा वा वा सुरेख, आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते, शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं.
0: रामकृष्ण हरी.
1: एवढा वाईट होतं का जो? जाऊ दे बाई. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही के. नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. काय सुरेख हवाय, इथे बसून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का?

0: अगं तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीत अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होय. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण या बरं का इथं, मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलंय माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दारं खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवली सारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिकी तो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशाही इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते, पण जो मुलगा गेला होता की नाही तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती पण तोंड देखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर, पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपला

वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे बाई हे ठिकाण सापडलं नाही का. अनिरुद्ध माझा लेख हुशार आहे, कधी कुठून नेत नाही. काल मला म्हणाला चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं. छान आहे हो हे ठिकाण. मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा. नाही तर हल्ली काय बाई 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस. किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला, पर मानशी किती घेत असतील हे 3 ते 4 हजार. काही नाही, आपली झऊजमी यांच्याकडे पैशाचा पाऊस. केवढी महागाई वाढली नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसेस, चपला, परसा, दागिने यांची किंमत काढली ना तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये. यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली. गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं. आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय? बरं हे कोणाला दाखवायचं, जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळवणणार तो, कौतुक नाहीच. कितीही बूड आपटा कौतुक नाहीच, आणि चाललंय तर कौतुकासाठीच नाही का, जे आपल्याला हिच्याकडून त्याच्याकडून ह्याच्याकडून त्याच्याकडून हवंच असत. असं अपेक्षा वाईट. ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान. उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल. आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, या बाई नुसतं रील मधलंच बोलतात. बोलते तरी, हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बर. सगळ्यांच्या मानाखाली दुःखानं नाही बर, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात असं करण्यात आयुष्य चाललंय. आमच्या दिनूच लहान पोरग झोपेत आहे असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं, त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर. असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो कळवळलं ना पोरग, त्याच सोडा. संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडत आहे म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा, सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी. मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईल पासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली हो मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते, मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई काम संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले, हे मोठं मैदान काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन, मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहानेने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी, पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली, धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ, काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. अहो 4 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले, इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.

0: अगं बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू
1: आणि मेले असते तर
0: मेली असतीस तर मोक्ष मिळाला असता तुला.
1: निघ निघ या भ्रमातून निघ.
0: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
1: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
0: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना. या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
1: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
0: तो एक सत्य.
1: मग आपण कोण? हवा का झोका?
0: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
1: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच? कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा धुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू. जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो. काय असत हे जाग होणं? माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
2: नाव?
1: हा, कोण तुम्ही?
2: फॉर्म भरतोय.
1: हा, फॉर्म? रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
2: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
1: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्ध असा उंचसा.
2: नाव?
1: अनिरुद्ध लोंढे.
2: तुमचं नाव?
1: माझं, माझं सुमती लोंढे.
2: वय?
1: 60.
2: नक्की?
1: हो, खोट का सांगेन मी?
2: इथे खोट चालत नाही.
1: मलाही नाही चालत. ओ, किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात, तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं? आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो न वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटतं. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
2: आजार?
1: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
2: डोळ्यांचे विकार?
1: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
2: जेवण वेज?
1: हो, वेज. नॉनव्हेज नाही खात मी.
2: इथे नॉनव्हेज मिळतही नाही.
1: मग का विचारलं? आहो काय का, अजबच आहे बे, कशी माणसं असतात नाही. इथे कोरड्यात ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना आतला प्रवासच थांबलेला असतो, निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं. खट खट खट खट. तुमची की नाही, लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरं आहे, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन? किती छान, टू गुड, लव्ह यू, वा वा वा, सुंदर, खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असत, आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां, तुम्ही काय सांगत होते? हां, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाऱ्याच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटाने करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणलीये म्हणून नाही वाईट वाटलं तिला.

0: फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का? कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला? फोन माझा फोन कुठे गेला? इथेच तर होता ना. हा मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई, मग आता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का इथं? आहे का कोणी?
1: काय झालं मॅम? काही अडचण?
0: अहो दादा, माझा ना मोबाईल दिसत नाहीये.
1: ओके ओके, शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. या दगडावर या ओळ्यात इथेच तर रमले मी. काय करू आता मी?
1: थांबा आपण बघूया.
0: नाही, माझ्या मुलाला कळवायचं होतं ना. म्हणजे कसं हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
1: आपण बघूया, थांबा.
0: मला ओ माकडांनी नेलं असेल का?
1: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: या ओहळातून वाहून गेला असेल का?
1: नाही मॅम, एक मिनिट आपण बघूया.
0: बाई काय करू मी, मोबाईलशिवाय काही होत नाही हल्ली.
1: एक मिनिट, जरा उठता का?
0: मी उठून काय करू आता?
1: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर, उठले, घ्या.
1: हा बघ, हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं?
1: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको, सो सॉरी आहे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंदळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
1: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. हा काही लागलं तर सांगा, आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का?
1: नाही, हे माणुसकी मध्ये.
2: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपला हो, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली. मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हातानातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय? नको मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं आणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू? माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला.
0: तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला.
2: मी असाच वेंधळेपणा करते बाईशी. हे बघा, फोन कशासाठी शोधला होता? बसले तुमच्याशी गप्पा मारत. अहो माझ्या लेकाला फोन करायचा होता. त्याने मला सांगितलं फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पूलाजवळ. मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा. छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई, हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसतं कलकलाट माणसांचा.
3: प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही.
2: त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकंच उठतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये, माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईल मुळे कळलं आपल्याला. काय ग बाई, आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणी, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावे, मधुमेहाचे एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडलीत, बाजार भरलाय नुसता आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात. बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं. सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवरवर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत. इलेक्ट्रिकवाले तोडतात, मग परत बांधतात, मग गॅसवाले तोडतात, मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा? का तेवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही? शिमेंट का करणे का? सगळे शिमेंटचे रस्ते रे देवा.

त्यात तो ट्रॅफिकचा आवाज. ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय हे, आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या ऐवजी धडकीवरती हो नाही का? म्हणू नका, होय म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, ते बरं लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, त्या मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे? मेलोय का आपण? आले आमच्या सणांवर, आमचे सण बरे दिसतात, रागवलात? आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जाते वे चिव चिवायला? स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापडणी आली डोळ्यावर, जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटतं हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं. सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लेका मिलारी, चोली पिवली गो, नेसले अंजीरी सारी, माझ्या केसान गो.

माझा मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, ते तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं, ह्यांना जमतं बाई. आमचं हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप कुमार असो ना, हो असे, आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य, सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बे. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचंय तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं, नाही झालं, गोष्ट संपली, पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पाया पायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते, हे पापच ना, हे पापच, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो.

0: मध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काही म्हणालीस का? मी म्हणाले, नाही काहीच नाही. मी एकदम सावध झाले. म्हटलं, बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात. आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं. आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाही आहे. आणि कोणी आलं चुकून हात द्यायला तर कोण? हा का दिला याने हात? काय हवं याला? असे नाना संशय, विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला? कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची. कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो. कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हा विश्वास? सांगा ना, या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असं लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण? आपण हलतोय, डुलतोय, चालतोय, थांबतोय, खातोय, पितोय, झोपतोय, उठल्यानंतर कुठल्या देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायचं, कुठला व्यायाम करायचा, कुठलं ग्रीन टी प्यायचा, जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिॲक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. माझं काय? माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून. संपलंय का? संपलंय का ते? मेलोय का आपण?
1: तू मी येऊ खेळायला?
2: ए तुला नाही येता खेळता?
0: येत. हे बघ, हे बघ, ए बादलो बादलो, कट्टी कट्टी
2: कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं. म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे.
1: ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बत्ती घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
2: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बत्ती घेऊया.
1: हे बत्ती बत्ती.
0: बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होत. एकट राहण्याची भीती, ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं? घरातल्या भांडणा पण सतत भांडणं, आई बाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं भांडणं भांडणं. ही भांडणं इतकी टोकाला का जातात? मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे. पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं. आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते. आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवतीभोवती पसरलेला असतो. आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठच सोडत नाहीत. नको नको ही भांडण, भांडण नको देवा, ही भांडण नको. हॅलो अविच्या आई का? मी 5 नंबर मधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंग मधल्या बर्थडे पार्टीला. मी

0: नको जायला हवं होतं. मान्य मान्य खूप जुनी गोष्ट आहे पण माझ्या मनातून निघत नाहीये हो. माझ्या अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं. एकदा, फक्त एकदा. थँक्यू सो मच. थँक्यू.
1: संगीता, रागवलीस का ग? तुझी श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखवलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं. माफ करशील का ग राजा मला? एकदा म्हण मला माफ केलंस. एकदा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.
0: हॅलो, अहो मी बोलते. तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलंय. महेशला नाही काढू शकले हो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा पण तुम्ही नाही ऐकलत.
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्याप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात. सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात.
0: उभं बालपण आई बाबांच्या भांडणात घालवलेली मी काय करू तुमच्या या देवपणाच. माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला. माफी नाही मागत तुमची. नाही माफी मागत. मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल.
1: हे माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काय ही सगळी ओझी घेऊन जायची? काय हे मन काळं कुट्ट करून जायचं? नाही का, ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण. मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी, विमुक्त अशी मी. मुक्त अशी, विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी, विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योत ही बनते इसा पुढली. दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते. जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला. हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते. अंग अंग मी अनंत होते. अंग अंग मी अनंत होते.
2: मॅम वेळ झाली.
0: हो का?
2: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
0: भाई हो का, बरं झालं. माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
2: मोस्ट वेलकम मॅम.
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
2: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.
0: हो का, बरं. मला काय करावं लागेल?
2: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
0: बरं.
2: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम. थँक्यू.
0: हो, बरं झालं भाई. मला इथे राहायचंच आहे.

बाबा आई गेली, गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत, हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली, दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचा 1:05 झाले आहेत. आता ऐकूया NCERTद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीएकडून नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे.

हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जसिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्धसमाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्ज यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत, तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी सीआयडीनं त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल, तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात

40 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावोचा संघाचा 7-1 नं पराभव केला तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38-40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25-27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात.

0: नंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला 2,11,500 मेट्रिक टन खत आवंटन प्राप्त. जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. आणि नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं हरित नांदेड अभियानाला प्रारंभ.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: आगामी खरीप हंगामासाठी नांदेड जिल्ह्याला सुमारे 2,11,500 मेट्रिक टन इतकं खत आवंटन प्राप्त झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने 60,200 मेट्रिक टन युरिया, 32,300 मेट्रिक टन डीएपी आणि 85,300 मेट्रिक टन संयुक्त खते यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 67,000 मेट्रिक टन संयुक्त खतासहित एकूण 1,25,599 मेट्रिक टन खते बाजारात उपलब्ध आहेत. टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना सुलभ खत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं बफर स्टॉक म्हणजेच संरक्षित खत साठा निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीत खत मात्रानुसार, जमीन आरोग्य पत्रिका अहवालानुसार तसंच पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावे. कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेडमध्ये मनपायुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसंच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित आणि वित्तहानी टाळणे याबाबत चर्चा करण्यात आली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह 5 उमेदवारांनी माघार घेतली. या निवडणुकीत आता महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे नांदेड इथले श्रेयस मार्कंडेय यांचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेमरे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं राबवलेल्या विशेष मोहिमेत 140 प्रतिबंधात्मक कारवाया करून 10,72,885 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस एल कदम यांनी ही माहिती दिली. या कारवाईत 142 जणांना अटक करण्यात आली. मॉरिशियसमधल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीच्या स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. मॉरिशियस इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत हरित नांदेड अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत नांदेड शहरात 18,000 झाडे लावली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे. सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर सीमावर्ती तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या 30 दिवसांच्या आज जाहीर केले. वेळेत निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, रोजगाराच्या संधी तसंच करिअर नियोजनासाठी मोठी मदत झाली. नांदेड इथल्या नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आणि पुणे इथल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. भांडारकर संशोधन केंद्राच्या वतीनं भारत विद्या या प्लॅटफॉर्मवर विविध ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले आहेत. मराठवाडा विदर्भ विभागात समन्वय भागीदार म्हणून कुरुंदकर प्रतिष्ठान केंद्रासोबत कार्य करणार आहे. प्राचीन भारतातील विविध ज्ञानशाखांचा आणि कलांचा परिचय करून देणारे हे अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले आहेत. नांदेडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डॉक्टर लेन शाखेतून ग्राहकांनी तारण ठेवलेल्या तब्बल 80 तोळे सोनं बँकेच्या कॅश इन चार्ज आणि सर्व्हिस मॅनेजरनेच लंपास केल्याचा

0: प्रकार उघडकीस आला आहे. हा डाव उघडकीस येऊ नये म्हणून दोघांनीही बँकेच्या लॉकरमध्ये 41 तोळे बनावट सोने ठेवले होते. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्सवर, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR ह्या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. दुपारचा 1:47:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
3: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
2: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटातलं गरिमा वहाल आणि सिद्धार्थ सिंग यांचं गीत, विकी प्रसाद यांचं संगीत असणारं हे गीत गायलं आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी.

टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया रईस या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि हर्षदीप कौर यांनी गायलेलं हे गीत. गीत आहे अमिताभ भट्टाचार्य यांचं.

0: हे होतं रईस या चित्रपटातलं गीत. यानंतरच्या चित्रपट गीतापूर्वी आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आम्ही आपल्याला ऐकवत आहोत काही हिंदी चित्रपट गीतं. यानंतरचं गीत आहे राझी या चित्रपटातलं गुलजार यांचं. शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं आहे हर्षदीप कौर, शंकर महादेवन आणि सहकार्यांनी.

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: श्रोते हो, हे गीत आहे पॅडमॅन या चित्रपटातलं कौसर मुनीर यांचं। संगीतबद्ध केलं आहे अमित त्रिवेदी यांनी आणि स्वर आहे अरिजित सिंग यांचा।

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या

0: वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमाच्या पूर्वार्धातलं हे आहे शेवटचं गीत. पूर्वार्धात आम्ही आपल्याला हिंदी चित्रपट गीतं ऐकवत आहोत.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले। या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत।
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

हे गीत होतं आनंदी गोपाळ या चित्रपटातलं वैभव जोशी यांचं. ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं. पंडित संजीव अभ्यंकर, अवधूत गुप्ते, जसराज जोशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. यानंतरचं गीत आहे पावनखिंड या चित्रपटातलं दिग्पाल लांजेकर यांचं. अवधूत, हरिदास शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ते ऐकणार आहोत. देवदत्त, मनीषा बाजी आणि अवधूत गांधी यांची ही रचना.

0: दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार
1: असू दे की
0: अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार
1: मग शिवराज।

0: नाही.
1: अरे मग काय गड्या हो, क्यों बसला है ना गनीम
2: भारी,
1: येढा मांडून या लई ये
2: भारी,
1: मुघलांनी नजर वाकडी
2: गेली.
1: मग राजाने काय केलं?
0: काय केलं महाराज?
1: राजांनी आता युगत
2: मांडली.
0: काय मांडली?
1: अरे युगत मांडली.

0: मारू द्यावा नाही सुलूक होणार.
1: आता राजांच्या मनीच कुणाला ठाव.
0: अहो तुम्हाला ठाव नाही असं झालंय वय नाही.
1: अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की बघा बघा बघा.

म्हणून राजा आपला भारी घेऊ मराठ्यांच्या घरी. जसा महाभारत संगरी किसन देव झाला. आणि म्हणून सांगतो, अरे दुश्मन असू दे गनिम असू दे की

श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंत मध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी. श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आम्ही आपल्याला ऐकवत आहोत काही मराठी चित्रगीतं. हे गीत आहे मीडियम स्पायसी या चित्रपटातलं, जितेंद्र जोशी यांचं. आपण ते ऐकणार आहोत अभय जोधापूरकरांच्या स्वरात.

0: मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातलं अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं विश्वजीत जोशी यांचं हे गीत होतं. आपण ते ऐकलं ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे झिम्मा या चित्रपटातलं क्षितिज पटवर्धन यांचं. अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत वैशाली सामंत यांच्या प्रमुख स्वरात.
1: बायका सात जीवाची सफर आता राणीच्या देशात.

0: काय तोंडाला येईल त्याकडे फेकताय करा.
1: मला नाही वाटत त्याला मराठी येत असेल.
0: तुम्हारे कंट्री का कौतुक आहे.
1: मराठी येत नसेल तर हिंदी काय येत असेल त्याला.
2: मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं.
1: काहीतरी मेजर.
3: मला असं वाटतं की नेटवर्क गेले.

0: याबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह.
0: आणि आता मुंबई केंद्रावरून ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात। एनटीएकडून नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी। उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू। 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात। आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा। फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत। याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे। G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील। प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे। स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे। यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील। 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे। ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे। त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहे। फ्रान्समध्ये नीस इथल्या दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले। स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री ज्युराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं। एनटीए

0: अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषणस्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी यासंदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील. तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल.

0: तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीएकडून नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 18 सेकंद झाले आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58 मिनिटांनी. या सभेत मी अपर्णा जोग आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ संध्या।
1: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 5 वाजलेत। मी डॉक्टर अपूर्वा जोशी कुंटे या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत। या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत। श्रोते हो, आज जागतिक पवन दिन, तर आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम त्याच अनुषंगाने। सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट बेमिसाल।

कार्यक्रमात यानंतरचं गीत बैजू बावरा या चित्रपटातलं. शकील बदायुनी यांच्या रचनेला संगीत दिलंय नौशाद यांनी. स्वर मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा.

0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन.
1: श्रोतेहो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार सचिनदेव बर्मन आणि चित्रपट डॉक्टर विद्या.

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025357005 आणि 25357106। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतरचं गीत बावरची या चित्रपटातलं। कैफी आझमी यांच्या रचनेला संगीत दिलंय मदन मोहन यांनी आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची

0: ओली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: कार्यक्रमात शेवटी आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. बंबई का बाबू या चित्रपटासाठी संगीतकार आहेत सचिन देव बर्मन.

आशा भोसले, मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातल्या बंबई का बाबू या चित्रपटातल्या सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात फिफा वर्ल्ड कप 2026च्या अनुषंगाने वेग, कौशल्य, संघभावना आणि रणनीती यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीसोबत शिस्त, नेतृत्वगुण आणि सहकार्याची भावना विकसित करणाऱ्या फुटबॉल या खेळावर आधारित खास कार्यक्रम गोलपोस्ट. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार, सादर करते धीरज केदारी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, एका बॉलच्या मागे धावणारे 22 खेळाडू, पण त्या 90 मिनिटात धावतात करोडो भावना. कधी स्टेडियममध्ये घुमणारा जल्लोष, तर कधी एका गोलने तुटलेली स्वप्न. फुटबॉल हा फक्त खेळ नाही, तो जगाला एकत्र जोडणारी भाषा आहे.

जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यात खेळांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात देखील खेळांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एक प्रमुख जागतिक खेळ म्हणून फुटबॉलला एक अद्वितीय स्थान आहे. केवळ करमणुकीच्या पलीकडे ही राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आर्थिक सीमा ओलांडून सर्व वयोगटातील लोक बोलणारी एक वैश्विक भाषा आहे. ही सामायिक आवड समुदाय आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना वाढवते. फुटबॉलची व्यापक अपील आणि प्रवेश योग्यता हे आरोग्य आणि कल्याणला प्रोत्साहन देण्यासाठी एक शक्तिशाली साधन बनते. लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि मैदानाबाहेरही महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ म्हणून काम करते. शिवाय फुटबॉल सामाजिक समावेशासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतो, एकता वाढवतो आणि विविध समुदायांमधील अडथळे दूर करतो. फुटबॉल एक अशी जागा प्रदान करते जिथे विविध पार्श्वभूमीतील व्यक्ती परस्पर समजूतदारपणा, सहिष्णुता, आदर आणि एकता वाढवण्यासाठी एकत्र येतात. फिफा जागतिक फुटबॉल सप्ताह हा 21 मे ते 25 मे दरम्यान साजरा केला जातो. तर 2026 ची संकल्पना आहे, सक्रिय रहा, जी लोकांना एकत्र आणणाऱ्या फुटबॉलच्या वैश्विक शक्तीचा गौरव करते आणि सर्वांना खेळण्यासाठी सक्रिय राहण्यासाठी आमंत्रित करते. 2026 चा हा विषय फिफा विश्वचषकासाठी सुसंगत असून एकता आणि सकारात्मक सामाजिक प्रभावावर जोर देण्यासाठी स्पर्धेच्या जागतिक व्याप्तीचा उपयोग करतो. 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ठराव ए रेस 78281 मंजूर केला. दरवर्षी 25 मे हा जागतिक फुटबॉल दिन म्हणून घोषित केला आणि फुटबॉलची जागतिक पोहोच आणि वाणिज्य, शांतता आणि मुत्सद्देगिरीसह विविध क्षेत्रात त्याचा प्रभाव आणि फुटबॉल सहकार्यासाठी एक जागा तयार करतो हे मान्य केले. जागतिक एकतेचे प्रतीक असलेल्या फुटबॉलमधील एकमेकांशी जोडलेल्या आकारांसह WFD लोगो ही भावना प्रतिबिंबित करतो. 25 मे 2024 रोजी पॅरिसमध्ये आयोजित उन्हाळी ऑलिम्पिक खेळांच्या वेळी झालेल्या सर्व क्षेत्रांच्या प्रतिनिधित्वासह इतिहासातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा 100वा वर्धापन दिन होता. हा मैलाचा दगड लक्षात घेऊन 7 मे 2024 रोजी महासभेने 25 मे हा जागतिक फुटबॉल दिन म्हणून घोषित केला. हे फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन म्हणजेच फिफाची मूलभूत भूमिका आणि फुटबॉलच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय फुटबॉल फेडरेशनची महत्वपूर्ण भूमिका तसेच संघटनांची महत्वपूर्ण भूमिका देखील

ओळखते. हा ठराव सर्व देशांना शांतता, विकास आणि महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी फुटबॉल आणि इतर खेळांना एक साधन म्हणून पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करतो. आणि हे देशांना फुटबॉल आणि इतर खेळ आणि शारीरिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे आणि कार्यक्रम अवलंबण्यास प्रोत्साहित करते. हे सर्व सदस्य राष्ट्रे, संयुक्त राष्ट्र प्रणालीच्या संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, शैक्षणिक, नागरी समाज आणि खासगी क्षेत्राला राष्ट्रीय प्राधान्यक्रमांच्या अनुषंगाने जागतिक फुटबॉल दिन साजरा करण्यासाठी आमंत्रित करते. आणि शैक्षणिक आणि जनजागृती उपक्रमांद्वारे सर्वांसाठी फुटबॉलच्या फायद्यांचा प्रसार करण्यासाठी काम करते. 2022 मध्ये उद्घाटन झालेल्या फुटबॉल फॉर द गोल्स FFTG ने फुटबॉल भागधारक आणि प्रमुख कलाकारांसह शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यास समर्थन देणाऱ्या कृती आणि पद्धतींना प्रोत्साहन देऊन टिकाऊपणा, समानता, मानवी हक्क आणि हवामान कृती पुढे नेण्यासाठी फुटबॉलची व्यापक पोहोच आणि जागतिक प्रभाव वापरण्यासाठी काम केले आहे. मित्रांनो, आता आपण फुटबॉल या खेळाबद्दल आणखी सविस्तर जाणून घेऊया. 200 अधिक देश आणि प्रदेशांमध्ये अंदाजे 25 कोटी खेळाडू सक्रिय असल्याने हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. असोसिएशन फुटबॉल हा लॉज ऑफ द गेम नुसार खेळला जातो. जे नियम 1863 पासून लागू आहेत आणि 1886 पासून आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन बोर्ड IFAB द्वारे सांभाळले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर असोसिएशन फुटबॉलचे नियमन फिफाद्वारे केले जाते. फिफाच्या अंतर्गत 6 खंडीय महासंघ आहेत. AFC, CAF, CONCACAF, CONMEBOL, OFC आणि UEFA राष्ट्रीय संघटना, उदाहरणार्थ इंग्लंडमधील AFA, अमेरिकेतील US सॉकर इत्यादी. त्यांच्या स्वतःच्या देशांमध्ये व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही स्तरांवर खेळाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि खेळाच्या नियमांनुसार स्पर्धांचे समन्वय साधण्यासाठी जबाबदार आहेत. सर्वात प्रतिष्ठित वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धा फिफा विश्वचषक आहे. पुरुषांच्या विश्वचषक हा ऑलिम्पिक खेळांना मागे टाकून जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा क्रीडा कार्यक्रम आहे. युरोपियन क्लब फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा UEFA चॅम्पियन्स लीग आहे, जी जगभरातील मोठ्या प्रमाणात दूरदर्शन प्रेक्षकांना आकर्षित करते. पुरुषांच्या चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा वार्षिक क्रीडा कार्यक्रम आहे. 20व्या शतकातील बहुतेक काळात युरोप आणि दक्षिण अमेरिका हे असोसिएशन फुटबॉलमधील प्रमुख प्रदेश होते. 1930 सुरू झालेला फिफा विश्वचषक दोन्ही खंडांतील खेळाडूंना त्यांची योग्यता आणि त्यांच्या राष्ट्रीय संघांची ताकद दाखवण्यासाठी मुख्य व्यासपीठ बनला. शतकाच्या उत्तरार्धात युरोपियन कप आणि कोपा लिबर्टाडोरेस तयार केले गेले आणि या दोन क्लब स्पर्धांच्या विजेते जगातील सर्वोत्तम संघ कोणता आहे हे सिद्ध करण्यासाठी आंतरखंडीय चषकात खेळत असत. 21व्या शतकात दक्षिण अमेरिकेने जगातील काही सर्वोत्तम फुटबॉलपटू निर्माण करणे सुरू ठेवले आहे, परंतु तेथील क्लब अजूनही वर्चस्व गाजवणाऱ्या युरोपियन क्लबच्या तुलनेत मागे पडले आहेत, जे अनेकदा लॅटिन अमेरिका आणि इतर ठिकाणच्या सर्वोत्तम खेळाडूंना करारबद्ध करतात. दरम्यान आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेत फुटबॉलमध्ये सुधारणा झाली आहे आणि आजकाल हे प्रदेश क्लब फुटबॉलमध्ये किमान दक्षिण अमेरिकेच्या बरोबरीने आहेत. जेव्हा राष्ट्रीय संघांचा विचार केला जातो तेव्हा कॅरिबियन आणि ओशनिया प्रदेशातील देशांना आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अद्याप आपली छाप पाडता आलेली नाही, तर दुसरीकडे युरोपियन आणि दक्षिण अमेरिकन संघ पुरुषांच्या फिफा विश्वचषकावर वर्चस्व गाजवत आहेत, कारण इतर कोणत्याही प्रदेशातील संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकलेले नाही. जगभरात व्यावसायिक स्तरावर फुटबॉल खेळला जातो. लाखो लोक नियमितपणे त्यांच्या आवडत्या संघांना पाठिंबा देण्यासाठी फुटबॉल स्टेडियममध्ये जातात, तर अब्जावधी लोक दूरदर्शनवर किंवा इंटरनेटवर हा खेळ पाहतात. मोठ्या संख्येने लोक हौशी स्तरावरही फुटबॉल खेळतात. 2001 फिफाने केलेल्या सर्वेक्षणानुसार 200 अधिक देशांमधील 240 दशलक्षाहून अधिक लोक नियमितपणे फुटबॉल खेळतात. खेळांमध्ये फुटबॉलचा जागतिक दूरदर्शन प्रेक्षक वर्ग सर्वाधिक आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये फुटबॉल तीव्र भावना जागृत करतो आणि वैयक्तिक चाहते स्थानिक समुदाय आणि अगदी राष्ट्रांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतो. रिझार्ड कपुसिन्स्की म्हणतात की जे युरोपियन लोक विनम्र, नम्र किंवा विनयशील असतात ते फुटबॉलचे सामने खेळताना किंवा पाहताना सहजपणे रागवतात. आयव्हरी कोस्टच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने 2006 देशाच्या गृहयुद्धात युद्धविराम घडवून आणण्यास मदत केली.

2007 मध्ये बंडखोरांची राजधानी बुआके येथे एक सामना खेळून सरकारी आणि बंडखोर सैन्यांमधील तणाव आणखी कमी करण्यास मदत केली. या प्रसंगामुळे दोन्ही सैन्य प्रथमच शांततेने एकत्र आले. या उलट जून 1969 मध्ये एल साल्वाडोर आणि होंडुरास यांच्यात झालेल्या फुटबॉल युद्धाचे अंतिम आणि तात्कालिक कारण फुटबॉल होते असे मोठ्या प्रमाणावर मानले जाते. या खेळामुळे 1990 च्या दशकातील क्रोएशियन स्वातंत्र्य युद्धाच्या सुरुवातीला तणाव वाढला, जेव्हा मे 1990 मध्ये डायनामो झाग्रेब आणि रेड स्टार बेलग्रेड यांच्यातील सामन्याचे दंगलीत रूपांतर झाले. असोसिएशन फुटबॉलची लोकप्रियता ही बदली फॅन्डम सामूहिक ओळखींसाठी ओळख एकत्रीकरणासाठी जोडली गेली आहे. फुटबॉल हा साधारणपणे एक मुक्त प्रवाही खेळ आहे, ज्यामध्ये चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यावर किंवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पंचांनी खेळ थांबवल्यावरच खेळ थांबतो. 10 मैदानू खेळाडूंची मांडणी कोणत्याही संयोजनात केली जाऊ शकते. प्रत्येक स्थानावरील खेळाडूंची संख्या संघाच्या खेळाची शैली ठरवते. अधिक फॉरवर्ड आणि कमी डिफेंडरमुळे अधिक आक्रमक आणि आक्रमक विचारसरणीचा खेळ तयार होतो, तर याच्या उलट स्थितीमुळे संथ अधिक बचावात्मक खेळाची शैली तयार होते. खेळाडू सामान्यत खेळाचा बहुतेक वेळ एका विशिष्ट स्थानावर घालवत असले तरी खेळाडूंच्या हालचालींवर फार कमी निर्बंध असतात आणि खेळाडू कधीही आपली जागा बदलू शकतात. संघाच्या खेळाडूंच्या मांडणीला फॉर्मेशन म्हणून ओळखले जाते. संघाचे फॉर्मेशन आणि डावपेच ठरवणे हे सहसा संघाचे व्यवस्थापकाचे विशेषाधिकार असते. खेळाच्या अधिकृत नियमांमध्ये 17 नियम आहेत, ज्यापैकी प्रत्येकामध्ये तरतुदी आणि मार्गदर्शक तत्वांचा संग्रह आहे. हेच नियम दोन्ही लिंगांसाठी फुटबॉलच्या सर्व स्तरांवर लागू होण्यासाठी तयार केले आहेत. जरी ज्युनियर सिनियर आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींसारख्या गटांसाठी काही बदलांना परवानगी आहे, हे नियम अनेकदा व्यापक शब्दांत मांडलेले असतात, ज्यामुळे खेळाच्या स्वरूपानुसार त्यांच्या अंमलबजावणीमध्ये लवचिकता येते. खेळाचे नियम फिफाद्वारे प्रकाशित केले जातात, परंतु त्यांची देखभाल IFAB द्वारे केली जाते. 17 नियमांव्यतिरिक्त IFAB चे असंख्य निर्णय आणि इतर निर्देश असोसिएशन फुटबॉलच्या नियमनामध्ये योगदान देतात. युनायटेड स्टेट्समध्ये मेजर लीग सॉकरने 1990 च्या दशकात एक वेगळा नियम संच वापरला आणि NFHS NCAA अजूनही असे नियमसंच वापरतात, जे IFAB च्या नियमांसारखेच आहेत परंतु त्यांपेक्षा वेगळे आहेत. असोसिएशन फुटबॉलमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, राष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धा किंवा अनेक राष्ट्रांमध्ये आणि राष्ट्रीय लीगमध्ये असलेल्या क्लबचा समावेश असलेले स्पर्धा. आंतरराष्ट्रीय फुटबॉल कोणताही विशेषण न लावता बहुतेकदा पहिल्या प्रकाराला सूचित करतो. आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धेच्या बाबतीत सहभागी क्लबचा मूळ देश त्यांच्या खेळाडूंचे राष्ट्रीयत्व नव्हे स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप देतो. फुटबॉलमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा म्हणजे विश्वचषक, जी फिफाद्वारे आयोजित केली जाते. ही स्पर्धा 1930 पासून दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. फक्त 1942 आणि 1946 च्या स्पर्धा वगळता ज्या दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द करण्यात आल्या होत्या, 2022 पर्यंत 200 हून अधिक राष्ट्रीय संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी खंडीय महासंघांच्या कार्यक्षेत्रात पात्रता स्पर्धांमध्ये भाग घेतात. अंतिम फेरीच्या स्पर्धेत 32 राष्ट्रीय संघ 4 आठवड्यांच्या कालावधीत स्पर्धा करतात. विश्वचषक हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा आणि सर्वाधिक फॉलो केला जाणारा क्रीडा कार्यक्रम आहे. 2022 ची स्पर्धा 5 अब्ज लोकांनी पाहिली असा अंदाज आहे, जे जागतिक लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त आहे. 1958 च्या विश्वचषकात पेले एक जागतिक क्रीडा तारा म्हणून उदयास आले. हा तो काळ होता जेव्हा दूरचित्रवाणीचा स्फोटक प्रसार झाला, ज्यामुळे त्यांची उपस्थिती सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढली. सध्याची विजेती अर्जेंटिना आहे, ज्यांनी 2022 मध्ये कतार येथे झालेल्या स्पर्धेत आपले 3रे विजेतेपद पटकावले. फिफा महिला विश्वचषक 1991 पासून दर 4 वर्षांनी आयोजित केला जातो. 2023 मध्ये विस्तारित केलेल्या स्पर्धेच्या सध्याच्या स्वरूपानुसार राष्ट्रीय संघ 3 वर्षांच्या पात्रता टप्प्यात 31 जागांसाठी स्पर्धा करतात, तर यजमान देशाचा संघ 32व्या जागेवर आपोआप प्रवेश करतो. सध्याचे विजेते स्पेन आहेत, ज्यांनी 2023 च्या स्पर्धेत आपले पहिले विजेतेपद पटकावले.

वर्षीपासून प्रत्येक उन्हाळी ऑलिम्पिक खेळांमध्ये फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाते. फक्त 1932 लॉस एंजेलिस येथे झालेल्या खेळांचा अपवाद वगळता जेव्हा फिफा आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती IOC यांच्यात हौशी खेळाडूंच्या दर्जावरून मतभेद झाले होते. विश्वचषकाच्या प्रारंभापूर्वी ऑलिम्पिक ही सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. मूळतः ही स्पर्धा केवळ हौशी खेळाडूंसाठी होती. जगभरात व्यावसायिकता जसजशी पसरली तसतशी विश्वचषक आणि ऑलिम्पिकमधील गुणवत्तेची दरी रुंदावली. याचा सर्वाधिक फायदा पूर्व युरोपमधील सोव्हिएत ब्लॉक देशांना झाला, जिथे अव्वल खेळाडूंना त्यांचा हौशी दर्जा कायम ठेवत राज्य प्रायोजित केले जात होते. 1948 ते 1980 दरम्यान 27 पैकी 23 ऑलिम्पिक पदके पूर्व युरोपने जिंकली होती आणि केवळ स्वीडन, डेन्मार्क आणि जपान यांनी त्यांचे वर्चस्व मोडले. 1984 लॉस एंजेलिस गेमसाठी IOCने व्यावसायिक खेळाडूंना स्पर्धा करण्याची परवानगी दिली. 1992 पुरुष स्पर्धकांचे वय 23 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. जरी 1996 प्रत्येक संघात 23 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3 खेळाडूंना परवानगी देण्यात आली होती. 1996 महिलांची स्पर्धा जोडण्यात आली. पुरुषांच्या स्पर्धेच्या विपरीत महिलांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत वयाचे कोणतेही बंधन नसलेले पूर्ण आंतरराष्ट्रीय संघ खेळतात. विश्वचषकानंतर सर्वात महत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा म्हणजे खंडीय चॅम्पियनशिप, ज्या प्रत्येक खंडीय महासंघाद्वारे आयोजित केल्या जातात आणि राष्ट्रीय संघांमध्ये खेळले जातात. यामध्ये युरोपियन चॅम्पियनशिप, कोपा अमेरिका, आफ्रिका कप ऑफ नेशन्स, आशियाई कप, गोल्ड कप आणि नेशन्स कप यांचा समावेश आहे. या स्पर्धा केवळ खंडीय महासंघांच्या सदस्यांपुरत्याच मर्यादित नाहीत, तर कधी कधी इतर खंडातील पाहुण्या संघांनाही स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रित केले जाते. फिफा कॉन्फेडरेशन कपमध्ये सर्व 6 खंडीय चॅम्पियनशिपचे विजेते तत्कालीन फिफा विश्वचषक विजेते आणि पुढील विश्वचषकाचे यजमानपद भूषवणारा देश यांच्यात स्पर्धा होत असते. ही स्पर्धा साधारणपणे आगामी फिफा विश्वचषकासाठी एक सराव स्पर्धा मानली जात असे आणि तिला विश्वचषकासाठी प्रतिष्ठान होती. 2017 आवृत्तीनंतर ही स्पर्धा बंद करण्यात आली आणि तिच्या जागी विस्तारित फिफा क्लब विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले. फायनली सीमा 2022 आणि ती कोपा अमेरिका आणि युरोपियन चॅम्पियनशिप विजेत्यांमध्ये खेळवली जाते. प्रमुख स्पर्धांमधील 2 वर्षांच्या चक्रात आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यांची जागा घेण्यासाठी 2010 उत्तरार्धात UEFA नेशन्स लीग आणि कॉनकाफका नेशन्स लीग सुरू करण्यात आली. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात भारतीय फुटबॉलचा इतिहास. भारतीय फुटबॉल संघ 1950 फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरला होता, परंतु त्यांनी त्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. 19व्या शतकाच्या मध्याच्या सुरुवातीला ब्रिटिश वसाहतवाद्यांसोबत फुटबॉल भारतात दाखल झाला. तथापि सुरुवातीच्या काळात हा खेळ भारतात तैनात असलेल्या ब्रिटिश लष्करी आणि नौदल अधिकाऱ्यांपुरताच मर्यादित होता. 1870 खेळ आणि फुटबॉल यांमधील सीमारेषा अस्पष्ट होऊ लागल्या. भारताचा पहिला फुटबॉल क्लब कलकत्ता FC याची स्थापना 1882 झाली. असे म्हटले जात असले तरी विविध नोंदणीनुसार तो मूळतः एक रग्बी क्लब होता आणि 1894 त्याने फुटबॉलकडे आपला मोर्चा वळवला. मात्र नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी यांच्या आगमनानंतरच भारतीय फुटबॉलला त्याचा खरा अग्रणी मिळाला. त्या महान फुटबॉल प्रशासकाने कोलकाता, पूर्वीचे कलकत्ता आणि बंगालमध्ये अनेक फुटबॉल क्लब स्थापन केले, ज्यामुळे या खेळाच्या लोकप्रियतेला मोठी चालना मिळाली. त्यामुळे कलकत्ता आणि बंगाल हे भारतातील फुटबॉलचे केंद्र बनले. कोलकाताचे 3 दिग्गज क्लब, 1989 स्थापन झालेला मोहन बागान, 1991 स्थापन झालेला मोहम्मदन स्पोर्टिंग क्लब आणि 1920 स्थापन झालेला ईस्ट बंगाल, हे सर्व सरबधिकारींनी सुरू केलेल्या चळवळीचे अप्रत्यक्ष फलित होते. हे तिन्ही क्लब आजही अस्तित्वात आहेत. आज आशियातील सर्वात जुनी सक्रिय फुटबॉल स्पर्धा असलेली ड्युरॅन कप स्पर्धा 1888 सुरू झाली. राज्यांसाठी असलेली भारताची फुटबॉल चॅम्पियनशिप संतोष ट्रॉफी 1941 सुरू आहे. 1900 ते 1947 या काळात भारताचा स्वातंत्र्य लढा जोरात सुरू असताना विशेष म्हणजे फुटबॉल हे प्रतिकाराचे एक

महत्वाचे साधन बनले. तर मित्रांनो, शिट्टी वाजते, सामना संपतो, पण फुटबॉलवरचं प्रेम कधी संपत नाही. कारण काही खेळ ट्रॉफी जिंकतात, पण फुटबॉल मन जिंकत. पेलेपासून मेस्सीपर्यंत प्रत्येक लेजंडने या खेळाला फक्त गोल नाही तर इतिहास दिला आहे. आणि म्हणूनच सेलिब्रेट करा, आणि त्या पॅशनला, त्या मॅडनेसला, कारण फुटबॉल इज अ जस्ट अ गेम, इट्स अन इमोशन.

शिववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, कार्यक्रम युववाणी आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज या कार्यक्रमात स्टेट ट्यून या सदरात आपण ऐकलं फिफा वर्ल्ड कप 2026 अनुषंगाने वेग, कौशल्य, संघभावना आणि रणनीती यांच्या उत्कृष्ट संगम असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीसोबत शिस्त, नेतृत्वगुण आणि सहकार्याची भावना विकसित करणाऱ्या फुटबॉल खेळावर आधारित खास कार्यक्रम गोल पोस्ट. लेखन आणि निवेदन होतं गायत्री सुतार यांचं, सादर करते होते धीरज केदारी.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाश.

0: आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378°7.8 तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही। थोड्याच वेळात म्हणजे 6 हिंदी समाचार आणि 6:05 इंग्लिश न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: despite the impact of El Nino conditions. Speaking at the Mid-Mind Summit in New Delhi today, the finance minister stated that though the southwest monsoon rainfall this year is expected to be below normal, however, sufficient quantity of fertilizers is available for the Kharif crop season. In the FIFA World Cup 2026, Sweden thrashed Tunisia 5-1 in the Group F match in Mexico today. And with that, we end this news bulletin.
1: मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 6:10 आणि 20 सेकंद झालेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू. 6:30 साहित्य सौरभ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. या कार्यक्रमात ऐकूया माझा साहित्य प्रवास या मालिकेत वृषाली श्रीकांत यांच्याशी संवाद, निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेतमध्ये ऐकणार आहोत पशुव्यवसायातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर याविषयी डॉक्टर तेजस शेंडे, सहयोगी प्राध्यापक क्रांतिसिंह नाना पटेल पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती. त्यानंतर कृषीवाणीमध्ये चारा टंचाई काळात जनावरांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आणि शेवटी बाजारभाव. 7:15 एक कलाकार केंद्रित असेल पार्श्वगायिका आणि अभिनेत्री सुरैया यांच्यावर. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 10:00 फोन इन आपली आवड सादर करते प्रसाद कुलकर्णी. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची माहिती. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या मंगळवार 16 जून 2026 आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात 5:45 गिरवाणीवाणीमध्ये 5:55 पारंपरिक किलक स्तोत्र बिल्वा द्रविड यांच्या स्वरात. प्रभातवंदन कार्यक्रमात सकाळी 6:05 आपण ऐकू शकाल काही भक्तिगीतं आणि चिंतनमध्ये डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार. कार्यक्रम रूपरेषा सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:10. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये संरक्षित शेतीत महिलांची भूमिका याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग विषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शेळके यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसरमध्ये पावसाळ्यातील शहरी समस्याविषयी माहिती लेखन आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे. या दोन्ही कार्यक्रमांचे सादरकर्ते सदानंद कांबडी आणि निर्मिती आकाशवाणी परभणीची असून हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 7:00 आजचा विचार. प्रादेशिक बातम्या 7:10 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता हा कार्यक्रम. उद्या ऐकूया अध्याय पहिल्या मधला 14व्या श्लोकाचं विवरण. लेखक डॉक्टर मुकुंद दातार, श्लोक गायन प्रीती गंगाखेडकर, निवेदन आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी. 8:40 भावधारा. मराठी चित्रपट संगीत सकाळी 9:00. 9:30 फोन इन लोभ असावा सादर करते कैलास शिंदे. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ, शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत, स्थानिक निवेदने 10:25. 10:30 वार्ताचित्र. 10:45 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांचं शास्त्रीय गायन, राग आहे भटियार. 11:30 आम्ही या कार्यक्रम मालिकेत ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी निर्माता दिग्दर्शक संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाणीचा 5वा भाग, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळमध्ये आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखिका स्मिता जोगळेकर आणि कौटुंबिक स्वास्थ्य सखी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 परभणी जिल्हा वार्तापत्र. हे होते उद्याच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसऱ्या सभेची सुरुवात 4:58. 5:00 हिंदी चित्रपट संगीत. युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी संध्याकाळी 5:30 आणि 6:30

आजचा ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश. उद्या कार्यक्रमात ऋतूबदल आणि ज्येष्ठ मंडळीची काळजी याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहल पाठक यांच्याशी साधलेला संवाद. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जाईल. माझं घर माझं शेत कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 रोपवाटिका व्यवस्थापनामधील महत्वपूर्ण बाबी याविषयी डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ

0: साडेनऊ वाजता मनी टॉक आणि 9:45 मंथन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10 नभोनाट्य मुक्तीपत्रेचा तिसरा भाग, डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर, सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी वीणा सहस्त्रबुद्ध यांनी सादर केलेला राग मारुबिहग आपण ऐकू शकाल. याशिवाय नियोजित वेळी बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित केले जातील. ही होती रूपरेषा, आपण ऐकली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या 2 कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल 11:00 to 11:30 या वेळेत, तर प्रसारण 12:00 to 1:00 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
2: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. थोड्याच वेळात म्हणजे 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू, तर 6:30 साहित्य सौरभ आणि 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: साहित्य सौरभ
1: श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत साहित्य क्षेत्रात आपली लेखिका म्हणून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या वृषाली श्रीकांत यांच्यासोबत. आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. ते करत असताना साहित्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ त्या स्वतःसाठी देऊ लागल्या. वाचन ही तर आवड होतीच. हळूहळू लिखाणाला सुरुवात झाली. नाधो महानोर यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर समीक्षा. श्रीकृष्णाच्या आयुष्याला व्यापून राहिलेली राधा. स्त्रियांच्या आयुष्याला महत्व देत जावे तिच्या वंशा या पुस्तकाची निर्मिती झाली. ललित लेखन हा सुद्धा त्यांच्या आवडीचा भाग. त्यांचा सृजन सोहळे हा लेखसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. स्त्रियांच्या प्रश्नांना समोर ठेवून कार्यक्रमाची निर्मिती करायची असा त्यांचा निवेदिका असताना सतत प्रयत्न असायचा. आपण आकाशवाणीची 90 वर्ष पूर्ती साजरी करत असताना एक आकाशवाणीमध्ये कार्यरत असलेली निवेदिका ते साहित्यिक हा प्रवास कसा पूर्ण करते त्याबद्दल उत्सुकता आपल्याला नक्कीच आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी. वृषाली श्रीकांत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: धन्यवाद.
1: तुमच्या साहित्याच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
0: खरं सांगायचं तर माझ्या मुख्य साहित्य प्रवासाची सुरुवात इथूनच झाली, म्हणजे आकाशवाणीतूनच झाली. मला लिखाणाची पेक्षा सुद्धा आधी वाचनाची खूप आवड होती. मृत्युंजय, शहेनशहा सगळी पुस्तकं माझी दहावीच्या आत वाचून झालेली. आणि कॉलेजमध्ये असतानाही मी लिहायची वाचायची. पण समृद्ध वाचन किंवा समृद्ध लेखन ज्याला म्हणतात त्या प्रवासाची सुरुवात माझी आकाशवाणीमधूनच झाली. त्याचं झालं असं की मी इथे आकाशवाणीमध्ये बकुळ गंध नावाचे कार्यक्रम करायचे. 17-18 कार्यक्रम मी त्यावेळेला केलेले दिग्गज लोकांचे. माझे जे सिनियर होते ते मला म्हणाले की मॅडम तुम्ही समीक्षणात्मक लिहू शकता, व्यक्तिचित्रण तुम्ही खूप छान लिहिता तर तुम्ही समीक्षणात्मक लिहा. म्हटलं सर मी आजपर्यंत लिहिलेलं नाहीये. पण त्यांनी ते मला लिहायला सांगितलं. त्यावेळेला मी महानोरांचं अजिंठा वाचत होते. मग मी अजिंठावरच लिहिलं आणि सरांनी ते वाचून मला दासू वैद्यांकडे द्यायला सांगितलं. दासू वैद्यांनी पण ते वाचलं आणि त्यांनी मला ते महानोरांकडे पाठवा, तुम्ही खूप छान लिहिलंय असं सांगितलं. महानोरांकडे जेव्हा मी पाठवलं त्यावेळेला महानोरांचा मला फोन आला की तुम्ही हे खूप छान लिहिलेलं आहे. मला आवर्जून उल्लेख असा करावासा वाटतो की त्यावेळेला त्यांचं अजिंठा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. तर त्यांनी मला हे पण विचारलं की मी यातला काही भाग तिकडे देऊ शकतो का. तर त्यात पण त्यांनी तो माझं जे लिखाण आहे ते त्यांनी तिकडे पाठवलेलं होतं. त्यानंतर महानोरांनी मला असं सांगितलं की माझा तिची कहाणी हा काव्यसंग्रह जो प्रकाशित झालेला आहे तर त्यामध्ये अजिंठा नावाची कविता आहे, तर त्या कवितेवर तुम्ही सेपरेट समीक्षण करून तिची कहाणीवर लिहू शकाल का, मग तुम्ही लिहावं अशी माझी इच्छा आहे. मग मला माझे सर पण म्हणाले की मॅडम तुम्ही पुस्तकच लिहा यावर. मग मी त्यांच्या तिची कहाणी या काव्यसंग्रहावर प्रत्येक कवितेवर मी समीक्षण केलेलं आहे. ते माझं पहिलं पुस्तक, मला ते पुस्तक आकाशवाणीने त्या पुस्तकाला जन्म दिलाय असं मी आवर्जून सांगते.
1: आपलं बालपणीचं जीवन कसं होतं?
0: खूप छान. माझं बालपण मुळात खेड्यात गेलेलं आहे. त्यावेळेसचं खेडं अत्यंत समृद्ध होतं. मला वाचनाची सवय माझ्या वडिलांनी लावली. म्हणजे अगदी लहान असताना मला चांदोबा तर दर महिन्याला ते आणूनच द्यायचे, पण त्यासोबत तेव्हा मिळायची बघा ठकास महाठक, गुलबकावली, ए आई सापनीती, त्यानंतर बिरबल आणि बादशहा, क्रमवेताळ. माझे वडील हे पुस्तकं मला आवर्जून वाचायला घेऊन यायचे आणि मी ती पुस्तकं वाचायची. ही आवड नंतर खूप डेव्हलप होत गेली. त्यावेळेला एवढं समृद्ध वातावरण होतं माझ्या गावी, धार्मिक वातावरण होतं, आध्यात्मिक वातावरण होतं. म्हणजे घरामध्ये तर ते होतच होतं पण गावात होतं. गावात होणारी ललित, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांची भारुडं, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर लहानपणापासून खूप पडला आणि ते माझ्या पुस्तकामध्ये पण उतरलेलं आहे. तर अशा या समृद्ध वातावरणात मी वाढल्यामुळे तो जो एक प्रभाव माझ्यावर पडलेला आहे ना बालपणीचा, तो अजूनपर्यंत तो टिकून आहे.
1: तुम्ही प्रथम कविता लिहिली असेल तर त्यावेळेची काही आठवण?
0: म्हणजे कविता मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच करते, पण आता म्हणजे मागे वळून पाहताना आता मला त्या कविता म्हणजे खूपच प्राथमिक स्वरूपाच्या वाटतात. म्हणजे आपण अनुभवाने समृद्ध होत जातो, आपली सामाजिक दृष्टी विस्तारते, आपली दृश्य टिपण्याची दृष्टी विस्तारते. तर पक्ष्यांचं प्रचंड वेड आहे मला. माझी पहिली कविता निसर्गाचीच होती.
1: प्रथम जेव्हा तुम्ही लिहिलीत तेव्हा तुम्हाला काय अनुभव किंवा काहीतरी तुमची आठवण असेल?
0: हा, तर पार्श्वभूमी अशी आहे की माझ्या घराच्या अंगणामध्ये एक झाड होतं मोठं सोनचाफ्याचं,

0: झाडामध्ये एका सुगरणीनी घरटं तयार केलं होतं 3 पानांचं. तर ते त्यांचं ते चिमणा नाट्य मी अगदी पहिलेपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहे. 21 दिवसांचा त्यांचा तो प्रवास होता. तर त्या प्रवासामध्ये आपल्या पिलांना अंडी घालण्यापासून त्या पिलांचं संवर्धन आणि ते पक्षी उडून गेल्यानंतर उडून जाईपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तर तो मी टिपलेला आहे. आणि त्यावर ही कविता आहे की घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, घर सुबक चिमणीचे कसे झाडात झुले, पाती तृणांची वेचून जीव ओतून विणले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, घरट्याचे स्वप्न ते चिमणीने साकारिले, दाल नाचे हे त्रिकोण कसे अचूक मापले, दिव्य कला ही चिमणीची श्रम एकतेचा बाणा, दिव्य कला चिमणीची श्रम एकतेचा बाणा, मन ओतल्या कलेचा हा आविष्कार देखना, हा आविष्कार देखना.
1: तुम्ही कविता लिहिता एखादा विशिष्ट प्रसंग त्यासाठी कारणीभूत सुद्धा असतो, तर ते शब्दात रूपांतर करायचं तर कसं जमतं तुम्हाला?
0: आता तुम्हाला जे मी सांगितलं की मी बकुळगंध नावाचे कार्यक्रम करत होते, तर मला त्यासाठी एक कविता करायची होती. म्हणजे तुम्ही आता जो म्हणालात की अमुक अमुक अमुक तुम्हाला प्रसंग किंवा एखादं,
1: तुम्ही जी मला कविता सांगितलं घरट्याची, तर तो प्रसंग तुम्हाला सगळं शब्दबद्ध करणं,
0: तर तसं मला मी जो बकुळगंध कार्यक्रम करत होते त्याच्यावर मी कविता केली की मला त्यात काय करायचंय. मला त्यामध्ये जे लोक हे जग सोडून गेलेले आहेत पण ते त्यांच्या नाट्यरूपानी, चित्रपट रूपानी, गाण्याच्या रूपानी, शब्दांच्या रूपानी, म्हणजे लेखक, लेखिका, चित्रपटात काम करणारे नायिका, नायक, गाणारे, असे हे जे दिग्गज लोक आहेत त्यांच्यावर मी कार्यक्रम करणार होते. तर आता ह्यांच्यासाठी आपण काय लिहू शकतो हा विचार करून मी ही कविता केलेली आहे. कविता अशी होती की कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो आठवणींचा बकुळगंध, आठवणींचा बकुळगंध. यामध्ये मी शांता शेळके, पु ल देशपांडे, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे असे अनेक दिग्गजांचे मी प्रोग्राम केलेले आहेत. कारण एखादा प्रसंग जर आपल्याला, एखादा कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादी घटना घडली असेल किंवा त्याचं जर शब्दात रूपांतर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्यावर विचार करावा लागतो की आपल्याला नेमकं काय करायचंय, मग त्यावर तो आपण ते शब्द निर्मिती होते आपली, थोडं चिंतन तर करायलाच लागतं.
1: नक्कीच. तुम्ही विविध प्रकारचं लेखन करता, ललित, समीक्षा, पण जास्त आवडणारा प्रकार कोणता सांगता येईल?
0: असं नाही सांगता येणार, कारण आपण
1: दोन्ही तेवढंच आवडतं,
0: असं दोन्ही तेवढंच आवडतं मला, पण जास्त ललित आवडतं लिहायला. ललित मध्ये कसं असतं की आपण विविध प्रकार त्यात व्यक्त करू शकतो. समीक्षणात्मक लिहायचं म्हणजे समीक्षा सुद्धा अनेक प्रकारच्या समीक्षा आहेत. म्हणजे मी मानवरांच्या पुस्तकावर समीक्षा केली ती आस्वादक होती. समीक्षा लिहिताना आपल्याला एक विशिष्ट गोष्ट समोर ठेवून लिहावी लागते. ललितचं तसं नसतं. ललित तुम्हाला जे तुम्ही टिपता, दृश्य टिपता, ते तुमच्या हृदयावर ठसतं, मग त्यातून तुमचं चिंतन मंथन सुरू होतं. म्हणजे तुला एक गोष्ट सांगते मी की माझा गुलमोहर नावाचं एक ललित आहे, तर ते ललित जेव्हा पेपरमध्ये आलं, म्हणजे माझं जे सृजन सोहळे पुस्तक आहे हे पुस्तकातले प्रत्येक लेख वर्तमानपत्रात आलेले आहेत, तर त्यातलं गुलमोहर जो आला, तर तेव्हा लँडलाईन असायचा, मोबाईल नव्हते, तर दिवसभर फोन माझा खणखणत होता. वाचक मला असे म्हणाले की गुलमोहर इतका सुंदर असतो हे मला प्रथम कळलं. म्हणजे तुमच्या त्या लेखातून तुम्ही त्या गुलमोहराला
1: सौंदर्य वाढवलं,
0: हा इतकं सौंदर्य वाढवलंय त्याचं की हा इतका सुंदर, मग मी थपकून बघतो आता की खरंच गुलमोहर एवढा सुंदर असतो का. तर हे तुमच्या ललित लेखनाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की तुम्हाला एखाद्या गोष्टीला कसं स्वरूप देता येईल, हे त्या गोष्टीचा एक खास ठसा असतो त्याचा. तर ते लेखन मला जास्त आवडतं.
1: तुम्ही लिहिताना एखादी कविता अपूर्ण राहू शकते,
0: हो
1: असा कधी अनुभव आलाय आणि अशा वेळेला मग तुम्ही काय करता? तुम्ही ललितही लेखन करत असाल तर एखाद्या वेळेला काहीतरी अर्धवट राहू शकतं, काही कारणाने आपल्याला उठून जावं लागतं, अशा वेळेला मग तुम्ही
0: हे हा फार छान प्रश्न विचारलात तुम्ही. कसं असतं सांगू का, मी समजा एखादी गोष्ट लिहितीये

0: सध्या माझं कालाय तस्माय नम म्हणून, म्हणजे काळ बदलतोय ना त्यानुसार सगळ्या गोष्टी बदलतात, त्याच्यावर माझं लेखन सुरू आहे. तर एक एक टॉपिक मी जेव्हा घेते ना, तर म्हणजे मला आज जे सुचलेलं असतं तेच उद्या मी लिहिल असं होत
1: नाही,
0: कारण प्रत्येक घटना आपले विचार बदलत जातात. मग माझं काय आहे, माझी स्वतःची लेखनशैली असं आहे की मी स्वयंपाकघरात, बेडरूममध्ये, माझ्या हॉलमध्ये सगळीकडे मी पेपर आणि पेन ठेवलेले आहेत की मला हा पॉइंट सुचला की मी तो तिथे लिहून ठेवते, नाही तर ते डोक्यातनं निघून जातं असं होतं. तर त्यामुळे अपूर्ण जेव्हा एखादं लेखन राहतं ना तर ते पुढे तसंच होईल याची गॅरंटी नसते तुम्हाला. दुसरं काहीतरी लिहितो आपण, पण कधी कधी असं होतं की ते जे विचार केलेलं असतं ते खूप प्रभावी असतं आणि मग नंतर खूप हुरहुर लागून जाते की अरे ते आपलं लिहायचं राहिलं असंही होतं. तर त्यामुळे त्यासाठी मी स्वतःला हा बदल करून घेतलेला आहे की मला सुचलं की मी लगेच ते टिपून ठेवते, म्हणजे नुसता पॉइंट जरी लक्षात राहिला तरी त्याच्यावर मग मला लिहिता येतं. पण हा भाग आहेच की जे काल विचार करताना अपूर्ण राहिलेला आहे ते दुसऱ्या दिवशी होईलच असं सांगता
1: येत नाही, बदलू शकत,
0: बदलून जात, अगदी जातच, बदलूनच जात.
1: तुमच्या लेखनावर कोणत्या ज्येष्ठ लेखक किंवा कवी यांचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं?
0: हो हे अनेक जाणकारांनी किंवा समीक्षकांनी मला सांगितलेलं आहे की आणि आहे, म्हणजे आता मी माझ्यात कसं असतं, कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी जेव्हा तो लेखनाला प्रारंभ करतो ना तेव्हा आपण जे वाचलेलं असतं ना जे आपल्याला खूप आवडतात. आता मला अरुणा ढेरेंचं प्रचंड, मी त्यांची फॅन आहे अरुणा ढेरेंची, त्यांच्या साहित्याचा माझ्यावर प्रभाव आहे असं सगळे म्हणतात आणि मला पण ते मान्य आहे. कारण कसं असतं की आपण जेव्हा त्यांचं साहित्य वाचतो तर त्यावेळेला आपण त्या वाचनाच्या आतल्या गाभ्यामध्ये आपण प्रवेश करतो, म्हणजे परकाया प्रवेश ज्याला असं म्हणतात ना, त्यांच्या कविता असू देत किंवा त्यांचं प्रचंड लेखन आहे, तर ते जवळपास मी वाचलेलं आहे, सगळं वाचलंय असा मी दावा करत नाही, पण जे त्यांनी लिहिलं त्याचा खूप प्रभाव माझ्यावर पडला आणि माझ्या लेखनात तो उतरलेला आहे. विशेषतः राधा लिहिताना तर खूप उतरलेला आहे, कारण मी त्यांचं पुराण साहित्य खूप वाचलेलं आहे आणि त्यांचं कृष्णावरचं साहित्य पण खूप वाचलेलं आहे. मग ते लिहिताना बरोबर तशा पद्धतीचं माझ्याकडनं लेखन झालेलं आहे. अनुराधा पाटलांचं सुद्धा मला खूप आवडतं, अनुराधा पाटलांच्या कवितांची मी प्रचंड फॅन आहे, सध्या त्यांच्या कवितांचा पण अभ्यास माझा सुरू आहे. ग्रामीण आणि नागरी दोन्ही भागातील स्त्रियांवर त्यांचं विशेष लेखन आहे, आणि म्हणजे स्त्रियांना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे लेखन त्यांचं जास्त तुमच्या मनाला भिडतं, त्यामुळे तो अभ्यास आता सध्या सुरू आहे माझा.
1: तर मग आता तुम्ही बोलता बोलता राधाचा उल्लेख केलात, राधा हे तुमचं
0: दुसरं
1: अपत्य म्हणायला हरकत नाही, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: राधा म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या वातावरणात मी आध्यात्मिक वातावरणात माझं बालपण गेलं त्याचा प्रभाव माझ्यावर अजूनही आहे. जशी मी लेखनाच्या प्रांतात जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळेला मग संत साहित्य मी वाचत गेले, मुख्यतः संत साहित्यामधून मला राधा जास्त उलगडत गेली. झालं त्याचं कारण असं की आकाशवाणीमध्ये काम करत असल्यामुळे मी अनेक ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून जायची, तर साल आता मला नक्की आठवत नाही, पण मी त्यावेळेला एक चित्रपट आलेला होता, आता मला नाव आठवत नाही आहे त्या चित्रपटाचं, त्या चित्रपटात एक राधावर गाणं होतं, त्याचं इतकं विकृतपणे ते लेखन होतं त्या गाण्याचं आणि त्याच्यावर इतक्या मुली, सातवीतल्या, आठवीतल्या, नववीतल्या, दहावीतल्या मुली त्याच्यावर ग्रुपने डान्स करायच्या आणि पालक टाळ्या वाजवायचे. चार वेळेला मी हे जे पाहिलं त्यावेळेला म्हणजे आपण पुढच्या पिढीला काय देत आहोत, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत राधाकृष्ण हे परमेश्वराचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलेलं आहे, इतकं म्हणजे त्यामध्ये ते बागेतून कृष्ण राधेच्या मागे पळतोय वगैरे असे त्यांनी सीन क्रिएट केले,
1: म्हणजे अगदीच
0: म्हणजे विकृत, हा पिक्चरच. म्हणजे आता ते काय होतं, मग पुढच्या पिढी तसाच विचार करते ना की बाबा हे राधा आणि कृष्ण हे असेच असतील,
1: बरोबर.
0: म्हणजे ते मला, मी खूप अस्वस्थ झाले ते सगळं पाहून, म्हणजे ही पुढची पिढी म्हटलं काय ऐकणारे, त्यांच्यावर आपण काय संस्कार करतोय, त्यांना हे कधी कळणार की हे असं नाहीये. मग त्यानंतर मी राधावर लिहायला सुरुवात केली, तर राधावर माझं पुस्तक हे आध्यात्मिक नाहीये, पण कृष्णाने जेव्हा राधा

0: आणि कृष्णाचं प्रेम विरही प्रेम आहे, त्यामध्ये शृंगार कुठेच
1: नाहीये,
0: कुठेही शृंगार नाहीये. त्यामुळे कृष्ण 11व्या वर्षी गोकुळ सोडून गेलेला आहे आणि त्याच्या विरहात आणि त्याच्या भक्तीत रममान होऊन राधेनं आपलं संपूर्ण आयुष्य काढलेलं आहे. ते गुंफणं आणि ते पुढच्या पिढीला देणं, त्या प्रकारचं लेखन मला करायचं होतं. मग मी ते केलं. मला खूप जणांनी हे केलं की तुम्ही पीडीएफ पाठवा, तुम्ही राधाची पीडीएफ पाठवा, आम्हाला वाचायचंय, आम्हाला वाचायचंय. कारण पुस्तकांच्या प्रती सगळ्या संपल्या होत्या. मग मी माझ्याकडे ज्या काही 1-2 प्रती होत्या त्याच्यातलं मी 10 मिनिटाचं रेकॉर्डिंग करून रोज पाठवायची. अनेक लोकांनी ते युट्यूबवर अमोक तिमोक त्यांना जसं वाटेल तसं तसं त्यांनी ते हायलाइट केलं. आणि मला सांगायला खूप हा आनंद होतो की तरुण मुलांनी खूप वाचलं ते पुस्तक.
1: अच्छा.
0: आणि मला त्यांच्या
1: प्रतिक्रिया,
0: माझा हेतू साध्य झाला. तरुण मुलांनी ते पुस्तक वाचलं आणि मला अनेक फोन आले की म्हणजे आमचा दृष्टिकोन तुम्ही बदलला,
1: राधा म्हणजे खरी राधा आम्हाला कळाली.
0: हा, खरी राधा आम्हाला कळाली की कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं. 16 सहस्र स्त्रियांचा हा पती, अष्टनायिकांचा हा पती, पट्टराणा त्याच्या, इतकं असताना सुद्धा कृष्णाच्या आधी राधेचं नाव का घेतलं जातं हे पण मी त्यात हायलाईट केलेलं होतं. तर मग ते उत्सुकता आणि आताच्या सोशल मीडियामुळे ते सगळीकडे पोहोचलं आणि माझा हेतू साध्य झाला असं मला वाटलं आणि मला त्यातून खरंच खूप समाधान मिळालं.
1: तुमची जावेतीच्या वंशा हे तिसरं पुस्तक आहे, तर या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर काय सांगायचंय नेमकं तुम्हाला?
0: खूपच सुंदर प्रश्न विचारलात तुम्ही आणि हा प्रश्न मला अनेक लोकांनी विचारलेला आहे. जावेतीच्या वंशा हे पुस्तक जे आहे हे स्त्रियांच्या ऋतुप्राप्तीपासून ते त्यांच्या वृद्धत्वापर्यंत स्त्रियांनी आपल्याला स्वतःला प्रत्येक टप्प्यावर कसं डेव्हलप करावं, आपल्या आनंदाच्या वाटा आपणच शोधायच्या. आपला आनंद दुसरा कोणीच देऊ शकत नाही, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत. कारण स्त्रियांचं आयुष्य बदलत बदलत बदलत बदलत वृद्धत्वाच्या टप्प्यावर येतं. म्हणजे आधी लहान असतो, मग मोठे होतो, यौवनात पाऊल पडतं, त्यावेळेची त्यांची मनस्थिती भावस्थिती वेगळी असते. मग लग्न होतं, लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलतात. माहेरचं सगळं सोडून आपण सासरी जातो. सासरी जाणं, रुळणं, प्रत्येकाच्या भावना समजून घेणं, ती त्या घरामध्ये रुजणं, हे सगळं करत असताना आई होण्याची प्रक्रिया सुरू होते. आई झाल्यानंतर गर्भावस्थेमध्ये मधले 9 महिने आणि बाळ झाल्यानंतर आईचं विश्व बाळाभोवती फिरतं. हे सगळं फिरत असताना, हे सगळं होत असताना त्याची शाळा, डबा, कॉलेज, फिरणं, अभ्यास, ट्युशन, क्लासेस, त्यांच्या परीक्षा, कितीतरी गोष्टी बाई यामध्ये संपूर्ण गुरफटलेली असते. हे सगळं करत करत ती 40 टप्प्यावर येते
1: आणि
0: 40 टप्प्यावर आल्यानंतर मुलं मोठी होतात, मुलांचं विश्व विस्तारलं
1: आणि ती एकटी होते मग थोडीशी,
0: आणि मग ती एकटी पडते. तर या काळामध्ये तिला मेनोपॉजचा त्रास सुरू होतो इथून पुढे. त्यानंतर तिला मग अत्यंत हळवं व्हायला होतं, त्यानंतर ती एकटी पडते, कधी रडायला येतं. या सगळ्यामध्ये आपण काय करावं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर येते वृद्धत्वाची वेळ, प्रौढ होतो आपण. पण या 40 टप्प्यानंतरच आपण पुढच्या आयुष्याचं नियोजन करू शकतो. हे नियोजन खूप महत्वाचं आहे. तर बाईचा हा बदलणारा पूर्ण प्रवास या मुखपृष्ठामध्ये आहे. म्हणजे तुम्ही पाहाल तर या मुखपृष्ठामध्ये बाई आहे, ती एका 1-2 पान असलेल्या झाडाखाली बसलेली आहे. म्हणजे तिचं आयुष्य त्याच्यातून अधोरेखित झालेलं आहे आणि तिच्या पोटामध्ये गर्भ दाखवलेला आहे आणि त्या गर्भाला कोंब फुटलेला आहे. म्हणजे त्या गर्भावस्थेपासून बाई मुलाला जे वाढवते, घडवते, संपूर्ण त्याचं आयुष्य ती असते. तर ते सगळं त्या मुखपृष्ठामध्ये आपण घेतलेलं आहे आणि हे मुखपृष्ठ इतकं सगळ्यांना आवडलेलं आहे की या मुखपृष्ठावर एक लेख कोणीतरी लिहिलेला आहे,
1: प्रकाशित झाला.
0: अनिल जोशींनी ते मुखपृष्ठ केलेलं आहे, फार सुंदर. त्या मुखपृष्ठामध्येच तो पूर्ण विषय माझा हायलाइट होतो.
1: हा, की काय तुम्हाला लिहायचं आहे ते तुमच्या टायटलवरूनच कळतंय.
0: अगदी अगदी.
1: तुम्ही समीक्षा सुद्धा करता?
0: हो.
1: तर खरं तर तुमचं सुरुवातच समीक्षेपासून झालेली आहे असं तुम्ही मला आता सांगितलं. तर समीक्षा करताना तुम्ही कोणत्या घटकांचा विचार करता?
0: आता आपण समीक्षा, मी मुख्य

0: जी केलेली आहे, म्हणजे तसं छोटं मोठं लिखाण तर मी खूप केलेलं आहे, पण मेन आपण याच्यावर बोलूया की मी महानवरांचं पुस्तक म्हणजे तिची कहाणी, तिची कहाणी ही ग्रामीण भागातील स्त्रियांचं जगणं, त्यांची होरपळ आणि आता 21व्या शतकाकडे झालेली वाटचाल, पण स्त्रिया अजूनही तिथेच आहेत, त्यांच्यावर होणारा अत्याचार, त्यामध्ये होणारी त्यांची घुसमट आणि तिच्याकडे दुय्यमत्व जे आहे, म्हणजे ग्रामीण भागातल्या स्त्रियांना तर आपण दुय्यम आहोत हे सुद्धा माहिती नाही,
1: हे महत्वाचं आहे सगळ्यात.
0: आपण आता मी या संदर्भात हे सांगू इच्छिते की 8 मार्च आपण खूप जोरात साजरा करतो. मी माझा स्वतःचा एक अनुभव तुला सांगते की माझ्याकडे एक आजी यायच्या, रोज टोपल्यामध्ये दही आणि एखादी भाजी घेऊन यायच्या, त्यांच्याबरोबर त्यांची सून पण यायची आणि त्यांची मुलगी पण यायची, तिघी जणी यायच्या त्या. 8 मार्चचा कार्यक्रमाला मी निघाले होते व्याख्यान द्यायला आणि त्या आल्या, म्हणजे मी तर त्यामुळे कुठे चाललात बाई तुम्ही, तर मी म्हटलं मी असं असं ह्याला चालले, म्हणतो काय आज 8 मार्चचं काय केलं तुम्ही, म्हणे कशाचा 8 मार्च आम्हाला काहीच माहिती नाही, म्हणजे त्यांच्या ते गावी पण नाहीये की 8 मार्च हा स्त्रियांच्या उत्कर्षासाठी एक विशिष्ट दिवस आहे आणि यासाठी स्त्रियांना खास काहीतरी वेगळं असं द्यावं लागतं, बोलावं लागतं, त्यांची काहीही कल्पना नाही, म्हणजे ग्रामीण भागापर्यंत ही गोष्ट पोहोचलेलीच
1: नाही.
0: तर अशा या स्त्रियांच्या संदर्भात, म्हणजे मी याविषयी मी तुम्हाला आताच म्हटलं की अनुराधा पाटलांचं सुद्धा जे वाचन सुरू आहे किंवा लेखन, त्यांनी सुद्धा यावर खूप भरभरून लिहिलेलं आहे. तर असं वाचन करत असताना तुम्ही जेव्हा समीक्षा करता, तर महानोरांच्या ह्याच्यामध्ये ग्रामीण बायकांची होरपळ, त्यांचं जगणं, त्यांची असहाय्यता, हे सगळं आहे, हे सगळं नजरेसमोर ठेवून महानोरांनी, म्हणजे महानोर एक पुरुष आहेत आणि आपल्याकडे आजपर्यंत ज्या कितीतरी कवयित्री होऊन गेलेल्या आहेत, त्यांचं लेखन स्त्रियांविषयीचं आणि महानोरांचं लेखन स्त्रियांविषयीचं यातलं नेमकं वेगळेपण काय आहे हे मी त्यात हायलाइट केलेलं आहे. म्हणजे समीक्षा करताना तुम्हाला ही गोष्ट आवर्जून बघावी लागते की ज्या गोष्टीची आपण समीक्षा करत आहोत ती गोष्ट किती विस्तारलेली आहे किंवा तिच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टी समीक्षा करताना तुम्हाला बारकाईने त्याचं निरीक्षण करावं लागतं, टिपावं लागतं आणि ते तुम्हाला व्यक्त करावं लागतं.
1: नक्कीच. सध्या तुमचं नवीन लेखन कार्य सुरू आहे का काही?
0: हो, सध्या मी कालाय तस्माय नम असं एक पुस्तक लिहिते आहे की आपली संस्कृती, आपलं साहित्य, आपलं गाणं, आपलं नाटक, आपले चित्रपट, आपलं लग्न कार्य, आपले व्रतवैकल्य, ह्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि अनुराधा पाटलांच्या कवितांचा पण अभ्यास सुरू आहे, तर ते इतक्यात होईल असं मला वाटत नाही कारण ते प्रचंड मोठं काम आहे ते पण, आणि त्यानंतर मला अरुणा ढेरेंवर पण काम करायचं आहे. विचार पुष्कळ आहे, किती कृती तो उतरतं हे बघणं गरजेचं आहे.
1: तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा देत तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्य प्रवासाविषयी आम्हाला जे काही छान संवादात्मक पद्धतीने सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आणि मलाही तुम्ही इथे बोलवलं, मनमोकळेपणाने सगळ्या गोष्टी सगळ्या भावना व्यक्त करू दिल्यात, त्याबद्दल मी तुमचे आणि आकाशवाणीचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात वृषाली श्रीकांत यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
5: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
4: आरबीआय सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमएसश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
0: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर

अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षर करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरु आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरु केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.
पुन्हा भेटूया रात्री 8:05.

0: ब्रिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. 7:10 आणि 45 सेकंद झालेत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा। आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र। काही क्षणातच म्हणजे 7:15 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान विषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोवेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्याने बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे। भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ।
1: भारत इनोवेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे, ते फार लोकांना माहित नाही। भारत बेसिकली इनोवेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे, त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे। भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे। पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोवेट विथ स्केल अँड स्पीड। फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे। प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत। हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो। या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेस वर प्रमुख काम होईल। 13 प्रमुख क्षेत्र आहे: डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी। त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ। उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल, त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील। अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप। IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार, किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम युज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील। हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन, पण स्टार्टअपवर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल। या उपरांत 120 जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर, कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील। पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील, त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदल

0: शकतील.
1: दुसरे फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर जण जाता, इथून ते काम करू शकतील, भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
2: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं UPI सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
3: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150+ अधिक उद्योजक स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जाते. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथे शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या

0: मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशाचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्समध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हवरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानीनं टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हे आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: 1948. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा परवा सकाळपर्यंतचा हवामानाचा अंदाज असा आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट राहण्याची तसंच तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण क्षेत्रात तुरळक ठिकाणी उष्ण रात्र अनुभवास येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. माझं घर माझं शेत कार्यक्रमात आता ऐकूया पशु व्यवसायातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर याविषयी डॉ तेजस शेंडे, सहयोगी प्राध्यापक पशु अनुवंश व पैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार पशुपालक मित्र हो. आता तुम्ही म्हणाल ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय. आपण आपल्या माणसाची बुद्धिमत्ता पाहतो, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय असतं? तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तुम्ही कम्प्युटर किंवा काही सेन्सर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून तुमच्या गोठ्यामध्ये तुम्हाला तुमच्या डोळ्यामधून सहजासहजी जे तुम्ही अनालिसिस करत असता किंवा गोठ्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करत असता त्या तुमच्या डोळ्यातून सुटणाऱ्या आणि त्याच्यामुळं आर्थिक नुकसान होणाऱ्या गोष्टी या तंत्रज्ञान, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान म्हणतो, या तंत्रज्ञानाचा कम्प्युटर आणि सेन्सरचा वापर करून आपण त्या गोष्टींवरती कंट्रोल आणू शकतो, त्या गोष्टी आपण वेळेमध्ये करू शकतो आणि जनावरांमध्ये हा पशुपालन व्यवसायामध्ये जो आपला तोटा होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आपल्या पशुपालनाच्या रोजच्या व्यवस्थापनामधील काही गोष्टी आपल्या नजरेतून सुटू शकतात, त्या गोष्टी कम्प्युटर अलार्मच्या स्वरूपात किंवा तुम्ही त्याला जसा आपला घड्याळाचा अलार्म असतो त्या स्वरूपात तुम्हाला त्याची माहिती दिली जाते. तर तुम्हाला वाटेल की हे तंत्रज्ञान गरजेचं का आहे, का बरं करावं, कुणी करावं, तर या सर्व गोष्टींचा आपण थोडक्यात मागोवा घेऊया. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत देश हा जगामध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे. जवळपास 240 दशलक्ष टन एवढं दूध आपण दरवर्षी भारत देशामध्ये तयार करतो आणि भारताचा दूध उत्पादनामध्ये जगामध्ये पहिला क्रमांक आहे. पण आपल्या सर्वांना याचीही माहिती असणं आवश्यक आहे की आपण हे जे दूध उत्पादन करतोय हे दूध उत्पादन हे किती जनावरांचा उपयोग करून करतोय. तर जर तुम्ही याची जर काही माहिती घेतली तर तुम्हाला असं आढळेल की आपण जे पश्चिम जगातले देश आहेत त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये किंवा त्यांच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर आपण खूप जास्त जनावरांपासून हे दूध उत्पादन करतो. म्हणजेच प्रति जनावर दूध उत्पादन हे आपलं त्यांच्या जवळपास अर्ध आहे. तर ते दूध उत्पादन साधारणतः किती आहे याचा आपण जर विचार केला तर आपल्याला कळेल की चीन, अमेरिका असे जे देश आहेत त्यांचं प्रति गाय प्रतिवर्ष दूध उत्पादन साधारणतः 7 ते 10 हजार किलो एवढा आहे. जगाची सरासरी साधारणतः 2699 किलो प्रतिवर्ष प्रति जनावर एवढी आहे. आणि जर भारताचा विचार केला तर तीच सरासरी साधारणतः 1777 प्रति जनावर प्रतिवर्ष एवढी किलोमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच जवळपास 1200 ते 1300 किलो प्रति जनावर प्रतिवर्ष आपलं दूध उत्पादन जागतिक सरासरीपेक्षा सुद्धा कमी आहे. याचं कारण काय? याचं कारण हे वेगवेगळ्या गोष्टीवरती अवलंबून असतं किंवा त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात. आणि त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? जसं दुग्ध व्यवसायातील काही आव्हाने आहेत आणि छोट्या गोठ्यांवरती काही समस्या आहेत. या समस्या आपण दूर केल्या तरच आपलं प्रति जनावर दूध उत्पादन वाढू शकतं. जसं की जनावरांची अनुवंशिक रचना, वंशावळ याच्यामध्ये आपल्याकडं काही अडचणी आहेत, पशु आरोग्य सेवेमध्ये काही अडचणी आहेत, खाद्य चाऱ्याच्या कमतरता आपल्या देशामध्ये किंवा शेतकऱ्यांचं त्याची व्यवस्थापन व्यवस्थित शेतकरी करताना दिसत नाहीत. आता जागतिक तापमान वाढ आहे, त्याच्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे व्यवस्थापनाच्या, त्या आपण थोडंसं त्याच्यामध्ये आपण मागं आहोत. वंध्यत्व निवारण हेही आपल्याकडे मोठी समस्या आहे.

जमिनी कूर्ण आपल्याकडे सध्या राहिलेली नाहीत, रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, शेतकऱ्यांमध्ये जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाबद्दल माहिती थोड्याफार प्रमाणात कमी आहे किंवा त्याचा योग्य नियोजन शेतकरी करताना दिसत नाहीत, बाजारपेठ आपली थोडीशी असंघटित आहे, आणि या सर्व गोष्टी या तुमच्या एकूणच दूध उत्पादनावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा तुम्हाला इफेक्ट होतो. आणि मग या गोष्टी आपल्याला कोणत्या पद्धतीनं बदलता येऊ शकतात, कोणत्या गोष्टी आपण जर जनावरांमध्ये पशुपालन व्यवसायामध्ये केल्या तर आपल्याकडं त्याच्यावरती फायदा होऊ शकतो. एक तर कृत्रिम रेतनाचा वेळेवरती वापर, जे कृत्रिम रेतनासाठी वापरलं जाणारं जे विरी आहे ते चांगल्या वंशावळीच्या वळूचच वापरलं जाणं महत्वाचं आहे. विण्याची वेळ ओळख, म्हणजे जनावर कधी विणार आहे याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक जनावर वेगळं ओळखणं, त्याला कानाला टॅग मारून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. स्वच्छ संपूर्ण दूध निर्मिती ही आपण करणं महत्वाचं आहे. जनावराला वाळला, ओला, चारा, खुराक आणि खनिज मिश्रण हे वेळेवर देणं गरजेचं आहे. चारा शक्यतो TMR पद्धतीनं दिलात तर जनावराच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ घडून आलेली दिसून आलेली आहे. जनावराचा शरीर निर्देशांक, त्याला आपण बॉडी कंडिशन स्कोर असं म्हणतो, तो विण्याच्या वेळी साधारणतः चांगलं, जनावरांमध्ये अंगावरती व्यवस्थित तब्येत जनावराची विताना चांगली असणं गरजेचं आहे. जनावराच्या गोठ्यावरती नोंदी वेगवेगळ्या ठेवणं महत्वाचं आहे. या सर्व गोष्टींचा जर आपण वापर केला तर आपल्या पशुपालन व्यवसायामध्ये आपल्याला प्रति जनावर दूध उत्पादन क्षमता वाढवणं उपयोगी ठरू शकतं. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्या माणसाच्या किंवा पशुपालकाच्या नजरेतून काही गोष्टी अशा असतात सुटू शकतात. जसं जनावराचा माज, जनावर माज कधी करतं हे आपल्या नजरेतून सुटू शकतं. ज्यावेळी तुमचा गोठ्याची जी साईज आहे, म्हणजे तुमच्याकडे 40-50 जर जनावरांचा गोठा असेल तर मग तुमच्याकडे जे जनावर असतात त्यांच्यामध्ये माज हा आपला डोळ्यातून सुटू शकतो. आणि जवळपास एक माज जर आपल्याकडून चुकून जर वाया गेला तर साधारणतः 10 लिटर दूध देणाऱ्या गायीमध्ये 10 ते 12 हजार रुपयाचा तोटा आपल्याला फक्त एक माज वाया गेला तर होऊ शकतो. अशाच मस्टायटिस नावाचा जो रोग आहे, त्याला आपण मराठीमध्ये स्तनदाह असं म्हणतो, किंवा जनावर ओळखणं, म्हणजे 15-20-25 जनावरांमधून कुठल्या जनावरानं कधी मांस केला होता, त्यांनी किती दूध दिलं याच्या नोंदी ठेवण्यासाठी आपल्याला जनावराच्या कानाला टॅग मारणं गरजेचं आहे. तर तो टॅग, या गोष्टी आपल्या डोळ्यातून सुटू शकतात. आणि याच सगळ्या गोष्टींवरती अतिशय प्रभावीपणे आपल्याला ह्या गोष्टी न सुटता ते योग्य व्यवस्थापन आपल्या गोठ्यावरती करता येऊ शकतं. आणि तेच आपल्याला या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रणालीचा जर आपण योग्य वापर केला तर आपल्याला त्याचा उपयोग करता येऊ शकतो. या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रणाली आहे, याच्यामध्ये आपण संगणकाला मानवी विचार करण्याची किंवा मानवी विचाराची नक्कल करण्याची क्षमता आपण वेगवेगळ्या पद्धतीनं, सेन्सरच्या पद्धतीनं देऊ शकतो. आणि मग आपण वेगवेगळ्या जे सेन्सर्स आहेत, जसं की आता तुम्हाला हे सेन्सरची नावं आणि याची किंमत साधारणतः आपल्या सध्या भारतीय छोट्या शेतकऱ्याच्या सध्या आवाक्यामध्ये नाही आहे, पण या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या गोठ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं केला जाऊ शकतो. आणि हे जे वेगवेगळे सेन्सर्स आहेत, ते सेन्सर जर तुम्हाला त्यांची नावं ऐकायची असतील तर काही सेन्सर्स हे जनावराचं वजन माहिती करून घेण्यासाठी असतात, काही जण सेन्सर्स हे जनावर कसं उभा राहतंय चारे पायावरती हे माहिती करून घेण्यासाठी असतात, त्याच्यासाठी काही पिडोमीटर्स, गायरोमीटर, काही गळ्यात घालायचे वेगवेगळे कॉलर्स हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एव्हाना भारतामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर काही मोठे जे दूध उत्पादन करणारे शेतकरी आहेत त्यांनी वापर करायला सुरुवात केली आहे. याचा काही छोट्या उदाहरणाच्या सहाय्याने मी तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. जसं की जनावराला हे ऍक्टिव्हिटी किंवा जनावर दिवसभरात किती चालतंय हे मोजण्यासाठी एक पिडोमीटर नावाचा एक सेन्सर जनावराच्या पायाला बांधला जातो. आता हा पिडोमीटर काय करतो, जर जनावर माजावरती आला असेल तर त्याच्या शरीरामध्ये बदल होतात आणि जनावर अस्वस्थ होऊन त्याच्या शरीरामध्ये
वेगवेगळे बदल होतात आणि जनावर

वर अस्वस्थ होऊन जास्त चालतं आणि जास्त ज्यावेळी जनावर चालायला सुरुवात करतं रेग्युलर चालतं त्याच्यापेक्षा त्यावेळी ते जास्त चालण्यावरून आपण जनावराच्या रोजच्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे हे लगेच अलार्मच्या स्वरूपात आपल्याला कळतं आणि आपण त्याच्यावरून जनावर हे माझावर आहे का हे लगेच चेक करू शकतो आणि योग्य त्याच्यावरती कारवाई करू शकतो किंवा जनावराला आपण कृत्रिम रेतन करू शकतो. तसंच रुमेन बोलस नावाची एक गोष्ट असते. रुमेन बोलस म्हणजे जनावराच्या पोटामध्ये एक गोळीसारखं सेन्सर आपण टाकतो, त्याच्यामध्ये जनावराच्या जे ओटी पोट आहे जिथं जनावराचं पचन प्रक्रिया किंवा रवंथ करण्याची प्रक्रिया सुरू असते त्याच्यामध्ये जर त्याची जी हालचाल आहे किंवा त्याची मोटिलिटी म्हणतात ती जर कमी झाली तर जनावराची पचन क्षमता कमी झालेली आहे आणि जनावर भविष्यामध्ये फुगण्याची किंवा आजारी पडण्याची शक्यता आहे हे आपल्याला वेळे अगोदरच कळतं आणि आपण जनावराच्या त्या प्रॉब्लेमवरती योग्य ट्रीटमेंट करू शकतो. काही सेन्सर आलेले आहेत की एक इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी मीटर म्हणून असतो, त्याच्यातून जर जनावराचं दूध पास केलं तर जर जनावराच्या दुधामध्ये मस्टायटीस किंवा दूध खराब व्हायला लागलं असेल किंवा मस्टायटीस किंवा स्तनदाह रोग येण्याची शक्यता असेल तर दुधाच्या कॉम्पोजिशनमध्ये दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो आणि आपण त्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मीटर बरोबरच रोजची दुधाची जशी क्वालिटी असते किंवा कंडक्टिव्हिटी असते त्याच्यापेक्षा कंडक्टिव्हिटी ही बदलली आहे आणि आपण जनावराचा मस्टायटीससाठी दूध चेक करा असा अलार्म आपल्याला वेळेच्या अगोदरच मिळू शकतो. तसंच जनावराच्या फोटोवरून सुद्धा आपण जनावराचं वजन माहिती करून घेऊ शकतो. काही सेन्सर्स असे आलेले आहेत जनावराच्या गोठ्यामध्ये जर आपण तापमानाचा थर्मोमीटर म्हणतो आपण त्याला आणि आर्द्रता मीटर जर आपण लावला तर आपल्या जनावराच्या गोठ्यामध्ये तापमान किती वाढलंय आर्द्रता किती वाढलीय हे कळतं आणि जनावर या जास्तीच्या तापमानामुळं आणि आर्द्रतेमुळं ताणामध्ये येतं आणि तो ताण कमी करण्यासाठी स्पेसिफिक लिमिटच्या वरती ह्या दोन्हींची रेंज गेली की जनावराच्या गोठ्यामध्ये ऑटोमॅटिक फॉगर सेन्सर किंवा तुमच्याकडं जे हे असतात पाणी जनावराच्या अंगावर टाकण्यासाठी गोष्टी त्या ऑटोमॅटिक तुमच्या गोठ्यामध्ये सुरू होतात आणि जनावराच्या अंगावरचा किंवा जनावराच्या शरीरावरचा ताण कमी केला जाऊ शकतो जो आपण व्यवस्थित करू शकत नाही. किंवा जनावराला पाण्याचा जो टब असतो त्याच्यामध्ये काही सेन्सर लावता येतात, जनावरांनी ज्यावेळी पाणी पाहिजे त्यावेळी जर त्या सेन्सरच्या टबमध्ये तोंड घातलं की ऑटोमॅटिक पाणी येतं, ते थंड पाणी असतं, जनावर ज्यावेळी तोंड बाहेर काढतं त्यावेळी ते पाणी यायचं बंद होतं. तसंच जनावराला त्याच्या शारीरिक अवस्थेनुसार खाद्य देण्यासाठी सुद्धा काही स्वयंचलित फिडर सेन्सर सुद्धा उपलब्ध आहेत. अशा प्रकारे जर आपण जनावराच्या गोठ्यामध्ये काही सेन्सरचा वापर केला तर आपण जनावराच्या गोठ्यामध्ये ज्या आपल्या डोळ्यातून किंवा नजरेतून सुटणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती वेळे अगोदरच कार्यवाही करू शकतो आणि जनावराच्या गोठ्यामध्ये येणारा संभाव्य धोका आणि आपलं नुकसान टाळू शकतो असं आढळलेलं आहे. साधारणतः जर आपण सेन्सरचा वापर केला तर 20-30% नफा आपला गोठ्यामध्ये रेग्युलर आपल्या मॅनेजमेंटपेक्षा वाढू शकतो. तर या सेन्सर तंत्रज्ञानाची किंमत साधारणतः एका गायीवरती जो सेन्सरचा जो गळ्यामध्ये घालायचा बेल्ट असतो त्याची किंमत साधारणतः आज 14-15 हजार रुपये आहे आणि त्याच्यामधून कलेक्ट केणारा डाटा मोबाईल ऍप्लिकेशन याची सर्वाची मिळून कॉस्ट साधारणतः 1.5-2 लाख रुपये आहे. जर आपला गोठा मोठा असेल तर आपण या सेन्सरचा वापर करून तुमच्या दूध उत्पादनामध्ये तुमच्या जनावराच्या आरोग्यामध्ये जो अनावश्यक खर्च भविष्यामध्ये होणार आहे किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं जनावराचा माज हा आपण जो वाया जातो तो सेन्सर प्रणालीचा वापर केल्यानंतर वाया जात नाही आणि आपलं जे सेन्सरवरती झालेला खर्च आहे हा पहिल्या 2 वर्षांमध्येच आपल्या गोट्याच्या उत्पादन वाढीतून नफ्यातून आपण काढून टाकू शकतो. म्हणूनच काही भारत सरकारने काही या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या साठी काही भरघोस उपक्रम राबवलेले आहेत. 2020 मध्ये भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीसाठी जवळपास डिजिटल इंडिया या हेडखाली मशीन लर्निंग बिग डेटा रोबोटिक्स या गोष्टींसाठी 477 दशलक्ष डॉलर एवढं प्रावधान किंवा याची नियोजन केलेलं आहे. एवढं गोष्ट त्या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनासाठी आणि त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरलेलं आहे. काही सेंटर सुद्धा भारतामध्ये तयार झालेले आहेत.

0: सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स, त्याच्यामध्ये आपल्याला या सेन्सर रिलेटेड गोष्टीमध्ये किंवा एकूणच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमध्ये आपल्याला रिसर्च करण्यासाठी वाव दिलेला आहे. काही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली पोर्टलसुद्धा भारत सरकारने सुरू केलेले आहेत. MCA3 नावाचं एक पोर्टलसुद्धा भारत सरकारने सुरू केलेलं आहे. एकूणच यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे, छोटे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये ही सेन्सर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली येण्यासाठी किंवा तिचा वापर होण्यासाठी काही दिवस लागतील, कारण त्याची किंमत आजकाल थोडीशी जास्त आहे. पण जे शेतकरी मोठे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे 50, 100, 200, 500 गायींचे गोठे आहेत, त्यांनी या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर नक्की करणं आवश्यक आहे. कारण 500 जनावरांमध्ये तुम्हाला प्रत्येक जनावरावरती स्वतः जातीनं लक्ष घालणं खूप अवघड होऊ शकतं. तुमच्या नजरेमधून गोठ्यामधील बऱ्याच गोष्टी सुटू शकतात, पण या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून, सेन्सरचा वापर करून आपण आपल्या गोठ्यामध्ये वेळेच्या अगोदरच बऱ्याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. आणि जनावर आजारी पडणार असेल, जनावराचा माज कधी केलाय, जनावर किती दूध उत्पादन देत आहे, जनावरला मस्टायटिस होण्याची शक्यता आहे का, जनावर फुगण्याची शक्यता आहे का, जनावराची पचनसंस्था व्यवस्थित आहे का, अशा आणि जनावराचं वजन आपल्याला घेता येऊ शकतं, अशा आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात, ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या गोठ्याचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी एकूणच त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करण्याचा भविष्यामध्ये हरकत नाही. धन्यवाद.
1: माझं घर माझं शेत कार्यक्रमात आताच आपण ऐकली पशु व्यवसायातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर. याविषयी डॉक्टर तेजस शेंडे, सहयोगी प्राध्यापक, पशु अनुवंश व पैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती. आता कृषीवाणीमध्ये ऐकूया चारा टंचाई काळात जनावरांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांचं व्यवस्थापन या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. हवामानातील बदलाच्या परिस्थितीत पावसाचं प्रमाण कमी होणं, पावसाचं अनियमित वितरण किंवा दीर्घ कोरडे कालावधी निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे जनावरांसाठी आवश्यक असणारा हिरवा आणि कोरडा चारा कमी पडतो. त्यामुळे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आणि शास्त्रीय व्यवस्थापन करणं टंचाई काळात अत्यंत आवश्यक आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे चारा पिकांची पेरणी उशिरा होते, हिरव्या चाऱ्याचं उत्पादन घटतं, त्यामुळे दूध उत्पादन आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. चारा टंचाईमुळे जनावरांना पुरेसा आणि संतुलित आहार मिळत नाही, त्यामुळे जनावरांची वाढ खुंटते, पुनरुत्पादनावर विपरीत परिणाम होतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणून अशा परिस्थितीत पशुधन व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. कमी पावसाच्या काळातील उपाययोजना करताना ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी ज्वारी, मका, बाजरी, चवळी तसंच संकरित नेपियर यांसारख्या बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करायला हवी. पावसाचं प्रमाण कमी असतानाही वाढणारी किंवा तग धरू शकणारी चारा पिकं जसं की संकरित नेपियर, दशरथ, स्टायलोल यांची लागवड करायला हवी. यामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता राहते. टंचाईच्या काळात उपलब्ध चारा वाया जाऊ न देणे अत्यंत महत्वाचं आहे. चारा कुट्टी करून गव्हाणीतून द्यावा. चारा एकदम न देता आवश्यकतेनुसार विभागातून द्यावा. कमी प्रतीच्या चाऱ्याचं चांगल्या प्रतीच्या चाऱ्यासोबत मिश्रण करून द्यावं. चारा आणि वैरणीची योग्य साठवण करावी. पावसात भिजून उपलब्ध चारा वैरण खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी. उच्च उत्पादन देणारी, वाढीच्या अवस्थेतील आणि गाभण जनावरे यांना चांगल्या प्रतीचा चारा द्यावा. कमी दूध देणारी, अनुत्पादक जनावरं वेगळी करून त्यांना तुलनेने दुय्यम प्रतीचा चारा द्यावा. भविष्यात उत्पादनक्षम होणाऱ्या जनावरांसाठी चांगल्या दर्जाचा चारा राखून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. चारा कमी असताना संतुलित पशुखाद्यांचा वापर अधिक महत्वाचा ठरतो. दुधाळ जनावरांना त्यांच्या दूध उत्पादनानुसार संतुलित खाद्य मिश्रण दिलं तर कमी चाऱ्यातही उत्पादन टिकून ठेवता येतं. पशुखाद्यात प्रथिन, ऊर्जा, खनिज आणि जीवनसत्व यांचा चांगला समतोल असणं आवश्यक आहे. विविध पिकांचे अवशेष, ऊसाचा बगास आणि झाडांची वाळलेली पानं जंगली गवतावर प्रक्रिया करून त्यांचा आहारात वापर करावा. विविध झाडाझुडपांची पानं त्यांचा आहारात समावेश करावा किंवा इतर चाऱ्यांच्या कुट्टीसोबत मिश्रण करून द्यावा. जनावरांच्या आहारात अपारंपरिक खाद्य जसं की बाभळीच्या

0: बिया, बाभळीच्या शेंगा, चिंचोके, आंबा, कोळींचा समावेश करावा. भाजी मंडईतील उरलेल्या भाज्या आणि फळं देखील जनावरांच्या आहारात वापरता येतात. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर मीठ आणि युरियाची प्रक्रिया केली तर पौष्टिकता आणि पचनक्षमता वाढते. हा चारा इतर चांगल्या प्रतीच्या चाऱ्यासोबत मिश्रण करून दिला तर जनावरांना जास्त फायदा होतो. पावसाळ्यात होणाऱ्या आजाराच्या नियंत्रणासाठी जनावरांचं लसीकरण करणं आवश्यक आहे. जंत निर्मूलन त्यांचं करून घ्यावं आणि जनावरांच्या अंगावर गोठ्यात असणाऱ्या बाह्य परिजीवींचं सुद्धा नियंत्रण करावं. आजारी जनावरांना पशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत. जनावरांचं शेड स्वच्छ ठेवून हवा खेळती राहील याची मात्र काळजी घ्यावी.
1: चारा टंचाई काळात जनावरांचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आताच आपण ऐकली कृषीवाणीमध्ये माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. आता ऐकूया एक गीत.

मंडळी अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अरे संसार संसार या चित्रपटातलं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं विठ्ठल वाघ यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूया बाजारभाव. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव अनुक्रमे कमीत कमी भाव, जास्तीत जास्त भाव आणि सरासरी भाव प्रति क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये असे आहेत. बाजरी महिको आवक 543 क्विंटल, कमीत कमी दर 3,400, जास्तीत जास्त दर 3,900, सरासरी दर 3,650. गहू शरबती आवक 449 क्विंटल, कमीत कमी दर 4,600, जास्तीत जास्त दर 6,400, सरासरी दर 5,500. ज्वारी मालदांडी आवक 743 क्विंटल, कमीत कमी दर 5,400, जास्तीत जास्त दर 6,400, सरासरी दर 5,900. मका लाल आवक 3 क्विंटल, 2,500, 2,600, 2,550. मूग हिरवा आवक 39 क्विंटल, 9,200, 9,900, 9,550. डाळिंब आरक्ता 545 क्विंटल, 2,000, 15,000, 8,500. हरभरा आवक 43 क्विंटल, 6,300, 6,800, 6,550. उडीद आवक 5 क्विंटल, 9,000, 10,300, 9,650. बटाटा लोकल आवक 5,390 क्विंटल, कमीत कमी दर 800, जास्तीत जास्त दर 1,600, सरासरी दर 1,200. कांदा लोकल आवक 5,789 क्विंटल, कमीत कमी दर 500, जास्तीत जास्त दर 1,800, सरासरी दर 1,150. टोमॅटो लोकल आवक 1,814 क्विंटल, कमीत कमी दर 1,600, जास्तीत जास्त दर 3,000, सरासरी दर 2,250. फ्लॉवर लोकल आवक 614 क्विंटल, कमीत कमी दर 1,000, जास्तीत जास्त दर 3,000, सरासरी दर 2,000. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून प्राप्त बाजारभाव आत्ताच आपण ऐकले. याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत. ऐकूया आमच्या उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं घर माझे शेतमध्ये आपण ऐकणार आहोत सुरुवातीला रोपवाटिका व्यवस्थापनामधील महत्त्वपूर्ण बाबी याविषयी.

0: डॉक्टर सुभाषचंद्र शिंदे, माजी प्रमुख कृषी विस्तार शिक्षण विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आणि त्यानंतर कृषीवाणीमध्ये संरक्षित शेतीत महिलांची भूमिका. सादर करते धीरज केदारी.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला।
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी।
3: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर।
4: मग
3: मग काय,
4: स्वतः पासून सुरुवात कर।
5: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर। थोड्याच वेळात म्हणजे 8:05 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार। शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार। राज्य विधिमंडळाचं पावसाळी

0: हे अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम गरिबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सीरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजीज, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा, असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं, तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे, असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी किएव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे.

0: मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी एक महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार एनईईटी .nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या अंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे प्रसारण आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. रात्रीचे 8:15 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: सर्व श्रोत्यांना डॉक्टर अपूर्व जोशी कुंटेचा सादर सहर्ष सस्नेह नमस्कार. श्रोते हो, कला हा शब्द उच्चारताच आपलं मन, आपले विचार, आपल्या भावना सुंदर, अलौकिक

आनंद लहरींवर स्वार होतात आणि आपल्या डोळ्यांसमोर तरळू लागतं एखादं रंगांची उधळण करणारं तर कधी फक्त काळ्या रेषांनी रेखाटलेलं चित्र, कधी आपल्या कानात घुमू लागतात एखाद्या वाद्याचे किंवा सुरांची साथ लाभलेल्या स्वरांचे आवाज, कधी अचंबित करणारा अभिनय आपल्याला आठवतो तर कधी आपली स्पंदनं एकरूप होतात नृत्याच्या तालाशी. अनेक कला, अद्भुत प्रतिभा, अपरिमित आनंद. म्हणूनच म्हणतात की आयुष्यात एखादी कला तरी आत्मसात करावी. कला जाणणारी, जपणारी, आत्मसात करणारी, वाढवणारी व्यक्ती काही औरच, वेगळंच व्यक्तिमत्व, म्हणजेच एक कलाकार. कधीकधी कलाकार एका कलेपुरता मर्यादित नसतो, अनेक कला त्याला आत्मसात असतात. आपल्या प्रतिभेने इतरांना आनंद, समाधान आणि प्रेरणा देण्याचं काम निष्ठेने करत असतो. आजच्या एक कलाकारमध्ये आपण अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्याविषयी बोलणार आहोत, ज्यांनी आपल्या भावपूर्ण, सकस, सशक्त अभिनयाबरोबरच सुरेल, सुमधुर आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं आणि लोकांच्या मनावर अधिराज्य

ते आपण अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांच्याविषयी बोलणार आहोत, ज्यांनी आपल्या भावपूर्ण सकस सशक्त अभिनयाबरोबरच सुरेल सुमधुर आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आणि या कलाकार आहेत हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि पार्श्वगायिका सुरैया. सुरैया यांचा जन्म 15 जून 1929 रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातल्या पंजाबमधल्या लाहोर आजच्या पाकिस्तानमध्ये झाला. त्या 1 वर्षाच्या असताना बॉम्बे आजची मुंबई इथे राहायला आल्या. वडील अजीज जमाल शेख आणि आई मुमताज शेख बरोबरच त्यांचे मामा एम जहूर आणि आजी बादशाह बेगम हे त्यांच्याकडे राहायला आले. सुरैया यांच्या जीवनावर त्यांच्या आजीचा फार प्रभाव होता. सुरैया यांचं शिक्षण मुंबईच्या फोर्ट इथल्या न्यू हायस्कूल आत्ताच्या जे बी पेटिट हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये झालं. राज कपूर आणि मदन मोहन हे त्यांचे बालपणीचे मित्र. वयाच्या 6व्या वर्षापासून सुरैया AIR म्हणजेच ऑल इंडिया रेडिओसाठी मुलांच्या कार्यक्रमांमध्ये गात होत्या. राज कपूर आणि मदन मोहन यांनीच त्यांची AIR शी पहिली ओळख करून दिली. AIR साठी गाताना प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि नई दुनिया या चित्रपटात बालगायिका म्हणून पार्श्वगायनाची संधी दिली. 1942 साली अभिनेत्री मेहताबसाठी शारदा या चित्रपटातल्या गाण्याने पार्श्वगायनाची सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी मेहताब यांच्यासाठी संजोग आणि कानून या चित्रपटांसाठी पण पार्श्वगायन केलं.

अभिनय क्षेत्रात त्यांनी 1936 साली मॅडम फॅशन या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. बालकलाकार म्हणूनच सुरैया यांनी उसने क्या सोचा, मदर इंडिया, तमन्ना आणि स्टेशन मास्टर या चित्रपटांमध्ये अभिनय आणि गायनही केले. 1941 साली ताजमहल चित्रपटात मुमताज महलची भूमिका साकारत त्यांनी नायिका म्हणून अभिनय कारकीर्द सुरू केली. वयाच्या 14व्या वर्षी इशारा या चित्रपटात सुरैया यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या नायिकेची भूमिका साकारली. हा चित्रपट त्यांचं पहिलं व्यावसायिक यश होतं. सुरैया यांना गायिका अभिनेत्री म्हणून मिळालेल्या यशामुळे देविका राणी यांनी त्यांच्या बॉम्बे टॉकीज या प्रोडक्शन कंपनीत त्यांना 5 वर्षांसाठी करारबद्ध केलं. त्यावेळी त्यांचं मानधन होतं 500 रुपये महिना. वयाच्या 16व्या वर्षी के एल सैगल यांनी त्यांच्या तदवीर या चित्रपटात सुरैया यांना अभिनेत्री गायिका म्हणून संधी दिली. सैगल बरोबरच्याच परवाना या चित्रपटातल्या गाण्यांनी सुरैया यांना पार्श्वगायिका म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं.

अनेक ज्येष्ठ निर्माता निर्देशक आणि संगीतकारांबरोबर सुरैया यांनी काम केलं. नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी 51 तर हुस्नलाल भगतराम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी सर्वाधिक 58 गाणी गायली.

प्रसिद्ध अभिनेता देवानंद बरोबर त्यांची जोडी सर्वाधिक गाजली. विद्या, जीत, शायर, अफसर, नीली, सनम आणि दो सितारे हे या जोडीचे गाजलेले चित्रपट.

1948 ते 1949 दरम्यान सुरैया यांचे 18 जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. 1940 दशकाच्या मध्यापासून ते 1950 दशकाच्या पूर्वार्धापर्यंत सुरैया या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वाधिक मानधन प्राप्त करणाऱ्या आणि सगळ्यात प्रसिद्ध कलाकार होत्या.

1950 दशकाच्या मध्यात त्यांनी लता मंगेशकर यांना आपल्या निवृत्तीबद्दलच्या इच्छेबद्दल सांगितलं आणि त्यानंतर हळूहळू काम कमी केलं.

0: निर्माती म्हणून 1964 साली शगुन हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला. एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या आणि सिनेप्रेमींच्या लाडक्या या अभिनेत्रीने आपल्या आईच्या मृत्यूनंतर एकाकी जीवन जगायला पसंती दिली. त्या आजन्म अविवाहित राहिल्या. 1936 ते 1964 पर्यंतच्या काळात आपल्या सहज, सुंदर आणि संमोहक अभिनयाबरोबरच सुरेल, सुमधुर, सुश्राव्य आवाजाने हिंदी सिनेसृष्टीबरोबरच दर्शकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री पार्श्वगायिकेने वयाच्या 75व्या वर्षी 31 जानेवारी 2004 रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. आपल्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत 70 चित्रपट आणि 338 गाण्यांचा अमूल्य ठेवा सिने आणि संगीत रसिकांसाठी देणाऱ्या सुरैया जमाल शेख यांना आज 15 जून त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन आणि सिनेसृष्टीला दिलेल्या त्यांच्या योगदानाला स्मरून मी डॉक्टर अपूर्वा जोशी कुंटे एक कलाकार या कार्यक्रमातून आमच्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र, मध्यम लहरी 378.78 अर्थात 792 kHz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. काही क्षणातच म्हणजे 9:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
2: नमस्कार. आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. भारत और स्लोवाकिया ने अपने संबंधों को व्यापक साझेदारी के स्तर तक बढ़ाया. श्रमिकों के आवागमन, डिजिटल प्रौद्योगिकी और रक्षा सहित प्रमुख क्षेत्रों में सहयोग बढ़ाने के लिए 11 समझौतों पर हस्ताक्षर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और स्लोवाकिया के प्रधानमंत्री आतंकवाद रोधी संयुक्त कार्य समूह स्थापित करने पर भी सहमत हुए. फ्रांस का एवियन शहर आज रात से शुरू होने वाली G7 शिखर सम्मेलन की मेजबानी के लिए तैयार. प्रधानमंत्री मोदी कल सम्मेलन में हिस्सा लेंगे. DRDO ने स्वदेश निर्मित लंबी दूरी की जमीन पर आक्रमण क्षमता वाली क्रूज मिसाइल का सफल परीक्षण किया. इसराइल ने कहा अमरीका ईरान शांति समझौते के बावजूद उसकी सेना लेबनान, सीरिया और गजा में अनिश्चितकाल तक बनी रहेगी. और फीफा फुटबॉल विश्व कप में ग्रुप एच के मुकाबले में आज रात स्पेन का सामना केप वर्डे से. अब समाचार विस्तार से. भारत और स्लोवाकिया ने अपने संबंधों को व्यापक साझेदारी के स्तर तक बढ़ाने का निर्णय लिया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और स्लोवाकिया के प्रधानमंत्री रॉबर्ट फिट्सो के बीच

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत फोन इन आपली आवड. सादर करते प्रसाद कुलकर्णी.

0: नमस्कार
1: नमस्कार सर, मी ज्ञानेश्वर पापोळे बोलतोय.
0: नमस्कार ज्ञानेश्वर जी, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड बोला.
1: हा तर मला आपली आवड मध्ये एक गाणं ऐकायचं आहे. ते नाही का, सुख देवाला सांगावे दुःख देवाला
0: मागावे. सुख देवाशी मागावे दुःख देवाला सांगावे.
1: हा हो, असं गाणं ऐकायचंय मला.
0: बर बर बर.
1: आमच्या इथे ऐका ना सर, आमच्या इथे एक महिला भगिनी आहे.
0: हा,
1: तिने कुटुंबासाठी भरपूर काही कष्ट घेतले.
0: बर.
1: परंतु दुर्दैवाने तिला प्यारेलीचा आठही गाणं.
0: अरे बापे. बर.
1: हो, आणि आता घरचे तिच्याकडून बरंच काम करून घेतलं व्यवस्थित. तिने घरासाठी गेलं आणि आता तिचाच घरचे तिचा तिरस्कार करायला लागले. म्हणजे हे थोडस चुकीचं असं वाटतं मला.
0: अगदीच.
1: त्यामुळे
0: म्हणजे एवढे कष्ट जर त्यांनी घेतलेले आहेत घरासाठी, तर हे कुठेतरी जाणीव घरच्यांनी ठेवली पाहिजे.
1: हो हो, बरोबर
0: आहे. बरोबर आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही हे जे गाणं सांगितलंय अतिशय समर्पक आहे, की शेवटी आपलं आपलं सुख आहे, आपलं दुःख आहे, हे आपण कोणाशी बोलणार. आणि मला असं वाटतं की त्या माऊलीची जी धडपड आहे आपल्या कुटुंबासाठीची, ती

0: घरच्यांनी समजून घेतली पाहिजे आणि त्यांना खरं सुख मिळालं पाहिजे.
1: हो बरोबर सर.
0: बरोबर बरोबर.
1: आणि सर ज्याच्यात जवळ त्यालाच कळतं, कारण सर दुःख काय कोणाचं वाटून घेत नाही, परंतु थोडस माणसाने आपली माणुसकी दाखवली पाहिजे असं माझं मत आहे सर.
0: माणसानी नाही माणुसकी दाखवायची तर कोणी दाखवायची?
1: हो बरोबर.
0: म्हणजे आपण प्राण्यांमध्येही बघतो ती ममता माया जी आहे ती प्राणीही एकमेकांमध्ये दाखवतात. माणूस तर इतका बुद्धिमान प्राणी आहे, त्यांनी तर खरं म्हणजे असं एकमेकाचा दुस्वास आणि एकमेका असं काहीतरी म्हणजे स्वार्थ सारखा बघू नये प्रत्येकाने. तर चालेल, मला असं वाटतं आपण त्या माऊलीसाठी देवाकडेच प्रार्थना करूया आणि देवालाच त्या माऊलीचं दुःख सांगूया या गीतातून. शेवग्याच्या शेंगा चित्रपटातलं हे गीत आहे, ऐकूया जरूर. शांताराम आठवले यांचं गीत. धन्यवाद.

0: नमस्कार.
1: हॅलो, आपली आवाज. नमस्कार.
0: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे, बोला.
1: जी, ताराम बोरसे, करजगाव तालुका, बोकरदन, जिल्हा जालना. कसे आहेत सर आपण?
0: छान छान गीतारामजी, एकदम छान चाललंय, व्यवस्थित चाललंय. बोला बोला, आज कोणतं गाणं ऐकूया?
1: आजच्या कार्यक्रमामध्ये मला बन्या बापू म्हणलं द्या सर. लो लो भाई चिवडा लेलो, गरम मसालेदार चिवडा लेलो.
0: लेलो भाई चिवडा लेलो, बरोबर बरोबर बरोबर. काय एवढे एकदम चिवडा आणि असं काहीतरी चटपटीत खाऊ खाण्याचं काय बरं आठवलं?
1: आठवलं म्हणजे कसं आहे, आता कैरी आहे आणि चिवडा आहे सर. कुठं परवाच्याला सहलीला गेलतो सर, तर त्याच्यामध्ये आम्ही अर्धा किलो चिवडा आणि का आंब्याच्या कैऱ्या का माणसाकडून तोडून घेतल्या होत्या सर. आणि कापूस आणि झाडाखाली बसून दोन दिसणाऱ्या होत्या सर पाण्याच्या, अगदी छान बसलो होतो सर खात.
0: अरे वा, क्या बात आहे. बर, म्हणून या गीताची आठवण झाली.
1: हो सर, हो सर, हो.
0: बर बर, छान. हे गीत म्हणजे वेगळंच आहे या

0: सगळ्या ह्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, गायलं पण आहे आपले जे अमराठी गायक आहेत शैलेंद्र सिंग आणि अमित कुमार यांनी गायलेलं.
1: अमित कुमार, हो सर, हो सर.
0: तर आपण ऐकूया हे गीत बन्या बापू चित्रपटाला. धन्यवाद गीतारामजी.
1: धन्यवाद सर.

नवऱ्यानो यात जेवढी ताकत पहा एक वार येई कसा चोर बायकोची थांबेल थन थन थन बायक नोया या चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी नव

0: नमस्कार
1: हॅलो,
0: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर.
1: हा, आपण पार्षद कुलकर्णी?
0: हो नमस्कार, आपलं नाव सांगा.
1: मी सुभाष बुदंत, पाण्याचे रावगाव, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर.
0: सुभाषजी नमस्कार. नमस्कार, बोला बोला.
1: नमस्कार, बोला. आता आपली आवड कधी हो सर?
0: अच्छा, तुम्ही म्हणजे सध्या ऐकणं बंद केलंय काय? कारण दर आठवड्यात असते आणि ती दोनदा वाजते परत. म्हणजे सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात वाजते आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 आपल्या विविध भारती 101 FM वर नाही ऐकू येते.
1: विविध भारतीवर दुपारी 1 ते
0: नाही ऐका, विविध भारतीवर मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळामध्ये.
1: असं आहे का?
0: हा, आता काय मी तुम्हाला सांगितलं पण तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं नाही तर परत ऐकायचं राहून जाईल आणि मग तुम्ही सांगितलेलं गाणं तुम्हीच ऐकलं नाही म्हणजे आम्हालाच वाईट वाटतं.
1: कसे तुम्ही?
0: चाल, व्यवस्थित आहे सुभाषजी. आज गाणं कोणतं ऐकूया सांगा.
1: आज काय पावसाकडे लोक बघत राहिले तर पेरण्या चालू झाल्या, सध्या कोळपणे ही चालूया.
0: हो, पण अर्थातच मला वाटतं सगळीकडनं असे सांगितलं जात आहे की इतक्यात तरी पेरण्या करू नका कारण अजून पाऊसच आलेला नाहीये.
1: हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे.
0: त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान करून घेऊ नये स्वतःच, बाकी काही नाही. दुबार पेरणी करण्याचं आपल्याला संकट नको आहे.
1: हा, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आता सध्या काय पण शेतीची माझ्याकडे चालू बघा, मोगडणी ही चालू आहे आता सध्या.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. जरा वेळ मिळालाय तर जमिनीची मशागत आणि हे सगळं झालंच पाहिजे.
1: हा, बरोबर आहे. मग तेच चालूया आणि

0: सध्या तर राणा शेतामध्ये असल्यामुळे तुम्हाला फोन लावला होता सरांना. फोन
1: बरं बरं बरं बरं बरं. मग काय सवड काढून कोणतं गाणं ऐकायचंय?
0: आता आपलं प्रदेशात करावं लागेल ना पावसाची.
1: हो बरोबर आहे.
0: ऐका नाही.
1: हो मग
0: मग आता पडर पाण्या
1: पडर पाण्या. बर
0: सगळे लोक वरती ढगाकडे बघायला लागले तर आता वारा सुटलंय बघा सर.
1: हो काय कसं आहे माहितीये का, बरेच वेळा असं होतं की आता पालखीचे दिवस आले, वारीचे दिवस, की सगळीकडे दिंड्या पताका घेऊन जाणारे आपल्याला सगळे वारकरी दिसतात, पण ते दिसतात म्हणजे वारी चालू झाली असं नाही ना. तसे ढग आता वरती दिसत आहेत पण म्हणून पावसाळा सुरू झाला असं नाहीये, असंच जास्त येते.
0: बरोबर आहे. आता कसं आहे आता मृग नक्षत्र चालू आहे.
1: हो हो बरोबर.
0: हा हे मृग नक्षत्रामध्ये पण नगरीचं असं शेतीला काय होतंय मग हे तुम्हाला सांगतो. आमच्याकडे पीक असतात मका, तुरी, हुलगा, मटकी,
1: बर बर,
0: बाजरी, हे जे कडधान्य जे आहे ते आमच्याकडेच होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये.
1: बरोबर बरोबर. नाही सगळ्यासाठी वेळेवर पाऊस यायलाच हवाय, फक्त असं आहे की जे आता निसर्गाच्या पुढे आपलं काही नाहीये.
0: आणि गेल्या वर्षी किती पाऊस होता सर?
1: बरोबर आहे बरोबर आहे. येईल येईल. मला असं वाटतं की काय आहे तो अधिक महिना आहे ना, तो अधिक महिना पण पावसाने जरा मनावर घेतलेला दिसतोय. तो अधिक महिना संपू दे, मी सगळं करतो परत.
0: बरे सर. तुमचे कसं आहे तुम्हाला दिवस शेतकरी हेच आमची अपेक्षा आहे. तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद.
1: नाही होणार होणार, पावसाला सुरुवात होणार, फक्त अजून एक आपण म्हणूया आठवड्याभर थांबायला पाहिजे, लगेच पाऊस सुरू होईल.
0: आणि आपण आठवडाभर
1: हो, आणि प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांचं जे गीत तुम्ही सांगितलंय पडर पाण्या, तर ती विनंती आपण पावसाला करूया. बाबा शेतकरी तुझ्यावर अवलंबून आहे.
0: अवलंबून वाट बघत होत. हा
1: बरोबर चालेल सुभाषजी, ऐकूया मग प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेले.
0: आणि आपले सततचे आपले घरकुल सगळे कुटुंब.
1: हो हो हो बरोबर.
0: पूजा उजा कृष्णा.
1: हो हो हो. ते पत्रातले सगळे बाकी सदस्य आहेत.
0: बरोबर बरोबर.
1: चालेल चालेल ऐकूया. धन्यवाद.
0: हा धन्यवाद सर.
1: नमस्कार.
2: हा नमस्कार सर.
1: कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
2: साहेबराव पाटीलराव शिरळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलत आहे सर.
1: बोला साहेबराव, कोणतं गाणं ऐकूया? हो
2: कुलकर्णी सर आहे का?
1: हो हो हो. नमस्कार बोला.
2: हा तुमचा आवाज ओळखला सर.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: आणि आजच्या आता आमच्याकडे पाऊस नाही बघा.
1: हो कुठेच नाहीये पाऊस. महाराष्ट्रात फक्त थोड्या ठिकाणी पाऊस पडलाय, तो तळ कोकणापर्यंत आलेला आहे. इकडे थोडासा बीड सोलापूर असा पडलाय, पण अजून वरती काय पाऊस सरकलेला नाहीये.
2: या अनुषंगाने आपल्याला पळ रे पाण्या पळ पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लय ताणील.
1: हो हो हो.
2: या गाणं ऐकायचं बघा मराठी. आपल्याला पावसावर आधारित.
1: हो प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं आहे. आणि आपले आणखीन एक श्रोते आहेत सुभाष बुधवंद, यांनी पण ते सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला दोघांना मिळून आणि आपल्या सगळ्यांसाठीच हे गाणं लावूया सगळ्यांच्या वतीने.
2: चालेल सर. आपल्या काही मित्राची नावं सांगतो.
1: हो हो सांगा.
2: सर्व प्रसाद कुलकर्णी सर या गाण्याचा आनंद घेतील.
1: बर.
2: आणि धनंजय वाघ, विजय बाळेस, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ आणि सर्व माझे हे कार्य पुणे केंद्र ऐकणारे माझे सर्व मित्रांसाठी गाणं.
1: हो आणि सगळे शेतकरी मित्र आपले, कारण त्यांच्या मनातलेच हे सगळ्या भावना आहेत, त्या या गीतात ऐकूया.
2: चालेल सर.
1: चालेल चालेल ऐकूया. धन्यवाद साहेबरावजी.
2: धन्यवाद.

0: नमस्कार
1: नमस्कार
0: नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, बोला।
1: अरे बोलतो सर, आरब खेडा जाफराबाद तालुका जालना जिल्ह्यावर।
0: बोला बोला आरिफ जी, बोला बोला।
1: काय झालं सर, पुण्याला गॅस काय होऊन गेली?
0: पुण्याला काय, तुमचा आवाज तुटतोय आरिफ जी, त्यामुळे मला नीट कळत नाहीये, खरखर येते जरा। हॅलो,
1: आता येतो आवाज?
0: हा आता येतोय, बोला बोला।
1: काय म्हणतो सर, ऊन तिकडं?
0: ऊन तर काय, ऊनच बोलतोय, आपण काही बोलायचंच नाही तो उन्हा पुढे।
1: आहो सर, आता गरमातलं आहे ना सर आता।
0: हा बघूया, पावसाचीच वाट बघतोय आपण सगळे।
1: एकदा पाऊस पडला की जरा चांगला दणक्या।
0: हो
1: हा, मग थोडी विश्रांती भेटेल सर।
0: काय सध्या उन्हाचा दणका आहे, मग पावसाचा दणका आहे, बघूया आपण काय कसं सगळ्याला तोंड कसं देतो ते बघायचंय।
1: येत आहे का सर?
0: हो सांगा जरूर, त्याच्यासाठी आपण फोन केलाय। बोला।
1: आला आला वारा।
0: आला आला वारा, वा क्या बात आहे, छान।
1: हा
0: खेळ सावल्यांचा चित्रपटातलं हे गीत आहे
1: आणि पुणे केंद्रात कार्यक्रम आम्ही खूप ऐकतो सर।
0: हो बरोबर, त्यामुळेच कायम तुमचा फोन असतो।
1: हा सर
0: जरूर जरूर,
1: आलो डॉक्टर गीत गाता राही मेरा दिल, त्याची वेळ वाढवा ना सर।
0: नाही आता जेवढी आहे तेवढीच आपण ठेवणार, वाढवायला तुम्हालाच माहितीये जागा नाही कुठे, आणि वाढवायचं म्हटलं आणि कुठला कार्यक्रम बंद केला तर तिकडूनही आम्हाला श्रोते म्हणतात की हा कार्यक्रम का बंद केला। हा आपल्याला दिवस
1: सर
0: काय माहितीये का, जेवढा दिवस आहे ना त्याच्यातच आपल्याला सगळे कार्यक्रम बसवायला लागणार नाही का।
1: हा आता शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम प्रसारित करावा लागते।
0: हा त्याच्यात त्यामुळे कुठलं बंद करून चालत नाहीये, आणि आकाशवाणीने ह्या सगळ्या परंपरा जपलेल्या आहेत, सगळ्यात थोडी थोडी मजा आहे, ती सगळी मजा आणि सगळं ज्ञान मनोरंजन हे आकाशवाणी देते आपल्याला। चालेल चालेल आरिफ जी, तुम्ही सांगितलेलं हे छान संगीत ऐकूया आपण। आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत ऐकूया, हा खेळ सावल्यांचा चित्रपटातलं।
1: ओके
0: ऐकूया, धन्यवाद।

0: नमस्कार
1: हॅलो सर.
0: नमस्कार. कार्यक्रम आहे, फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे.
1: हा सर, फोनच लागत नाही हो.
0: बर बर, पण आता लागला, आता बोलायला काही हरकत नाही.
1: हा, मी सुनंदा बोलते जाधव.
0: हा बोला सुनंदा ताई, कुठून बोलताय?

0: निगडीत बोलते सर मी.
1: निगडीत ने बोलताय, बोला बोला.
0: हा तर ते मला गाणं द्यायचंय.
1: हा सांगा.
0: हा ते दादा कोणतेच नाही का.
1: हा
0: ते माझ्या कुलपाची चावी हरली कोतवाल तुम्ही डायरेक्टली केस नाही लिहिली.
1: बर बर, मग मला तुम्हाला सुनंदा ताई विनंती करायची आहे, आणखीन एखादं गाणं सांगून ठेवा हे जर नाही मिळालं तर.
0: आज तुमच्या इथे नाही लावा.
1: बर मग दादा कोंडक्यांचं तुम्हाला आवडेल असं आणखीन एखादं गीत मी लावतो नक्की.
0: हा चालेल. आणि नाव देऊ का सर.
1: हा म्हणजे काय द्यायचीच ना, प्रश्नच नाही.
0: हा मग बोलते आणि विमल दळवी.
1: बर अच्छा, दोघांचीच नाव आहेत.
0: हा आणि नंजय पवार.
1: बर बर, या सगळ्यांना ऐकायचंय. बर बर, मग आपण असं करूया.
0: नसलं मग तुमच्या मनाने कोणतं पण लावा.
1: हा मग एकटा जीव सदाशिव चित्रपटातलं आणखीन एक गीत आहे तर ते लावतो मी. माणसा परास मेंढर परी.
0: हा हा, नाहीतर मग लबाड लांडग ते पण लावा, नाहीतर जे नसल तर.
1: चालेल. हा लबाड लांडग ढोंग करताय ऐकूया. चालेल चालेल, धन्यवाद धन्यवाद.
0: बरोबर, थँक्यू सर.
2: असं स्वतः एक जंगल जंगल. त्या जंगलात झालं मंगल मंगल. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं, ऊंट आलं, माकड आलं, कोकड आलं, बोकड आलं. अब

0: बोला बोला
1: अन गाढ़ाव काय माणूस काय अन गाढ़ाव काय अरे जाईल तकडो बम करते कसं स्वांग करते.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
2: आपला आवाज नीट येत नाहीये.
3: जरा रेंज मध्ये जातो. हा प्रसाद दादा.
2: हा
3: हा आता येतोय का बघा.
2: हा येतोय येतोय बोला बोला. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन.

0: यावर आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार प्रसाद दादा.
0: बोला बोला.
1: मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
0: हा सुरेशजी बोला बोला बोला.
1: हा मुक्कामर सामनगर तालुका कागद जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय.
0: बोला बोला सुरेशजी. आता गाणं कोणतं ऐकूया आजच्या कार्यक्रमात?
1: गाणी ऐकण्याआधी तुमच्या कार्यक्रमाविषयी मी सांगू शकतोय.
0: बर, त्याच्यासाठी खरं म्हणजे तुम्ही फोन इन लोबासावा कार्यक्रमात पण फोन करायला हरकत नाही. सुरेशजी आता मात्र गाणं सांगा म्हणजे मग आपल्याला गाणं ऐकता येईल.
1: हा गाणं सांगण्याचे एक कारण सांगतो दादा, आणि ते तुम्हाला समाविष्ट करता येते काय बघा.
0: हा
1: तर आमच्या एक हसत खेळ प्रतिनिधी सदरचे आहेत आणि यांना जिजाऊ माता पुरस्कार मिळालेला आहे.
0: बर बर बर.
1: आणि त्यानिमित्त मला गाणं ऐकायचं आहे.
0: बर बर. कोणतं गाणं?
1: दिसा आला भाज्याचा चित्रपट खरा वारसदार.
0: हा
1: गीत शांताराम नांदगावकर, संगीत अरुण पोडवाल आणि गायक आहेत सुरेश वाडकर, अनुराधा पोडवाल सहकारी.
0: बर बर चालेल चालेल, ऐकूया आणि त्यांना शुभेच्छाही देऊया.
1: हा आणि त्यांना शुभेच्छा आमच्या हातात खेळ पंचिंगडाकडून आणि आमच्या श्रोता संघाकडून सुद्धा शुभेच्छा आहे.
0: हो चालेल चालेल चालेल, ऐकूया मग हे गीत खरा वारसदार चित्रपटात.
1: त्यासाठी काही माझे मित्र सुद्धा रसिक मित्र सुद्धा आहेत दादा.
0: बर बर सांगा.
1: तो अनिता राहुल भांबी ते कमनोर, सुधरी पिकांत शिरोळकर रांगोळी, सारिका संभाजी पुतार गणेशवाडी, लता राजाराम चव्हाण सांगली, विजय कुमार स्वामी बस्तवार आणि माझ्या आमच्या हातात खेळ बहिणी सदस्य आहेत सौ लता गोपाळ भोसले, सौ सरिता शांताराम पाटील, सौ रेखा पाळू चिपके, सौ दीपाली नंदकुमार तोडकर आणि दत्ता गोरे, रघुनाथ चिंत्रे, महारती ढोकरे आणि आनंद गायकवाड स्वस्वामी सुरेश रामू साबळे, या सर्वांकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यासाठी गीत ऐकायचं आहे दादा.
0: हो धन्यवाद धन्यवाद, ऐकूया.

0: नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन, आपल्यावर आपलं स्वागत आहे.
1: मंगेश गायकवाड बोलतोय. कसे आहेत सर?
0: बोला मंगेशजी. एकदम छान चालले. बोला.
1: दोन आठवड्यांनी सुमन कल्याणपुरी यांचं निधन झालेलं आहे.
0: हा हो.
1: तेव्हा त्यांना आपण आजच्या कार्यक्रमातून श्रद्धांजली देणार आहोत.
0: बर.
1: हो. तेव्हा पावसावरचं कुठलंही गाणं त्यांनी गायलेलं लावू शकता.
0: बर बर बर. म्हणजे आपण छानसं त्यांचं गीत म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.
1: हो अगदी अगदी बरोबर.
0: हा हा.
1: अगदी सुंदर असं गीत आहे.
0: हो हो
1: हो. आणि दोन आठवडे झाले मी ट्राय करतोय पण काय फोनच लागत नव्हता.
0: साहजिक, आता बाकीच्यांचे फोन लागतात, तुमचा नंबर लागायचा होता, आज लागला.
1: हो. श्रद्धांजली त्यांना आपण वाहूया.
0: हो हो.
1: आणि
0: सगळे मिळून ऐकूया. सगळ्यांसाठीच हे गीत अतिशय आनंदाचं आहे. सगळ्यांना आवडणारं गीत आहे. सगळे मिळून ऐकूया.
1: अतिशय अशोक परांजपे यांचं गीत आहे.
0: हो.
1: आणि अशोक पत्ती यांनी संगीतबद्ध केलेलं.
0: वा, क्या बात आहे. चालेल ऐकूया.

0: हॅलो,
1: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन, आपली आवड, आपलं स्वागत आहे.
0: नमस्कार सर, मी नारायणपेठेतनं सिद्धाराम गुंजटे बोलतोय.
1: हा सिद्धारामजी, बोला बोला.
0: मला आता जे वातावरण आहे, आता पाऊस पण येत नाहीये, खूप दिवस असं पक्षी सगळ्यांचा आतुर झालेल्या पावसासाठी आपण सगळे.
1: खरंय खरंय, अगदी खरंय.
0: भुई बेगळली हे गाणं ऐकायचं होतं सर.
1: हो वा वा,
0: शंगाने. आणि हे गाणं त्या म्हणजे आताच्या वातावरणाला साजेसं आहे.
1: होय,
0: म्हणजे आणि नाहीतर कोणत्याही पावसासाठी छान गाणं ऐकायचं.
1: चालेल चालेल, आपण जरूर प्रयत्न करूया. कारण आपल्या आणखीन एक दोन श्रोत्यांनी म्हणजे पडरे पाण्या बोल असलेलं जे प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गीत आहे
0: ते आहेच ते सर. आता कसं, आता तारीख आहे 12 तारीख, आज पावसाचं अजून हे नाही, चिमणी म्हणजे फक्त म्हणजे प्राण्यांसाठी सर्व आतुर झालेले, पाऊस म्हणजे येत नाही. आणि हे जे गाणं आहे भुई भेगाळली खोल,
1: हे
0: म्हणजे पूर्ण म्हणजे त्या ह्याला साजेस आहे. हे ऐकतायला मिळालं तर आपल्याला खूप आनंद होईल. मला
1: जरूर प्रयत्न करूया.
0: आणि ओके सर, धन्यवाद.
1: चालेल चालेल सिद्धारामजी,
0: धन्यवाद.
1: आणि आपली ही प्रार्थना आहे असं परमेश्वराकडे असं त्याच्यापर्यंत पोहोचूया
0: सर. म्हणजे आता पाणी वाचवा, एक अजून एक संदेश पण द्यायचा आहे, लोकांनी पाण्याचा वापर जास्त, पाण्याचा अपव्यय टाळावा, पाणी हेच जीवन आहे,
1: आणि
0: जपून वापरा, हे पण हा सुद्धा संदेश द्यायचा आहे.
1: अगदी जरूर,
0: पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे.
1: हो चालेल चालेल, जरूर. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पाणी पडत नाहीये, त्यामुळे आपल्याला पाण्याची किंमत कळतीये.
0: पाण्याची, हो पाण्याची, आता पाण्याची काळजी घेतली पाहिजे.
1: आणि
0: पाणी येऊ नये म्हणून जशी आपण काळजी घेतात तसं पिण्याच्या पाण्याची काळजी घेतली पाहिजे.
1: बरोबर आहे, आपलं डोळ्यात पाणी येऊ नये आणि धरणात भरपूर पाणी यावं.
0: हो हो, आपण जेव्हा हा याची काळजी घेतो तसं तुम्ही पिण्याच्या पाण्याची काळजी घ्या.
1: बरोबर बरोबर, चालेल.
0: देवाला साकड आहे लवकरात लवकर, आणि बळीराजांचं राज्य होते, शेतकरी राजा सुद्धा वाट पाहतोय, आणि सगळीकडे पिका पेरण्याची तयारी चालू आहे साहेब.
1: बरोबर बरोबर.
0: आता मी आमच्या अकोलकोट तालुक्यामध्ये आता शेतीचे पेरणीची कामं चालू आहेत सध्या.
1: हो सगळीकडे चालू आहेत. बरोबर,
0: म्हणजे सर्वत्र म्हणजे शेतकरी आकाशाकडे बघतोय आणि सगळेजण असं आतुर झालेले आहेत साहेब.
1: हो हो, नाही अगदीच खरं आहे, कारण दिवस निघून चाललेले आहेत. पीक जर हातात यायचं असेल तर पिकाला पाऊसही पाहिजे आणि वेळेवर पडला पाहिजे. बरोबर.
0: हो आणि अतिवृष्टी होते मागच्या वेळेस.
1: हो हो हो, सिद्धारामजी दोघी चित्रपटातलं हे अंजली मराठे यांनी गायलेलं गीत आहे, नाधोम महानोर यांचं, आणि याचं संगीत आनंद मोडक यांचं आहे. अतिशय आर्थ भावना नाधोम महानोर यांनी या गीतातून व्यक्त केलेल्या आहेत. तर हे गीत नक्कीच आपल्या सगळ्यांची भावना प्रार्थना या परिस्थितीत म्हणून आपण ऐकूया. तुमचा आवाज तुटतोय सिद्धारामजी मध्ये मध्ये. ठीक आहे, हरकत नाही, मी तुम्हाला हे गाणं ऐकवतो. धन्यवाद धन्यवाद.

0: नमस्कार,
1: नमस्कार सर।
0: कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार कुलकर्णी, मी भगवान वागोले भोसरी सेक्टर 12 मधून बोलतोय।
0: भगवानजी नमस्कार, बोला बोला।
1: आपली मुलाखत मला वाटतं 4-5 महिने झाले असून झाली असेल।
0: बर बर,
1: लोकसभामध्ये झाली होती।
0: हो हो, बरोबर बरोबर, बोला बोला। कोणतं गाणं ऐकायचं?
1: पिंजरा पिक्चर मधलं गवळण, नाही का, देरे काना चोळी आणि लुगडी।
0: हो वा वा, फार सुंदर गवळण आहे ती, पण लता दिदींचा आवाज आणि हो जगदीश कबूळकरांचे शब्द, वा
1: हो लता मंगेशकरचा आवाज आहे
0: आणि अतिशय सुंदर अशी चाल राम कदम यांनी बांधलेली या गीताची।
1: बरोबर
0: बरोबर बरोबर।
1: आणि खूप दिवस मी आता बरेच 4-5 शुक्रवार मी ट्राय करतोय पण फोनच लागणार झाला होता।
0: हा ते आता काय, तुमचा नंबर लागायचा तेव्हाच लागतो, त्याला काही इलाज नाही।
1: हो ते तर आहेच, जिथे उघडायच्या उघडतं।
0: हा मग काय मग काय, चालेल चालेल। हा भगवानजी, मग पिंजरा चित्रपटातली ही सुंदरशी गवळण, देरे कान्हा चोळी लुगडी, लता दिदींच्या स्वरात ऐकूया। धन्यवाद,
1: पूर्ण लावा सर।
0: प्रयत्न करतो मी, कारण 7-8 मिनिटाचं गाणं आहे।
1: पूर्ण ऐकायचे
0: नाही, तुम्हाला ऐकायचे, पण आमचं बाकीच्याही श्रोत्यांना आपल्याला पूर्ण ऐकवायची असतात ना गीत।
1: पण
0: 60 मिनिटाच्या कार्यक्रमात आपलाच कॉल 10 मिनिटं राहिला, तर उरलेल्यांना 50 मिनिटात मी कसं बसू बरं सांगा। आणि मग श्रोते म्हणतात तुम्ही गाणी लावत नाही, आमचं फोन घेतला नाही। प्रयत्न आहे बघा, प्रयत्न आमचा नेहमीच असतो, फक्त जेव्हा गाणी मोठी असतात तेव्हा आम्ही विनंती करतो की आम्हाला थोडंसं लावायची परवानगी द्या म्हणून। चालेल चालेल भगवानजी, प्रयत्न करूया आपण, कारण गीतही तितकंच छान आहे, फक्त आपल्याला सगळं सांभाळायचं आहे।
1: हो,
0: त्यामुळे इतर श्रोत्यांचीही जी काही अपेक्षा असते तीही पूर्ण करायची आहे, बघूया कसं काय जमतंय ते। चालेल, धन्यवाद।
1: धन्यवाद सर।
2: हो अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी।
3: बर,
2: कृष्णानं भुलवल्या यमुना।

0: दुपारी गवळण नारी आल्या यमुनी वरी खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी वसनी सुटली अलगत पडली ओल्या काठावरी थुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी
1: गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सकासे रंग गोळा करून वस्त्र सारी बस

0: श्रोतेहो, आपण ऐकत होता कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादर करते होते प्रसाद कुलकर्णी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. काही क्षणातच म्हणजे 11 वाजता हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.